सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 24 श्रावण 1948, 15 ऑगस्ट 2026, पहाटेचे 5:55 झाली आहेत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी दिव्या जगदाळे आपणा सर्व श्रोत्यांचं मनापूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या स्वातंत्र्य दिनाच्या आपणास आणि आपल्या कुटुंबाला आकाशवाणी परिवारातर्फे अनेक शुभेच्छा. आपल्या प्रातःकालीन प्रसारण सभेची सुरुवात करूयात सनईच्या या मंगल स्वरांसह.

श्रोतेहो, उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जौनपुरी रागातली धून आपण ऐकलीत. यानंतर काही क्षणातच म्हणजे सकाळच्या ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यापाठोपाठ लगेचच वंदनवार चिंतन हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो रोज सकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गम्मत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि
6: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
7: श्रोते हो दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
7: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
9: श्रोते हो रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
10: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
11: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
10: श्रोते हो आपल्या मृत्यूनंतरही एखाद्याला हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळू शकते। एखाद्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये पुन्हा प्रकाश येऊ शकतो। हे शक्य होतं नेत्रदानामुळे। नेत्रदान नेमकं कधी आणि कसं करायचं, कॉर्नियल अंधत्वावर नेत्रदान कशी मात करू शकतं, नेत्रदानाबाबतचे गैरसमज कोणते, वय, चष्मा किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली असल्यास आपण नेत्रदान करू शकतो का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। पुण्यातील नेत्रतज्ञ डॉक्टर आदित्य केळकर आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। मृत्यूनंतरही जिवंत ठेवणारं दान नेत्रदान, याविषयी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की जाणून घ्या 0202553 1705 किंवा 6 या क्रमांकावर। नक्की सहभागी होऊया तुमच्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर।
12: मैत्रिणींनो नमस्कार। श्रावण सुरू झाला, पंचमीचा सण आला आणि राखी पौर्णिमा पण जवळ आली आहे।

0: मंगळागौरीचे खेळ सुद्धा एकदम जोरदार सुरू झाले आणि बहर आलाय काव्याला, गाण्यांना. तर यावेळी सखी संदेश कार्यक्रमात सांगायची आहे तुमची आवडती कविता, मग ती पाठ्यपुस्तकातली असेल, आत्ताची असेल, किंवा एखाद्या गाण्यातली कविता असेल, किंवा देशभक्तीपर कविता असेल. वाट बघते आहे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सखी संदेशच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान. आपली आवडणारी कविता हाताशी ठेवा आणि कॉल करा 2553-1705 आणि 2553-1706 यावर. या कार्यक्रमाचं प्रसारण होईल रविवारी 23 ऑगस्ट रोजी पुणे केंद्रावरून आणि सोमवारी 24 ऑगस्ट रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. चला चला ठरवून ठेवा आपापली आवडती कविता, नक्की कॉल करा.
1: श्रोतेहो, ऐकूयात श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: श्री रामचरितमानस गान आज भाग 281.

पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल श्रोतेहो सकाळचे ठीक 6:39 आणि 20 सेकंद होत आहेत. यानंतर ठीक 6:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. भारतीय हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी पुष्पवृष्टी केली जाईल, तसंच राष्ट्रध्वज फडकवताना 21 तोफांची सलामी दिली जाईल. यंदा प्रथमच या सोहळ्यात वंदे मातरम गीत गायलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 5,000 विशेष अतिथींना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मुख्य शासकीय कार्यक्रमात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण होणार आहे. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे 4 मजबूत खांब आहेत, असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. कित्येक दशकांपासून देशाला नक्षलवादाचा सामना करावा लागत होता, आता देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भरलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं राष्ट्रपती म्हणाल्या. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल तिरंगा रॅली आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठवाडा सुजलाम सुफलाम करून दुष्काळमुक्त करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 14 ऑगस्ट हा दिवस काल संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला गेला.

यानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनपर विविध कार्यक्रम झाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशभरातील पोलीस आणि सशस्त्र दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध शौर्य पदकं जाहीर केली. पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. राज्यातल्या 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा दावा अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही समाज माध्यमावरून याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समाज माध्यमावर पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या, त्यामुळे कंपनीची नोंदणी रद्द होणं आणि प्रत्यक्ष उद्योग बंद होणं या दोन वेगळ्या बाबी असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं. पुण्यातील चाकण MIDC मधल्या समस्यांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नुकतीच याविषयी संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली आहे. यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा निश्चित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागानं काल याबाबतचा अध्यादेश जारी केला. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची तर सहअध्यक्षपदी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास, संस्कृती महत्वाची असते. त्याचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी केलं. पुण्यात पुढच्या वर्षी होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रासह देश परदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यातलं पहिलं नांदी संमेलन काल पुण्यात झालं, त्यावेळी अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते. वयाची 100 पार केलेले हास्य चित्रकार शिदब फडणीस आणि मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गो ब देगलूरकर यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी काल अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना जनगणनेच्या वेळी 40 प्रश्न विचारले जातील. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ कवी द. भा. धामणसकर यांचं काल सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेले आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहांच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड त्यांनी निर्माण केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला

0: या कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
2: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ. आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
1: श्रोतेहो, स्वातंत्र्य दिनाचं 80वं वर्ष आपण साजरं करतोय, त्यानिमित्तानं आता ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गदिमांची ही रचना. संगीत आहे C. रामचंद्र यांचं.

श्रोतेहो, यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचे थेट प्रसारण आपण ऐकणार आहात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचं थेट प्रसारण आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. श्रोतेहो, आता ऐकूयात देशभक्तीपर गीतं. सुरुवात करूयात या गीतापासून.

श्रद्ध शहीद चित्रपटातलं हे गीत आपण आत्ता ऐकलं. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गदिमांचं हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हकीकत या चित्रपटातलं हे गीत. गीत आहे कैफी आझमी यांचं आणि संगीतबद्ध केलंय मदन मोहन यांनी.

0: श्रद्धेहो आता ऐकूयात कुमार सानू आणि आदित्य नारायण यांच्या आवाजात दिल जले या चित्रपटातलं हे गीत. बोल आहेत जावेद अख्तर यांचे आणि संगीतबद्ध केलंय अनु मलिक यांनी.
1: तुम तो ऐसे न थे, तुम्हारा दिल तो हिंदुस्तानी था. प्यार था तुम्हें हिंदुस्तान से.
2: गिला मुझे हिंदुस्तान से नहीं, हिंदुस्तानियों से है. आज भी ये दिल चीर के देखो, मेरे मुल्क, मेरे देश का नक्शा अब भी छपा मिलेगा इस पर.

श्रद्धेय कार्यक्रमात आता ऐकूयात योद्धा या चित्रपटातलं बी प्राक यांनी गायलेलं हे गीत. गीत आहे मनोज मुंतशीर यांचं, तर संगीतबद्ध केलंय तनिष्क बागची यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात गदिमांचं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय दत्ता डावजेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूयात रंग दे बसंती या चित्रपटातलं दलेर मेहंदी यांचं यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं हे गीत. संगीतबद्ध केलंय ए आर रहमान यांनी.

श्रोते, आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात. गीत आहे बिस्मिल लुधियानवी यांचं, संगीतबद्ध केलंय मोहिंदर कौर यांनी, तर स्वर आहे मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच देशभक्तीपर गीतांचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 9:57 आणि 48 सेकंद झाले आहेत. यानंतर ठीक 9:58 आपण ऐकाल ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं. आगामी काही वर्षात विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची घोषणा पंतप्रधानांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी केली. गेल्या 12 वर्षात देशानं सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. डिजिटल व्यवहारात 100 पटीनं वाढ झाली असून देश आता डिजिटल साक्षर बनत आहे. तसंच ऊर्जा क्षेत्रात देशानं मोठी भरारी घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज भारताकडे मोठ्या अभिमानानं बघितलं जात असल्याचं ते म्हणाले. योग आणि आयुर्वेद भारताकडून जगानं अंगीकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं. खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचं मोदी यांनी नमूद केलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी राजघाटावर समाधीस्थळी जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी लष्कराची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रम स्थळी पुष्पवृष्टी करण्यात आली. राष्ट्रध्वजाला 21 तोफांची सलामी देण्यात आली. यंदा प्रथमच या सोहळ्यात वंदे मातरम गीतगायन झालं. त्यानंतर राष्ट्रगीत गायन झालं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्यदिनाच्या स्वागतासाठी शहादा इथं राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं काल मध्यरात्री 12:01 हुतात्मा लालदास चौकात ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. देशाला 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या पहिल्याच मध्यरात्री शहादा इथं ध्वजारोहण करण्यात आलं होतं. राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते दिवंगत चरणदास देसाई यांनी सुरू केलेली ही अनोखी परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
0: श्रोते, आपण ऐकल्यात ठळक बातम्या पुणे विविध भारती 101 FM वरून. यानंतर ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला प्रोलाईफ क्लिनिक.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रोलाईफ क्लिनिक.
4: नमस्कार श्रोते हो, प्रोलाईफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
3: आणि मी दीपक रेगे
4: तुमचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव.
3: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून. मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती. प्रोलाईफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत. त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय की वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाईफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन

0: आहे. धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर.
1: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं.
0: अच्छा.
1: मिस्टर 32 वर्षांचे आहेत आणि मिसेस अडसूळ 30 वर्षांचे आहेत. लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली.
0: बापरे.
1: लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि त्यांना त्यात यश आलं. आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल. आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका, प्रोलाईफ क्लिनिकची मदत घ्या. श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595959528. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
0: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती. तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही. पण त्यांनी प्रोलाईफ क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे. आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद देवकर.
1: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं. मिस्टर मोऱ्यांचं वय 30 आणि मिसेस मोऱ्यांचं वय 28 वर्ष आहे. लो एंडोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता. सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना. मग मिस्टर अँड मिसेस मोऱ्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलं पण त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली. मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन.
0: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं आहे ते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी. मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांचे आहेत. त्यांनी 3 वेळा IVFची सायकल केली. तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली आणि या सगळ्यामुळे आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं. त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळेंच्या प्रोलाईफ क्लिनिकमध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांगणं की हिम्मत सोडू नका, प्रोलाईफ क्लिनिकमध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा.
1: वा. पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं.
0: अच्छा.
1: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांच्या आहेत. त्यांच्या इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या. मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाईफ क्लिनिकमध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला. आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकमध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
0: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलंय ते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून. त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे. मिसेस पांढरेंना PCODचा त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती. दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होतं. मग त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय.
1: वा. श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595959528. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
0: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाईफ क्लिनिक. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आपल्याकडे आज एक श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे. ते म्हणतात की माझ्या मुलाचं वय 8 वर्ष आहे, तो एका जागी स्थिर बसत नाही, अभ्यासात लक्ष देत नाही, वारंवार वस्तू विसरतो, मध्येच बोलतो आणि शिक्षकही त्याच्या एकाग्रतेबद्दल सारखे तक्रार करत असतात. अनेकांनी ADHD असू शकतं असं आम्हाला सांगितलं असलंय तर नेमकी याची लक्षणं काय आहेत आणि आयुर्वेद याच्याकडे कसं बघतं हे सांगा.
3: तुम्ही सांगितलेली लक्षणं एडीएचडी किंवा हायपर ऍक्टिव्हिटी मध्ये दिसणाऱ्या लक्षणांसारखी दिसू शकतात, पण फक्त मुलगा चंचल आहे किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही याचा अर्थ असं लक्षण असणाऱ्या प्रत्येक मुलालाच एडीएचडी असेलच असं नाही. एडीएचडी मध्ये मुख्यतः तीन गोष्टी दिसतात, एकाग्रता कमी असणं, अतिचंचलपणा आणि कसलाही विचार न करता लगेचच कृती करणं. अशी मुलं त्यांच्या वस्तू सारख्या विसरतात

0: किंवा हरवतात. अभ्यास करताना किंवा कोणी बोलताना त्यांचं लक्ष लगेचच डायव्हर्ट होतं. कोणतंही काम किंवा खेळ मध्येच अर्धवट सोडतात किंवा एनर्जी लेवल्स या खूप हाय असल्यामुळे हायपर ऍक्टिव्हिटी किंवा चंचलता ही अशा मुलांमध्ये खूप असू शकते. सतत धावपळ करणं, उड्या मारणं, हात पाय सतत हलवत राहणं, सतत बोलत राहणं या गोष्टी ते करू शकतात. या उलट ड्रॉइंग, पेंटिंग, बुद्धिबळ किंवा कोडी सोडवणं असे एका जागी स्थिर बसून खेळण्याचे खेळ त्यांना बिलकुल आवडत नाही. आयुर्वेदामध्ये ADHD हा शब्द जरी आढळत नसला तरी अशा लक्षणांकडे मन, बुद्धी, स्मृती, एकाग्रता आणि वातदोषाच्या असंतुलनाच्या दृष्टीनं पाहिलं जातं. यामध्ये वात वाढल्यानं चंचलता, लक्ष विचलित होणं, झोपेच्या तक्रारी या दिसू शकतात. पित्त असंतुलित झाल्यास चिडचिड, उतावळेपणा ही लक्षणं दिसू शकतात. जर कफ असंतुलित झाला तर त्यामुळे सुस्ती, अतिनिद्रा, अभ्यासात कमी रस अशी लक्षणंही दिसू शकतात.
1: आता आयुर्वेद या सगळ्यामध्ये आपल्याला कशी मदत करतं हे ऐकूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. श्रोते हो, ऑटिझम, ADHD, हायपर ऍक्टिव्हिटी, स्पीच डिले आणि डेव्हलपमेंटल डिले यांसारख्या समस्यांबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी डॉक्टर निखिल रणदिवे सर JM रोड पुणे येथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083808 54, 83083808 54, 8308830854. डॉक्टर निखिल, अशा मुलांमध्ये म्हणजे ADHD सिंड्रोम ज्यांना आपण म्हणू शकतो अशा मुलांमध्ये आयुर्वेदिक उपचारांची भूमिका कशी असते?
0: आयुर्वेदाचा उद्देश हा मुलांची चंचलता दाबणं हे नसून त्यांची एकाग्रता, मानसिक स्थिरता, झोप, स्मरणशक्ती आणि सर्वांगीण विकासाला पूरक मदत करणं हा असतो. त्यासाठी बुद्धिवर्धक मेद्य रसायनं, लहान मुलांच्या बौद्धिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी नियमित सुवर्णप्राशन संस्कार, गरज पडल्यास अभ्यंग, शिरो अभ्यंग, नस्य, शिरोधारा या उपचारांचा देखील विचार केला जातो.
1: अच्छा.
0: आयुर्वेदानुसार मन हे उभयेंद्रिय आहे, म्हणजे ते ज्ञानेंद्रियही आहे आणि कर्मेंद्रियही आहे. त्यामुळे आपले आचार, विचार, संस्कार, आजूबाजूची परिस्थिती, घरातलं आणि आजूबाजूचं सामाजिक वातावरण याचा परिणाम देखील मनावरती होत असतो. शिवाय मन हे अन्नमय आहे, त्यामुळे ज्या प्रकारचं अन्न आपण खातो त्याचा परिणाम देखील मनावरती होत असतो. जर दूध, तूप, लोणी, वरण भात असं साधं, हलकं आणि सात्विक अन्न खाल्लं तर मनाचं पोषण होतं. त्यामुळे मन नेहमी फ्रेश, उत्साही, आनंदी राहतं. या उलट नेहमी फार तेलकट, तिखट, आंबट, मसालेदार असं राजसिक अन्न खाल्लं तर मन देखील राजसिक बनतं. त्यामुळे फार अग्रेशन, चिडचिड, चंचलता ही होऊ शकते. आणि सतत शिळे, बेकरीचे पदार्थ, पॅकेज फूड किंवा प्रिझर्व्ह फूड म्हणजे जुनं झालेलं असं तामसिक अन्न खाल्लं तर त्यामुळे मन देखील तामसिक बनतं. त्यामुळे सतत निगेटिव्ह विचार, सुस्ती येणं, कोणतीही गोष्ट करण्यासाठी उत्साह नसणं किंवा आळस येणं अशी लक्षणं ही यामुळे दिसू शकतात. यामुळे यातून सुधारणा होण्यासाठी राजसिक व तामसिक आहार टाळणं आणि सात्विक आहारासोबतच योग्य आयुर्वेदिक उपचार हे चांगला परिणाम दाखवतात.
1: अगदी खरे. श्रोते हो, ऑटिझम, ADHD, हायपर ऍक्टिव्हिटी, स्पीच डिले आणि डेव्हलपमेंटल डिले यांसारख्या समस्यांबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी डॉक्टर निखिल रणदिवे सर JM रोड पुणे येथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083808 54, 83083808 54, 8308830854. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर निखिल रणदिवे सर यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक.
2: नमस्कार श्रोते हो, रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहूड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रोजलीना क्लिनिकच्या एस्थेटिक गायनेकोलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर कल्याणी.
3: नमस्कार.
2: आपण याआधी बोललो होतो की युरिन लीकचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना फेस करावा लागतो किंवा काही काही जणांमध्ये रिपीटेडली युरिन इन्फेक्शन सुद्धा होतात, युटीआय ज्याला आपण म्हणतो. या सगळ्याला कंटाळून बरेच जण वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत का याच्या शोधात असतात. तर आणि सगळ्यांचा मोस्टली कन्सर्न हा असतो की यामध्ये कुठलंही विना सर्जिकल आपल्याला थेरपी किंवा ट्रीटमेंट घेता येईल का, याच बद्दल आज बोलूयात. काय सांगाल तुम्ही?
3: बरोबर आहे, शस्त्रक्रिया हा कुणालाही पहिला उपाय म्हणून खरंच आवडत नाही. त्यामुळे विना शस्त्रक्रिया आपल्याला देता येणारी जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये समावेश

0: लेला आहे आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव थेरपी या ट्रीटमेंटचा. सो ही एक अतिशय साधी सोपी ट्रीटमेंट आहे, परंतु अतिशय प्रभावी आहे, ज्यामध्ये स्त्रीच्या किंवा पुरुषांच्या पेल्विक फ्लोर मसल्स या भागाला ट्रीटमेंट दिली जाते. हे स्नायू जे आहेत हे ज्यावेळेस स्त्रियांची डिलिव्हरी होते त्यावेळेस अति जास्त प्रमाणामध्ये ताणले जातात आणि त्यामुळे तिथल्या नर्व्हचं फंक्शन हे डॅमेज होऊ शकतं आणि म्हणून त्याच्या परिणामामुळे मसल्स वीक झाल्यामुळे त्यांची लघवी सुटणे किंवा तिथल्या त्वचेचा प्रोटेक्शनचा इफेक्ट निघून जाणे आणि त्यांना वारंवार इन्फेक्शन होणे असे परिणाम दिसून येतात. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरपी केल्यामुळे ह्या नर्व्हची ट्रीटमेंट होऊन या स्नायूंमध्ये स्ट्रेंथ येऊन हे सपोर्ट देण्याचं काम चांगल्या रीतीने करायला सुरुवात करतात.
1: ओके,
0: ही अतिशय साधी सोपी आणि ओपीडी बेसिसवर केली जाणारी ट्रीटमेंट आहे.
2: अच्छा, या ट्रीटमेंट बद्दल अजूनही माहिती देऊया. त्याआधी श्रोते हो, खरंच आता सुद्धा आपण बघतो की पावसाळ्यामध्ये आपल्याला युटीआय सारख्या इन्फेक्शन्सला सामोरं जावं लागतं किंवा युरिन लीकचा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला जाणवतो आणि अर्थातच हे सगळं टाळण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरपी रोझलीना क्लिनिक इथे उपलब्ध आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता रोझलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-5353. इथे ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध आहे. डॉक्टर कल्याणी, जसं तुम्ही आता म्हणाला की ओपीडी बेसिसवर केली जाणारी ही प्रोसिजर आहे, नेमकी काय प्रोसिजर आहे, कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते याबद्दल सांगा.
0: ही ट्रीटमेंट ओपीडी बेसिस केली जाते ह्याचाच अर्थ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पेशंटला उपाशी यायचं नाहीये, त्यांना कुठल्याही प्रकारे भूल देण्याची गरज नाहीये.
1: बर,
0: त्यांची ही ट्रीटमेंट एक तासापेक्षा कमी वेळामध्ये संपते.
1: बर,
0: आणि त्याच्यानंतर ते इतर त्यांची सर्व कामं करू शकतात. सो त्यामुळे ओपीडी बेसिस असलेली ही ट्रीटमेंट घेऊन ते त्यांच्या पुढील सर्व कामांना लागू शकतात. परंतु ही ट्रीटमेंट त्यांनी व्यवस्थित वेळेमध्ये जर का पूर्ण केली तर पुढील आयुष्यात जसे जसे वय वाढेल त्यांच्या स्नायूंची स्ट्रेंथ मेंटेन राहिल्यामुळे त्यांना वयानुसार होणारा जो त्रास आहे त्याचं प्रमाण कमी राहील.
2: अच्छा, पण मग याचे काही रिपीटेड सेशन्स घेणं सुद्धा गरजेचं असतं, काही एकदाच ट्रीटमेंट घेतल्यानंतर बास होते?
0: नाही, ही ट्रीटमेंट रिपीटेड, कारण ही ट्रेनिंग आहे स्नायूंचं, त्यामुळे हे एक 2 ते 3 महिन्यांचा कोर्स असतो आणि जितक्या लवकर वयामध्ये आपण हे चालू करू तितका आपण आपल्या टिश्यूला चांगलं ठेवू शकतो.
1: ओके,
0: हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरपी ही जर का आपण इतर ट्रीटमेंट बरोबर केली तर स्त्री आणि पुरुष यांना ह्याचा लॉंग टर्म इफेक्ट हा अतिशय चांगला मिळू शकतो.
2: अच्छा, म्हणूनच श्रोते हो, जेव्हा आपण असं म्हणतो की आपल्याला युरिन लीकचा त्रास होतोय किंवा रिपीटेडली इन्फेक्शन्स होत आहेत तर त्यासाठी विना शस्त्रक्रिया ओपीडी बेसिसवर केली जाणारी ट्रीटमेंट म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरपी. ही ट्रीटमेंट रोझलीना क्लिनिक इथे उपलब्ध आहे. याच्या अधिक माहितीसाठी किंवा योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता रोझलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-5353. इथे ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध आहे. पुन्हा भेटूयात रोझलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहूड या कार्यक्रमात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोझलीना क्लिनिक. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Amphi registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, बोधकथांमधून मिळणारा एक छान

0: संदेश जो आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडवू शकतो, हाच विचार समोर ठेवून आपण ही एक नवीन संकल्पना सुरू केलेली आहे. चातुर्मासात ज्याप्रमाणे आपल्याला कथा सांगितल्या जातात, व्रतवैकल्य सांगितली जातात, आणि त्या व्रतवैकल्यांचं पालन केल्यामुळे आपल्या जीवनाची कहाणी ही सुफळ संपूर्ण होते, तशाच काहीशा कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आणि आपण आज जी कथा ऐकणार आहोत, जी आपल्याला सांगणार आहेत क्रिसेंटच्या टीम मधल्या देविका जोशी गोखले.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या गोष्टीचं नाव आहे समाधानातून समृद्धीकडे. आटपाट नगर होत, तिथे एक दयावान राजा राज्य करत होता. नगरातील प्रजा ही अत्यंत सुखी होती, शेत हिरवीगार होती, बाजार भरभराटीला आले होते आणि प्रत्येक जण आपल्या कष्टावर समाधानी होता. त्या नगरातनं दोन भाऊ राहत होते, मोठा भाऊ सदानंद आणि धाकटा भाऊ लोभनाथ. दोघांच्या वडिलांनी त्यांना सारखीच शेती, सारखीच धान्याची कोठारं आणि 10 सुवर्ण मोहरा दिल्या होत्या. सदानंद म्हणाला की आपण वडिलांनी जे दिलंय ना ते जपून वापरू, कष्ट करू, देवानं दिलंय त्याच्यात आनंद मानू. पण लोभनाथाच्या मनात मात्र वेगळाच विचार होता. 10 मोहरा? छे, मला तर 100 हव्यात. गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस मीच झालो पाहिजे. तो रोज वेगवेगळे मार्ग शोधू लागला. कधी व्यापाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सगळे पैसे तो एका व्यापारात घालवायचा. कधी कोणी म्हणायचं की अरे मी दुप्पट करून देतो, तर लगेच मोहरा त्याच्याकडे. कधी शेत विकून दुसरा धंदा, कधी काही विकून वेगळंच काहीतरी. त्याला प्रत्येक वेळी असं वाटायचं की यावेळी आपला मोठा फायदा होणार, पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी बिनसत असे. एके दिवशी त्याचं धान्य गेलं, दुसऱ्या दिवशी बैल गेले, तिसऱ्या दिवशी सगळ्या सोन्याच्या मोहराही संपल्या. आता त्याच्याकडे फक्त स्वप्न उरली होती, पण त्याला आधार काहीच नव्हता. दुसरीकडे सदानंद शांतपणे आपलं आयुष्य जगत होता, शेती करत होता, थोडं धान्य विकत होता, थोडं पुढच्या वर्षासाठी साठवत होता. जे काही करायचंय त्यासाठी जुनं मोडून नाही, तर जे काही आहे ते थोडं थोडं वाढवत होता. एकदा खूप दुष्काळ पडला, पाऊस आला नाही, धान्याचं उत्पादन अर्ध्यावर आलं, लोकांची धावपळ सुरू झाली. आता लोभनाथकडे ना धान्य होतं, ना पैसा होता, ना शेती. तो हताश होऊन मोठ्या भावाकडे आला, डोळ्यात पाणी आणून म्हणाला की दादा, अरे माझ्याकडे काहीच उरलं नाहीये. सदानंदाने त्याला घरात घेतलं, प्रेमानं भाकरी वाढली, पाणी दिलं आणि म्हणाला की लोभानं तुला कायम उद्याचं स्वप्न दाखवलं, भीती दाखवली, पण समाधानाने मला आजचं जपायला शिकवलं. लोभ माणसाला जे नाही त्या मागे धावायला शिकवतो, समाधान हे जे आहे त्याची किंमत करायला शिकवतं. ज्याच्या मनात समाधान असतं त्याच्या घरात सुख नांदतं. त्या दिवसापासून लोभनाथ बदलला, पुन्हा शेती करू लागला, कष्ट करू लागला, जे मिळालं त्याच्याबद्दल कृतज्ञ राहू लागला. हळूहळू त्याचं आयुष्य पुन्हा उभं राहिलं. मंडळी, या गोष्टीतून आपण काय शिकायचं? लोभ हा कधीच तृप्त होत नाही, तो माणसाला सतत अधिक हवं हवंसं वाटायला लावतो. पण समाधान म्हणजे काही प्रगती थांबवणं नव्हे, समाधान म्हणजे जे आहे त्याची कदर करत विवेकानं आणि संयमानं पुढे जाणं. समाधानी मन आणि शिस्तबद्ध कृती हीच खरी समृद्धी. अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: श्रोते हो, एक छान संदेश या गोष्टीतनं आपल्याला मिळालाय, समाधानातून समृद्धीकडे. अर्थातच या गोष्टी मागे क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर यांचं काय मत आहे हे जाणून घेऊयात त्यांच्याच कडनं. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: खूप छान संदेश आणि खूप छान गोष्ट आपण ऐकलेली आहे, तुम्ही या गोष्टीबद्दल काय सांगाल?
2: बघाय कसं आहे मॅडम की या गोष्टीतून आपण काय घेऊ शकतो किंवा काय आहे ऍक्च्युली, तर समाधान ही मनशांतीची सुरुवात आहे आणि हीच मनशांती आपल्याला

0: खऱ्या समृद्धीचा मार्ग दाखवते. जेव्हा आपण त्या परिस्थितीचा आदर करतो तेव्हाच प्रगतीची नवी दारे उघडतात आणि हेच समाधानातून समृद्धीकडे जाणे असं आहे. आर्थिक समृद्धी, जेव्हा आपण आर्थिक समृद्धीचा विचार करतो ती मिळवताना मनाचं समाधान हे कायम टिकवून ठेवणं हेच एका यशस्वी आणि परिपूर्ण आयुष्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि फक्त पैशाची वाढ म्हणजे समृद्धी आहे का तर नक्कीच नाही. योग्य विचार, संयम आणि समाधानी वृत्तीतून निर्माण झालेली प्रगती हीच खरी समृद्धी आहे, हीच खरी प्रॉस्पेरिटी आहे. समाधानाने जसा आयुष्याचा पाया हा मजबूत होतो आणि त्यावरच आपण शाश्वत समृद्धीची इमारत ही उंच उभी करू शकतो जेव्हा समाधानाचा विचार होतो तेव्हा. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना आणि रिटर्न मिळवताना समाधानी रहा. रिटर्न हे बाय प्रॉडक्ट आहे, कायम रिटर्नच्या मागे धावू नका. योग्य परतावा समाधानी वृत्तीने तुमच्या पत्रात हा नक्की पडणार आहे हेच या गोष्टीतून इन्व्हेस्टर म्हणून मला शिकायला मिळालं.
1: वा क्या बात है. तेव्हा श्रोते हो, तुम्ही देखील या कथेमधून हाच बोध घ्या. अर्थातच जसं आपण या कथेतनं ऐकलं की समाधानी राहणं म्हणजे जे आहे त्यात फक्त सुखी राहणं आणि पुढचा विचार न करणं असं नाही, तर जे आहे त्याच्यामधनं समाधानी राहून ती गोष्ट वाढवता कशी येईल याचा संयमानं विचार करणं. आणि या सगळ्यासाठी अर्थातच वाट दाखवणारा गुरु महत्वाचा असतो, एखादा मार्गदर्शक महत्वाचा असतो. म्हणूनच SIP SWP एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. आजचा हाच कार्यक्रम तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, आमचे असे विविध उपक्रम तुम्हाला आवडतात का? तुमचा याबद्दलचा अभिप्राय काय आहे हे आम्हाला जरूर कळवा आम्ही सांगितलेल्या फोन नंबरवर किंवा आमच्या ईमेल आयडीवर सुद्धा. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. समाधानी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, न्यू वुमन्स हॉस्पिटल प्रस्तुत स्त्रियांचे दुसरे माहेर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, न्यू वुमन्स हॉस्पिटल मधले न्योनेटोलॉजिस्ट आणि पेडियोट्रिशियन डॉक्टर ध्येय पंड्या सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर.
6: मॅडम नमस्कार.
5: आता एक नवीन ब्रांच आम्ही हल्ली खूप ऐकतो, ती म्हणजे एनआयसीयू.
6: येस मॅडम.
5: तर एनआयसीयू म्हणजे काय आणि न्योनेटोलॉजिस्ट ही एक स्पेशल ब्रांच किंवा स्पेशल डॉक्टरांची एक डिग्री आहे, त्याबद्दलही आम्हाला माहिती हवी आहे, सांगाना.
6: सो बेसिकली जैसे हम बताता है कि पीडियाट्रिक्स मतलब छोटा एडल्ट नहीं है, वैसे ही नवजात या न्यूबॉर्न है वो छोटा बच्चू नहीं, वो स्पेशल एंटिटी है.
7: okay.
6: जो 0 to 28 days, सो फर्स्ट वन मंथ ऑफ लाइफ इज कंसिडर्ड अ नियोनेटल पीरियड. सो ये एक महीने में जो भी दिक्कतें होती है वो बाकी के बच्चों के बीमारियों से थोड़ी अलग रहती है और इनसे जो डील करते हैं वो नियोनेटोलॉजिस्ट रहते हैं. वो पीडियाट्रिशियन रहते हैं जिनका नियोनेटोलॉजी में थोड़ा एक्स्ट्रा ट्रेनिंग हुआ रहता है एंड दे केयर फॉर द बेबीज हु आर इन एनआईसीयू.
5: सो नियोनेटोलॉजिस्ट आर डिफरेंट फ्रॉम पीडियाट्रिशियंस. आता जेव्हा आपण असं म्हणतो

0: की निओनेटोलॉजिस्टची गरज भासते किंवा बाळांना NICU मध्ये ठेवलं जातं, तर अशी कुठली बाळं असतात ज्यांना या NICU ची केअर लागू शकते?
1: सो जो मोस्ट कॉमनली बेबीज को NICU में रखना पड़ता है।

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320. बापूस सर्व्हिसेस
1: हायजीन. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूस सर्व्हिसेस हायजीन पुणे.
3: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
4: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
3: काय.
4: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गंड झाल्या असतील टाक्या.
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
4: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूस सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
3: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
4: घासते ओ घासते.
5: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 98 22 19 13 20.
2: श्रोते नमस्कार. बापूस सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बापूस सर्व्हिसेस हायजीनचे संदीप पोद्दार सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. संदीप सर, नमस्कार.
6: नमस्कार.
2: सर, बापूस सर्व्हिसेस हायजीन आता गेली इतकी वर्ष पुण्यामध्ये सर्व्हिस देत आहे, याबद्दलच तुमच्याकडून ऐकायचंय. हे सगळं प्लॅनिंग नेमकं कसं केलं जातं, कंपनी चालवताना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर काय काय गोष्टी असतात, या सगळ्याबद्दल सांगा ना.
6: बापूस सर्व्हिसेस हायजीनचा गेल्या 35 वर्षाचा आपला अनुभव आहे की आपण काम कुठल्या पद्धतीने देतो.

0: डेटाबेस करून घेतो आणि याच्यावरती आपली कॉम्पिटन्सी आहे आणि याच्यावरती आपलं सध्याचं काम चालू आहे इतक्या वर्षापासून. आणि स्वाभाविकरित्या कुठली सेवा क्षेत्र म्हणलं की त्याला अनुभव जोड असतो तो खूप महत्वाचा असतो. त्याच्यानंतर सेवा चांगल्या पद्धतीने आपण यांचा आपला नेहमीचा हे असतो भाव असतो की आपण ती व्यवस्थित पोहोचावी म्हणून त्याच्यामध्ये. तर इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याला असं कळतं की हा सगळा जो खेळ आहे जसं प्लेइंग विथ फायर आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणतो तसं प्लेइंग विथ वॉटर अशी ती परिस्थिती आहे. आता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की एक तर पाणी नसतानाच काम आणि पाणी असतानाच काम आणि पाऊस असताना असलेलं काम म्हणजे हे सगळं जे काय आहे हे सगळं स्किल्सशी निगडीत आहे. की आपण जेव्हा म्हणतो की आपण टाक्या स्वच्छ कराव्या तर कुठला ऋतू महत्वाचा कुठला नाही असा एक द्वंद्व प्रत्येक ग्राहकाच्या डोक्यामध्ये असतो की आपण पावसाळ्यात का करायला पाहिजे तसंही दूषित पाणी आहे. तर मी असं म्हणतो की इतक्या वर्षाचा अनुभव असं सांगतो की पाणी किती का दूषित असे ना मेंटेनन्स कॉल हा आपला दर ऋतूला आवश्यक आहे. प्रत्येक ऋतूला आपला मेंटेनन्स कॉल असणं अपेक्षित आहे. तसंच बापू सर्व्हिसेसनी आता इतक्या वर्ष काम केल्यानंतर असं कळतं की बापू सर्व्हिसेस हायजीन का तर कौशल्य असणारे लोक म्हणजे आपण जी लोक माणसं पाठवतो साईटवरती त्याच्यामध्ये जेव्हा हे पाऊस वगैरे किंवा हे सगळे ऋतू जेव्हा असतात तर आपल्याला लक्षात येतं की ते कौशल्य असेल तरच तो हे सगळं काम करू शकतो. म्हणजे उंच टाके असतात पाऊस चालू असतो काम करण्याची परिस्थिती असते. तर जेव्हा हे मंडळींना जेव्हा आपण स्किल देतो तर हे स्वाभाविकरित्या की हे काम पावसाळ्यात सुद्धा तितक्याच प्रिकॉशननी होऊ शकतं असं ते स्किल्स आपण त्यांना देण्याची व्यवस्था करतो. आणि इतक्या वर्षाचा आपला अनुभव तोच आहे की आपण हे स्किल असेल तरच आपण सॅटिस्फॅक्टरी किंवा आपण समाधानकारक काम आपण देण्याची व्यवस्था करू शकतो त्याच्यामध्ये. अशी ती परिस्थिती आहे.
1: या सगळ्याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंच आहे पण त्याआधी श्रोते हो पाण्याच्या टाकीची स्वच्छता टाकीचं वॉटर प्रुफिंग वॉटर पंप दुरुस्ती तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस साठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320 98221 91 320 9822191320. आमची वेबसाईट www.bapuservices.com. संदीप सर तुम्ही आता सांगितलं तसं म्हणजे तुमच्याकडे जे कर्मचारी आहेत जो स्टाफ आहे तुमचा त्यांच्या बाबतीत तुम्ही कसे डिसिजन्स घेता त्यांची पण काळजी हा एक महत्वाचा मुद्दा असतो कंपनीच्या बाबतीत. तर ते कसं तुम्ही प्लॅन करता?
0: आता तुम्ही जर पाहाल ना की जेव्हा असं खूप पावसाळा होतो त्यावेळेस त्यांचे पण आजार पण असतात त्याच्यामध्ये. आणि आपण असं म्हणतो की इकडचे पण आजार पण जे आपण टाळण्यासाठी आपण ही सेवा देतो.
1: बरोबर.
0: म्हणजे
1: स्वच्छता
0: करतो आणि यांची हे आजारपण. तर आपण काय करतो की आपला एक प्रोटोकॉल असतो की जो कुठली सेवक असेल किंवा जो कुठला माणूस जाणार असेल की त्याचा हेल्थ चेकअप त्याची स्वतःची काळजी त्याच्या स्वतःच्या रिपोर्ट हे आपल्याला आपण मेंटेन करतो जेणेकरून त्याला कुठलं इन्फेक्शन नाही ना आणि तो पसरत नाही ना तिथे गेल्यानंतर याची काळजी आपण घेतो. आणि त्याला जर तसं काही असेल तर आपण त्याला थांबून काम करण्याची सुविधा उपलब्ध करतो की काही दिवस काही महिने की नाही बाबा. आता हे सगळ्याच ठिकाणी असं होत नाही. आपण बघतो की नाही का जर माणूसच नसेल तर काम होणार नाही.
1: बरोबर.
0: अशी पण परिस्थिती आहे. पण जर आपण त्या नियमित पद्धतीने जर काळजी घेतली तर आपण चांगल्या पद्धतीची सेवा उपलब्ध करून देऊ शकतो त्याच्यामध्ये. त्यामुळे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि याची आता काळजी घेणारे जे मनुष्य असतात त्यांचं आजार पण. अशा दोन परिस्थिती असते. बापू सर्व्हिसेस हायजीनचा प्रोटोकॉल असा असतो की ज्याला आपण म्हणतो की त्याची स्वतःची निगा तो व्यवस्थित मेंटेन केलं तरच तो चांगलं समाधानकारक काम देऊ शकतो. नाहीतर अन्यथा तो तसं काम देऊ शकणार नाही. स्वतः जर आजारी असेल तर तो काम देऊ शकणार नाही आपल्याला. तेव्हा आपण याची खातरजमा करतो कामाला जाण्याच्या आधी की त्याला कुठला आजार नाही ना बाबा. म्हणजे तो अजून गेल्यानंतर आजार दुप्पट नको व्हायला आपल्याकडनं त्याला सुद्धा आणि पलीकडे काम करताना सुद्धा त्याच्यामध्ये. तर त्याची काळजी घेतली जाते बापू सर्व्हिसेस हायजीन मध्ये अशी परिस्थिती.
1: बरोबर आहे. म्हणूनच बापू सर्व्हिसेसला हायजीन हा शब्द कसा जोडला गेलाय आणि तो किती तंतोतंत खरा ठरतोय हे तुम्ही आता सांगितलं की हायजीन आपण जर सांभाळायचं आहे तर ते हायजीनची सुरुवात आपल्यापासून असते. म्हणून कर्मचाऱ्यांचं हायजीन पण तितकंच महत्वाचं आहे. श्रोते हो पाण्याच्या टाकीची स्वच्छता टाकीचं वॉटर प्रुफिंग वॉटर पंप दुरुस्ती तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320 98221 91 320 9822191320. आमची वेबसाईट www.bapuservices.com. या हायजीन बद्दलच आपण बोलतोय तर ही स्वच्छता म्हणजे पाण्याच्या टाकीची स्वच्छता ही वर्षातून किती वेळा करावी असं तुमचं काही ठरलंय का? तुम्ही काय सांगाल?
0: आता याच्यामध्ये जर आपला अनुभव जे सांगतो की प्रत्येक ऋतुमान जसं बदलतं तसं आपण टाकी स्वच्छता करणं अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात वर्षातून 3 वेळा आपण नक्कीच का करायला पाहिजे तर त्या त्यावेळेस

0: बदललं की पाण्यावरती होणारे परिणाम, आपल्याकडे जे पाणी येतं त्याची गुणवत्ता ही सारखी बदलत जाते, आणि मग ते स्वच्छतेचं प्रमाण सुद्धा तसंच आपण ठेवलं किंवा फ्रिक्वेन्सी, तर आपल्याला 3 वेळची स्वच्छता ही नक्कीच उपयोगी पडते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये होतं कसं की इकॉनॉमीचा पण भाग येतो की स्वाभाविकरित्या की अपार्टमेंटमध्ये, बंगल्यामध्ये किंवा सोसायट्यांमध्ये हे जी काही त्यांची इकॉनॉमी चालते ते सभासदांच्या दिलेल्या मेंटेनन्सच्या फीवरनं चालते किंवा जे मेंटेनन्स लोक सहभाग देतात त्याच्यामध्ये आपला, त्या स्वाभाविकरित्या आपल्याला नाही का त्याचा फॅक्टर लक्षात घेऊन आपल्याला ती इकॉनॉमी मांडली लागते त्याच्यामध्ये, की जेणेकरून त्यांना ती पडू शकेल. कारण 3 वेळा स्वच्छता म्हणलं की स्वाभाविकरित्या ते खर्च पण तसा होतो त्याच्यामध्ये. तर हे सगळं डोळ्यासमोर ठेवून बापू सर्व्हिसेस हायजीन जे आहे हे पाळतं का, तर सामाजिक दृष्टिकोनातून जन्म झालेली संस्था असल्यामुळं तो आपला पहिला फॅक्टर आहे त्याच्यामध्ये.
1: याबद्दल खरं तर डिटेल तुमच्याकडून ऐकून घ्यायचंच आहे, पण आजच्या भागाची वेळ संपत आली आहे म्हणून इथंच थांबूयात. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रूफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंग सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस साठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.बापूजसर्व्हिसेस.com. बापूज सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात संदीप पोद्दार सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गंड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीन ची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत, स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20, 98221913 20.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूज सर्व्हिसेस हायजीन पुणे.
6: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
7: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
6: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
7: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
8: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
9: नमस्कार.
1: अजित सर, 1921 साली लोणचं बनवायला सुरुवात झाली आणि 40 च्या दशकात एक्सपोर्टही चालू झालं असं तुम्ही म्हणाला होतात. आता इतक्या कमी वेळात बेडेकर लोणचं प्रसिद्ध तरी कसं काय झालं?
9: खरंय, आणि ह्याचं सर्व श्रेय हे माझे आजोबा अण्णासाहेब बेडेकर यांनाच जातं, कारण त्यांनी ह्या व्यवसायाच्या साठी एवढी मेहनत केली आहे. आणखीन लोणचं हे उत्पादनच त्यावेळेला बाजारात विकत मिळत नसे ते पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करणारे माझे आजोबा होते. आणि हा जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज म्हणतात हा आम्हाला सगळ्यात हात देऊन गेला. आणखीन त्याच्यामुळे आमच्या लोणच्याची प्रसिद्धी वाढली. प्रसिद्धी वाढण्याचे आणखीनही काही महत्वाचे घटक आहेत, ते म्हणजे अत्यंत उत्कृष्ट कच्चा माल वापरून आणि चव सुद्धा दरवेळेला एकाच चवीचं लोणचं आपल्याला कसं देता येईल ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं, दर्जा राखला. आणि ह्याच बरोबरीने आपण लोणचं बनवत आहोत याची जाहिरात सगळीकडे व्हावी, त्या काळी ज्या काही मीडियाज उपलब्ध होत्या त्या मीडियाज प्रमाणे जाहिराती करण्याचं त्यांनी तंत्र अवलंबलं. आणखीन आमचे लोणची सर्वत्र मिळू लागले.
1: बर,
9: ब्रिटिश पूर्व काळ होता तो. ब्रिटिश पूर्व काळामध्ये शिकायला भारतातील लोक इंग्लंडमध्ये भरपूर जात असत आणि इकडच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तिथे वसतिगृह असायची. तशी वसतिगृह गृह चालवणाऱ्या आजीबाई बनारसे म्हणून बाई होत्या. त्यांनी पहिल्यांदा 40व्या दशकामध्ये आमचं लोणचं हे इंग्लंडला मागवलं, तेव्हापासून आमचा एक्सपोर्ट सुरू झाला.
10: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडी

0: मोदकीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9874. वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, हे लोणचं जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करायला सुरुवात केली तेव्हा लोणच्याच्या व्यवसायात काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले गेले का?
1: त्या दरम्यान एक माझ्या आजोबांनी खूप नाविन्यपूर्ण असा एक प्रयोग केला असं म्हणूया किंवा तो झाला असं म्हणूया. एक्सपोर्ट आमचे चालू होते, परंतु त्या एक्सपोर्टशी ह्याचा काही संबंध नाही. झाली गंमत अशी, गोष्ट सांगावी अशीच ती आहे की इटालीमधनं इटालियन लिंबांची एक कन्साइनमेंट जी इंग्लंडला जाणार होती ती चुकून मुंबईला येणाऱ्या बोटीत चढली. त्या काहीतरी 25 किलोच्या पेट्या होत्या आणि अशा 100-150 पेट्या एवढी लिंब ही मुंबई बंदरात उतरली. त्या इटालियन लिंबांना मुंबईमध्ये गिराईकच नव्हतं, कारण ती दिसायला आणि चवीला वेगळी असायची. आता हे इथे आल्यावरती हे खराब होणार, नाशिवंत वस्तू असल्यामुळे टाकून द्यावी लागणार,
0: बरोबर
1: असंच सगळ्यांच्या मनात होतं. तेव्हा त्या बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढली की ह्या लिंबांचं काय करता येईल. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की गिरगावमध्ये बेडेकर लोणचीवाले आहेत, त्यांना विचारा ते घेतील का.
0: अच्छा.
1: आणि मग आमच्याकडे विचारणा झाल्यावर अण्णाजोबा म्हणाले आपण करून तर बघूया, आणि म्हणून एक वर्ष त्यांनी इटालियन लिंबांचं लोणचं घातलं, आणखीन त्याला सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळाली.
0: वा वा, इतके नाविन्यपूर्ण प्रयोग झाल्यानंतर बेडेकर मसालेवाल्यांचं नाव आपल्याला कायम लक्षात राहणार याबद्दल काही शंका नाही. तर श्रोते हो, अशाच गोष्टी ऐकूयात, पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्या बरोबर. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: बेडेकर तयार मसाला.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात तुमचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर गुरुराज पडसळगी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गुरुराज.
7: नमस्कार.
0: याआधी पावसाळ्याशी रिलेटेड जे युरोलॉजीचे प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल डॉक्टर पाटणकर आमच्याशी बोलले आहेत आणि बरेच इश्यूज त्यांनी सांगितले की प्रोस्टेटमुळे किंवा ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडरमुळे कशाप्रकारे लघवीला त्रास होतो किंवा ती साठून राहते आणि त्यामुळे काय काय विकारांना सामोरे जावं लागतं. तर याचा जो पुढचा पार्ट आहे म्हणजे ट्रीटमेंटचा भाग, जी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
7: ट्रीटमेंट एकदम से शुरू नहीं करूंगा. इनफैक्ट थोड़ी बहुत इसकी जानकारी, जैसे हम इंडिया जो है हमारी देश जो ट्रॉपिकल कंट्री बोलते हैं, इसमें सारे सीजन एक्सट्रीम में रहते हैं.
0: जी.
7: बारिश आए तो वो भी एक्सट्रीम में रहेगा.
0: जी.
7: और समर जो हम उनाळे बोलते हैं वो भी एक्सट्रीम में आएगा. अभी इमीडिएटली इनफैक्ट उनाळे से डायरेक्टली पावसाळे, म्हणजे समर से डायरेक्टली रेनी सीजन जब कन्वर्ट होता है ना, लोगों को समर में ज्यादा पानी पीने की आदत रहती है जो कंटिन्यू हो जाता है एकदम से क्लाइमेट चेंज होने की वजह से.
0: ओके.
7: इनफैक्ट ये कुछ वर्ग के लोगों को जो बॉर्डर लाइन पेशेंट्स बोलते हैं हम, मेल्स में मतलब पुरुषों में जो प्रोस्टेट के पेशेंट्स रहते हैं या फिर ओवर एक्टिव ब्लैडर के पेशेंट रहते हैं, उनमें वो एकदम से आउटबर्स्ट हो जाएगा सिम्टम्स का.
0: अच्छा.
7: उनमें दिखना शुरू हो जाएगा. ये एक वार्निंग साइन ऐसे लेना चाहिए हम लोगों को.
0: ओके.
7: जो लोग प्रोस्टेट के जो शुरुआती स्टेज में रहते हैं, जिनको मेडिसिन पे हम मैनेज करते रहते हैं और अनफॉर्चुनेटली ऐसे बहुत साल से मेडिसिन वगैरह लेते रहेंगे, तो प्रोस्टेट तो बढ़ने वाला ऑर्गन है.
0: जी.
7: बट उसका जो साइड इफेक्ट ब्लैडर पे हुए रहते
0: हैं
7: वो चीजें सब क्लाइमेट चेंज होने की वजह से.
0: Okay.
7: पानी की ज्यादा कंजम्पशन की वजह से वो दिखना शुरू हो जाता है.
0: अच्छा.
7: एक वार्निंग साइन लेना चाहिए हम लोगों
0: जी,
7: को.
0: जी. लेकिन जब ये वार्निंग साइन मिलती है तो उसके बाद क्या करना चाहिए, कौन से टेस्ट करने चाहिए, ट्रीटमेंट्स करनी चाहिए, इसके बारे में हम बात करेंगे. पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी किंवा कोणत्याही प्रकारच्या मूत्रविकारांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी, योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे. संपर्क आहे 895-666-16-39, 895-666

0: श्रोते हो, आम्ही आपल्यासोबत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 10:55 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: मैत्रिणींनो नमस्कार. श्रावण सुरू झाला, पंचमीचा सण आला आणि राखी पौर्णिमा पण जवळ आली आहे. मंगळागौरीचे खेळ सुद्धा एकदम जोरदार सुरू झाले आणि बहर आलाय काव्याला, गाण्यांना. तर यावेळी सखी संदेश कार्यक्रमात सांगायची आहे तुमची आवडती कविता. मग ती पाठ्यपुस्तकातली असेल, आत्ताची असेल, किंवा एखाद्या गाण्यातली कविता असेल, किंवा देशभक्तीपर कविता.

0: असेल. वाट बघते आहे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सखी संदेशच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान. आपली आवडणारी कविता हाताशी ठेवा आणि कॉल करा 2553-1705 आणि 2553-1706 यावर. या कार्यक्रमाचं प्रसारण होईल रविवारी 23 ऑगस्ट रोजी पुणे केंद्रावरून आणि सोमवारी 24 ऑगस्ट रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. चला चला ठरवून ठेवा आपापली आवडती कविता, नक्की कॉल करा.
1: पुणे विविध भारती 101 FM वरचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:58 होतात. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आगामी काही वर्षात विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी सप्तधारेची शक्ती या संकल्पनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. उत्पादन क्षमता, कृषीमाल आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण आत्मनिर्भरता, हरित आणि नील अर्थव्यवस्था तसंच योग, कला, वन्यसंपदा यासारखी देशाची सुप्त शक्ती या 7 शक्तींच्या सहाय्यानं आपण देशाला नव्या उंचीवर नेऊ शकतो असं पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदी बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे असं पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल जिष्णुदय वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यात विधानभवनात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर राज्यपालांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त बीड जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. राज्याच्या उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागानं काल याबाबतचा अध्यादेश जारी केला. या समितीच्या आणि कक्षाच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची तर सहअध्यक्षपदी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम या समितीच्या आणि कक्षाच्या सदस्य सचिव असतील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

0: और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा।
1: सिकंदर ए आझाद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात, राजेंद्र कृष्ण यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं हंसराज बेही यांनी। श्रोतेहो कार्यक्रमातली यानंतरची गीतं काही क्षणातच।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
5: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई। राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ।
6: 1 वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले। पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात। तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत। आपले शतशः धन्यवाद। आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा।
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूया पूरब और पश्चिम या चित्रपटातलं गीत महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। इंदिवर यांनी लिहिलेलं गीत संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी।

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि
5: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: 1 वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंठे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
7: पुना गाडगे अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.

शहीद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत होतं, प्रेम धवन यांचं, संगीतबद्ध केलं होतं प्रेम धवन यांनी.

सलील चौधरी यांचं गीत आपण ऐकलं, मन्ना डे यांच्या स्वरात. चित्रपट होता काबुलीवाला. हे गीत संगीतबद्ध केलं होतं प्रेम धवन यांनी. श्रोतेहो, चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM अर्थात पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून, आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. श्रोतेहो, कार्यक्रम असा सुरू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

नया दौर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी आणि बलबीर यांच्या स्वरात. साहिर लुधियानवी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं ओ पी नय्यर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया जागृती या चित्रपटातलं गीत प्रदीप आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. हेमंत कुमार यांचं संगीत असलेलं हे गीत लिहिलंय प्रदीप यांनी.

श्रोतेहो, पुणे विविध भारती 101 FM वरून आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम. आपण ऐकतोय आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे.

सन ऑफ इंडिया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, शांती माथुर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शकील बदायुनी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं नौशाद यांनी. आता ऐकूया हिंदुस्तान की कसम या चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी मुन्ना डे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतकार आहेत कैफी आझमी, संगीतकार

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
5: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भारत व्यास यांनी लिहिलेलं गीत. अविनाश व्यास यांचं संगीत असलेलं हे गीत आहे जगद्गुरु शंकराचार्य या चित्रपटात.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे सह प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं आणि जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं, मुझे जीने दो या चित्रपटातलं.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: चंदुकाका सराफ, मधुमालती या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: श्रोतेहो 11:58 होतात, ऐकूया ठळक बातम्या।
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या। देशाच्या उज्ज्वल सामर्थ्यशाली युवा पिढीसाठी नशामुक्त भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आगामी वर्षभरात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली। मध्यमवर्गीय घरांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी काम सुरू असून देशातल्या क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी अभियान राबवलं जाईल असं मोदी यांनी सांगितलं। स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्यानंतर देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते। विकसित भारताचं स्वप्न साकार करताना युवा शक्तीचं सामर्थ्य महत्वाचं ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह राज्यभर दिसून येत आहे। मुंबई पुणे बीड सांगलीसह सर्वच ठिकाणी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, त्यामुळे शहरातील इमारती तसंच कार्यालयात 3 रंगांची उधळण दिसून येत आहे। आज राज्यभरात ठिकठिकाणी शासकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं तसंच मॅरेथॉन देशभक्तीपर गीतगायन रक्तदान शिबिरं आदी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आत्मनिर्भर युवा पिढी हेच विकसित राष्ट्राचं बलस्थान आहे, त्यामुळे युवकांनी क्रमिक अभ्यासक्रमासोबतच पदवीधर होतानाचं नवनवीन कौशल्य शिकून घ्यावीत असं मत वनाज इंजिनियर्स लिमिटेडचे मुख्य कार्मिक अधिकारी अतुल बोरगावकर यांनी आज व्यक्त केलं। स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यातील यशस्वी संस्थेच्या वतीनं आयोजित ध्वजारोहण सोहळ्यानंतर यशोगाथा विशेषांकाचं प्रकाशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। हॉकी विश्वचषकाला आजपासून नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये सुरुवात होत आहे। पुरुष आणि महिला गटात होत असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी 16 संघ सहभागी झाले आहेत। आज भारतीय पुरुष संघाचा सलामीचा सामना वेल्स संघाशी होणार आहे। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता।
0: ठळक बातम्या आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वरून। श्रोतेहो आपण हे ट्यून केलं आहे आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। दुपारचे 12:30 झाले, ऐकूया एक संदेश।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट,
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: श्रोतेहो आम्ही आपल्यासोबत आहोत पुणे विविध भारती 101 FM म्हणजेच पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून। दुपारचे 12:01:20 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ।
5: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत। श्रोते हो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्त्री आरोग्याची 52। तज्ज्ञ सहभाग आहे अरुंधती पटवर्धन यांचा।
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे।
7: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक 4-चाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक 2-चाकी वाहन कर्ज योजना। कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण। जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे। नियम व अटी लागू।
8: नमस्कार मैत्रिणींनो, गेल्या काही वर्षात तुम्ही एक शब्द खूप ऐकला असेल, PCOS किंवा PCOD, पण आजकालच्या आधुनिक वैद्यकीय जगतात त्याला एक नवीन आणि अधिक समर्पक असं नाव दिलं गेलंय, तो म्हणजे PMOS, पॉलिसिस्टिक मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम। आता या नवीन नावातला मेटाबॉलिक हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठीच या आजाराचं नाव हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलंय। पूर्वी लोकांना वाटायचं की PCOS हा फक्त अंडाशयात लहान गाठी तयार असण्याचा विकार आहे, पण संशोधनामध्ये असं दिसून आलंय की मूळचा मेटाबॉलिक असा हा

0: आजार आहे, ज्याचा परिणाम अंडाशयावर पण होतो आणि म्हणूनच त्याला पीएमओएस असं म्हटलं जातं. आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर आपल्या भारतात दर 5 पैकी 1 तरुण मुलगी आज या आजाराने ग्रस्त आहे. शाळा कॉलेजमध्ये असलेल्या जवळपास 20 ते 25% मुलींमध्ये हा त्रास आहे आणि तो वाढताना दिसतोय. या आजारामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन या हॉर्मोनचा वापर नीट प्रकारे होत नाही, ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. काय असतात बरं याची नेमकी लक्षणं? तर पीएमओएसची लक्षणं ही फक्त पाळीपुरती मर्यादित नसतात, ती शरीरावर अनेक सिस्टीम्समध्ये दिसतात, ज्यामध्ये पहिलं अर्थातच पाळीची अनियमितता, पाळी 2-2, 3-3 महिने न येणं किंवा औषध घेतल्याशिवाय न येणं हे पहिलं आणि कॉमन लक्षण आहे. याबरोबरच अँड्रोजन म्हणजे पुरुषी संप्रेरकांचं प्रमाण शरीरामध्ये वाढणं हे कॉमन लक्षण असतं, ज्यामुळे चेहऱ्यावर, हनुवटीवर काळे आणि कडक केस येणं, हर्स्युटिझम, चेहऱ्यावर तीव्र पुरळ म्हणजे ॲक्ने किंवा डोक्यावरचे केस गळणं अशा समस्या दिसतात. याशिवाय मेटाबॉलिक लक्षणेही दिसतात, ज्यामध्ये वजन अचानक खूप वाढणं, विशेषतः ओटी पोटाभोवती चरबी जमा होणं, मान आणि काख या भागातील त्वचा काळी पडणं. या पीएमओएसचं मुख्य कारण म्हणजे आपली बिघडलेली जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, रात्री उशिरापर्यंत जागणं आणि काही वेळेला अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक अशी ही कारणं त्यामध्ये दिसतात. या सगळ्यावरून आतापर्यंत स्पष्ट झालं असेल की पीएमओएस हा आकार केवळ अंडाशयापुरता मर्यादित नाहीये, तर शरीराच्या अनेक सिस्टीम्स आणि हॉर्मोन्स आणि इन्सुलिन रेझिस्टन्स याचा हा विकार आहे. आणि म्हणूनच पीएमओएसचं निदान करण्यासाठी डॉक्टर केवळ सोनोग्राफीवर अवलंबून राहत नाहीत, तर त्या व्यतिरिक्त सुद्धा काही तपासण्या कराव्या लागतात. सोनोग्राफीमध्ये अर्थातच अंडाशयाचा आकार वाढला आहे का, त्याच्यामध्ये कडेनी लहान लहान न फुटलेल्या बीजपुटिका ज्याला सिस्ट म्हटलं जातं त्या मोत्यांच्या माळेसारख्या दिसतात हे कॉमन फाइंडिंग असतं. याशिवाय मेटाबॉलिक स्टेटस बघण्यासाठी रक्तातलं साखरेचं प्रमाण किंवा फास्टिंग इन्सुलिन आणि HbA1c ही तपासणी केली जाते. हॉर्मोन प्रोफाईल म्हणजे रक्तातील टेस्टोस्टेरॉनचं, LH आणि FSH या हॉर्मोनचं गुणोत्तर हेही तपासलं जातं. शिवाय लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल हे बघणंसुद्धा गरजेचं असतं. आणि यातली सगळ्यात मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे पीएमओएस हा पूर्णपणे नियंत्रणात आणता येणारा असा विकार आहे. पण लक्षात ठेवा मैत्रिणींनो की केवळ गोळ्यांवर अवलंबून राहून चालत नाही, कारण यामध्ये 70% उपचार हे तुमच्या स्वयंपाकघरात आणि तुमच्या दिनचर्येमध्ये असतात. लो कार्बोहायड्रेट, जास्ती फायबर असलेला आहार घेणं, मैदा, प्रिझर्वेटिव्ह घातलेले पदार्थ, साखर, बेकरी प्रॉडक्ट्स पूर्णपणे बंद करणं, आठवड्यातून किमान 5 दिवस 30 ते 45 मिनिटं वेगाने चालणं, व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे. वजनात ना फक्त 5% घट केली तरी पाळी स्वतःहून नियमितपणे येऊ लागते. वैद्यकीय उपचारांमध्ये डॉक्टर इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मेटफॉर्मिन सारखी औषधंही तुम्हाला देऊ शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरचे केस आणि मुरुमं कमी करण्यासाठी अँटी अँड्रोजन या प्रकारचे उपचार दिले जातात. ज्यांना गर्भधारणा हवी असेल तर तिथे स्त्री बीज निर्मितीची औषधं सुद्धा दिली जातात. कार्यक्रमाचा समारोप करताना एक सुंदर विचार, तुमचं शरीर हे एक मंदिर आहे पण तिथे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला सुद्धा रोज थोडी मेहनत करणं महत्वाचं आहे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: आताच आपण स्त्री आरोग्याची 52 हा कार्यक्रम ऐकला. तज्ज्ञ सहभाग होता वैजयंती पटवर्धन यांचा. मैत्रिणींनो कार्यक्रमात आता ऐकूया हे छानसं गीत.

मैत्रिणो, या गीतानंतर कार्यक्रमात ऐकूया श्रावणानिमित्त विशेष कार्यक्रम श्रावण आला गवनी, लेखन भाग्यश्री देशपांडे यांचं, सहभाग अनुपमा कुलकर्णी आणि भाग्यश्री देशपांडे यांचा.

0: वा वा वा वा भाग्यश्री, आज सकाळी सकाळी एकदम गाण्याचा मूड लागलाय वाटतं.
1: अगो बाई, या अनुपमाताई, आज सकाळी सकाळीच दौरा का? भाग्यच आहे आमचं. काय ग शाणे, महिनाभर बोलवते तुला आणि आज आठवण झाली होय मैत्रिणीची. आणि हे काय, अगो केवढ्या पिशव्या आहेत हातात. बाईंचा मान्सून सेल सुरू झालाय वाटतं काय.
0: अगं मग, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, असं लोकमान्य टिळक सांगून गेले. अगदी अगदी तसंच, साडी हा आमच्या बायकांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच, असं आपल्या बायकांचं ब्रीदवाक्य आहे, कळलं?
1: धन्य धन्य ग बाई तुझी. अगं एवढ्या कपाटभर साड्या आहेत तरी सुद्धा, हे पण काही म्हणा अनु, श्रावण मासाचं आगमन झालं ना की या सगळ्या साड्यांना हवा लागते बघ. अगदी ठेवणीतल्या साड्या
0: हो
1: आणि दागदागिने या निमित्ताने का होईना कपाटाच्या बाहेर येतात. अगं बायकांचं सौंदर्य या साडीत वेगळंच खुलून दिसतं बघ.
0: खरंच ग,
1: एरवी काय कुर्ती टॉप्स जीन्स असं घालणाऱ्या मुली देखील या निमित्ताने साड्या नेसतात ना, तेव्हा आपलीच काही बाबी. अगो बाई, शेजारचीच की ही दिव्या, अगदी असं म्हणायची वेळ येते बघ.
0: हो ग, पण भाग्यश्री, श्रावणाचं आगमन सुखावणार तर असतच ग, पण या महिन्याची नांदी आधी येणाऱ्या आषाढातच सुरू होते बघ. धुवाधार पाऊस सुरू होतो.

0: आणि मग सगळ्यांची एकच लगबग सुरू होते, माहितीये ना तुला?
1: हो ग,
0: अगं तो पाऊस साऱ्या धरणी मातेला हिरवगार लुगडं नेसवायला जणू काही आलेला असतो, आणि अन्न पाण्याची सोयही करायला आलेला असतो. अगं म्हणून तर बहिणाबाई म्हणतात ना, पेरणी पेरणी आले पावसाचे वारे, बोलले या पोपया पेरते भारे पेरते भारे. भाग्यश्री, अगं श्रावण म्हणजे सणांचा राजा असं उगीच नाही काही म्हणत.
1: खरे
0: हे बघ, मनाला आनंद देणारा, उत्साह देणारा, धरणी मातेला खुलवणारा असा हा महिना आहे बघ. श्रावण आला.

0: नी श्रावण आला आला आला, काय मस्त गाणं आहे ग खरंच. हटकून आठवण येते बाई या गाण्याची. खरं सांगू का, जीवनाची वाटचाल सुकर करण्यासाठी महत्वाचं असतं ते आनंदी मन. आणि या मनाला उल्लसित करणारा सण म्हणजे श्रावण. अगो बाई, आल्यापासून नुसती बोलत बसली बघ. हे थांब, आधी चहा टाकते.
1: ए थांब ग, चहा काय टाकशील, नेहमीच आहे ना आपलं चहा, स्वयंपाक, खाणं. आधी बस छान पैकी गप्पा मारूया, मग कर चहा.
0: बर
1: भाग्यश्री, तुला आठवतंय का ग, भारतीय समाज जीवनात महत्वाच्या मानलेल्या सहाही ऋतूंची मनाला भावणारी वर्णनं आपल्याला कशी अगदी मोहून टाकतात. विशेषत आपल्या बायकांना, स्त्रियांना फुलांच्या शृंगारानं हे ऋतू स्वतः नटवतात जणू काही. महाकवी कालिदासाच्या ऋतुसंहार

0: ह्या काव्यात केवळ ऋतूंच्या कविता लिहिलेल्या आहेत. तुला आठवतंय 10वीत असताना आपल्या मराठीच्या बाईंनी आपल्याला काही ओळी सांगितल्या होत्या भत्यातल्या.
1: कुठल्या?
0: गजरे गुंफून नवा केवडा कदंब पुष्पाचे
1: शिरी माळले आज तयांना भूषण ललनांचे
0: ककुभतुर्याला केश कलापी स्थान विभ्रमाचे
1: गुच्छ शोभतो कानी तैसे नव्या मंजिरीचे. खरंच ग
0: हे सगळं आपण बोलतोय खरं, पण विचारायचं राहिलं तुला, दार सताड उघडं टाकून काय ग बसली आहेस घरात निवांत? हे बघ मी सरळ आत आले, मी होते म्हणून ठीक ग, इतर कुणी आलं असतं म्हणजे काहीतरी कडी बिडी लावायचीच तरी.
1: अगं लावणारच होते. अगं काय झालं माहितीये का, आमच्या शेजारच्या काकू त्यांची सून नमिता नवीनच लग्न झालंय ग. आता काकू गेल्यात गावाला, तेव्हा श्रावणी सोमवार कसा करू, श्रावणातली व्रत कशी असतात ह्याची आपली माहिती विचारत होती ग. अगं आत्ताच गेली म्हणून तर दार उघडं होतं ना. आणि बरं का अगो, उत्तम जॉब सुद्धा करते बरं का ती?
0: हो का, कमाल आहे ग. आत्ताच्या या मुली खरंच या सगळ्यात इंटरेस्टेड आहे. नाही म्हणजे जॉब करते म्हणालीस ना म्हणून विचारलं, तिला हे सगळं करायला वेळ मिळणार आहे का?
1: आवड असली की सवड मिळते म्हणतात ना, अगदी तसं आहे बघ. आणि हे सगळं म्हणजे काय ग, आपल्या परंपरा रीतीभाती जपणं म्हणजे आनंदच असतो की एक प्रकारचा,
0: हो ना?
1: हे बघ तिला एकच सांगितलं, या सगळ्याचं दडपण घ्यायचं नाही,
0: बरोबर
1: जमेल तसं करायचं.

0: अगं शेवटी काय भाव महत्वाचा असतो ग.
1: हो
0: आणि आता अगं मार्केटमध्ये सोपा करणाऱ्या कितीतरी गोष्टी आल्या आहेत. म्हणजे बघ की इन्स्टंट पीठ, इन्स्टंट रांगोळी, चिरलेल्या भाज्या, खोवलेला नारळ, दाण्याचा कूट.

0: सगळं काही इन्स्टंट झालंय, सगळं सोपं होतंय पूर्वीपेक्षा.
1: खरंय ग, आपणच काहीतरी जुना काळ आत्ताचा काळ असा काहीतरी फरक करत बसतो बघ.
0: हो ना,
1: या सणावारांचं व्रतवैकल्याचं स्तोम न माजवता त्यातला फक्त आनंद अनुभवला ना तर या पिढीला सुद्धा त्याचं महत्व पटतं बर का.
0: अगदी लाख मुलाचं बोललीस बघ. या श्रावण मासात लक्षात राहतो ना तो श्रावण सोमवार. अगं इतकं प्रसन्न वाटतं तेव्हा. म्हणजे बघ ना, देवळ्यात तो सुगंधी धुपाचा वास, सगळीकडे दिवे लागलेले, जुईचे गजरे घालून हातातल्या बांगड्या खन खन वाजवत नववधू जेव्हा शिवामूठ वाहताना आपण बघतो ना, तेव्हा वाटतं खरंच खरंच किती छान आहे आपली संस्कृती, आपले सण, आपल्या परंपरा.
1: हा हा खरंच ग. ए भाग्यश्री, तू कहाण्या वाचतेस का ग त्या?
0: हो,
1: मला तर ना इतक्या आवडतात सांगते त्या कहाण्या. किती साधं आणि सरळ जग असतं ग त्यामध्ये.
0: खरं ग,
1: हे आणि वाक्य पण किती साधी आणि सरळ असतात. हे बघ, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. ए पण त्यातली एक गोष्ट मला काही कळत नाही. ते आठपाट नगर होत हा काय प्रकार आहे ग? हे बघ, कुठलीही कहाणी उघडली ना की एक आठपाट नगर होत या वाक्यानं त्या कहाणीची सुरुवात असते.
0: अगं, आठपाट नगर म्हणजे आठ पेठांचं नगर.
1: आया,
0: म्हणजे बघ, बाजारपेठ, गावची वेस, डोंगर अशा खुणा असलेलं नगर म्हणजे आठपाट नगर.
1: अगं बाई, हो का? हे असलं काही मला माहित नव्हतं. मी तेच म्हणायचंय, सगळ्या गोष्टीत आठपाट नगर कुठून येत. ए पण मस्त वाटत की नाही ग हे वाचायला.
0: हो ग
1: भाग्यश्री, तुला एक सांगू का? अगं, वाचताना तर असं वाटत की काही कहाण्या जीवनातलं कटू सत्यच सांगतायत बघ जणू काही. जगात पैशापेक्षा नात्याला महत्व आहे हे शुक्रवारची कहाणी सांगते. तर परमेश्वर भक्तीचा भुकेला असतो असा संदेश खुलभर दुधाच्या कहाणीतना आपल्याला मिळतो. आणि त्यानंतर येतो तो मंगळवार, अर्थात मंगळागौर, आपल्या बायकांचा आणि नववधूचा अगदी आवडीचा दिवस.
0: मात्र बरोबर बोललीस.

0: ए तुला सांगू का?
1: हा
0: अगं जुनं जुनं म्हणता म्हणता त्या जुन्याचाच ट्रेंड आलाय बघ आता. अगं आता बायका मुद्दाम नऊवारी साडी शिवून घेतात.
1: ए हो ग,
0: आणि मग काय, नुसती धमाल. शेवटी काय ग, जुनं ते सोनं आणि नवं तेही हवं अशी परिस्थिती झाली आहे बघ.
1: अगं चांगलंच आहे ना. पण हे तू एक बघितलंस का भाग्यश्री,
0: काय
1: या पारंपरिक खेळामध्ये सुद्धा एक प्रकारची कशी लय असते बघ. म्हणजे बघ, हा तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला,
0: तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला.
1: अगं किती मजा येते ना हे म्हणायला. आणि हे खेळ खेळले ना की शरीराच्या सगळ्या नसा कशा पार मोकळ्या होऊन जातात
0: बघ.
1: हे मग कशाला हवाय ते झुंबान फिंबा ग.
0: अगदी कस मनासारखं बोलली ग माझी सोनी. अगं आता तर मंगळागौरीच्या खेळांची पथकं निघाली आहेत.
1: हो
0: म्हणजे बघ, इव्हेंट मॅनेजमेंटला नुसतं सांगितलं ना की या पथकांचं बुकिंग झालेलं असतं बघ. अगो सगळ्या तारखा बुक असतात त्यांच्या. आता बोल.
1: हो ना अगं, परवाच माझ्या भाचीच्या मंगळागौरीसाठी अशाच एका मंडळाला बोलावलंय हा आम्ही.
0: बर.
1: हे पण मला सगळ्यात कुठला खेळ यातला आवडतो सांगू का ग?
0: कुठला ग?
1: नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू,
2: कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, ह्या गायचा त्या गायचा शिंपी नाही आला तुम्ही नाही मला, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, ह्या गायचा त्या गायचा कासर नाही आला चांगली नाही मला, कशी मी नाचू.

0: त्याला चोळी नाही मला कशी मी नाचू. अगं पण आजची स्त्री तिला नटायला सजायला हे आवडतंच, पण ती या कुणाची वाट न बघता सरळ गाडीला किक मारते आणि चल धन्नो म्हणत स्कूटर स्टार्ट करते आणि शोलेतल्या बसंती सारखी डायरेक्ट पोचते ती दुकानात.
1: खरंय ग बाई, अगदी खरंय. पण तसं पाहायला गेलं ना अनु, तर आजच्या महिलेला ग्रेटच म्हटलं पाहिजे बघ.
0: हो ग,
1: सकाळपासून रात्रीपर्यंत तिचा हा नाच ग घुमाचा फेरा काही चुकलेला नाही बघ. अगं किती आव्हानं असतात तिच्या मागे, गृहिणीपद, मुलं बाळ, संसार आणि भरीत भर म्हणून नोकरी, करिअर, डेडलाईन सगळं सगळं करणं म्हणजे तारेवरची कसरत असते बघ.
0: हो ग,
1: तुला सांगते याच पार्श्वभूमीवर एक नवीन मंगळागौरीचं गाणं ऐकायला मिळालं बर का.
0: हो
1: थांब म्हणूनच दाखवते तुला. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नवऱ्याचा चहा, सासूबाईंचं बीपी, सासऱ्याची शुगर, झाला नाही कुकर, कशी मी नाचू,
0: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू,
0: नाच ग घुमा,
1: दूधवाला आला नाही, कामवाली मावशी नाही, घरामध्ये भाजी नाही, कशी मी नाचू,
0: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू,
0: नाच ग घुमा,
1: पार्लरला जायचे, योगाला जायचे, माहेरी पोचायचे, कशी मी जाऊ,
0: तशीच जा बाई तशीच जा, तशीच जा बाई तशीच जा. हे खरंय ग, कशी मी नाचू आणि किती मी नाचू अशी गत झालीये बघ अगदी. अगं पण बायकाच आपण, हार थोडीच मानणार आहे. घरातले सणवार पार पाडत व्यावसायिक मॅनेजमेंट उत्तम रीतीनं पार पाडणाऱ्या रणरागिणी आहेतच की तुझ्यासारख्या सखे.
1: अगं बरोबर आहे, पण तुला एक सांगू का, अगं माझ्या आईने देखील नोकरी सांभाळून हे सगळं केलंच की. आता या मागे फक्त आपली परंपरा जोपासायची हा नुसता हेतू नव्हता बर का, तर आपला हा वसा पुढल्या पिढीपर्यंत पोचवावा हाही उद्देश होताच की ग.
0: अगदी खरंय ग, म्हणजे बघ हं, आपल्या आईनं आजीनं जर हे सणवार घरात केले नसते हे तर काय कळणार होतं ग आपल्याला कप्पाळ.
1: खरंय ग,
0: लेकी सुनांना लहान मुलांना वळण लागावं म्हणून ही एक प्रकारची विद्यापीठ होती आपल्या घरामध्ये, आणि या विद्यापीठाचे कुलगुरू होते आपली वडीलधारी मंडळी.
1: बरोबर.
0: आता तुम्ही म्हणाल पुढल्या पिढीला काय करायचंय, नागोबा बिगोबा पूजून. ए पण एक गंमत सांगू का, नागपंचमी झाली तेव्हा माझ्या लेकीनं आवडीनं पूर्णाची दिंड शिकून घेतली आहेत माझ्याकडनं.
1: काय सांगतेस काय.
0: अगं हो, एरवी चायनीज आणि पावभाजी करायला उत्सुक असणारी माझी मुलगी दिंड सुद्धा अगदी आवडीनं करत होती तुला सांगते.
1: बाई कमालच आहे ग.
0: हो ग, आणि अशा वेळी ना मला एक ओळख कायम आठवते बर का, ती मी गुणगुणायला लागले अचानक. तुला आठवत आहे का ते काय बरं.

0: भाग्यश्री तुला सांगते, ही ओळ त्या दिवशी ती घरभर सतत म्हणत फिरत होती.
1: अय्या हो का, कमाल आहे बाई.
0: हो ग, हे बघ, काळ बदलला असला ना तरी आपले वाडवडील काय करत होते ते हे असं कळत न कळत या आपल्या कृतीतनं दाखवता येतं ग. आपल्याला पुढच्या पिढीला सांगता येतं.

0: रावण साद घालतोय तुम्हाला.
1: तसं पाहिलं ना अनुपमा, तर कितीतरी वेळा आपला वेळ ह्या बीसी पार्टीला, नाही तर वर्षा सहलीला, नाही तर मग आहेच की मनोरंजनाची स्थान आपली, नाटक, चित्रपट, आणि अगदी काही नाहीच जमलं ना तर मग प्रदर्शन आहेच की आपल्या भेटीला. मला सांग, वेळ नाही वेळ नाही असं सारखं कशाला म्हणायचं ग?
0: तर काय
1: नाही म्हणजे सगळं करायला वेळ आहे बर का, फक्त आपली परंपरा जपायला आपल्याकडं वेळ नाही.
0: हो ना ग.
1: अगं साधी आरती जरी म्हणली ना घरात तरी किती प्रसन्न वाटत ग.
0: आहा,
1: एक प्रकारचं मेडिटेशनच येते.
0: हो,
1: मुळात या सणांचा उद्देशच आहे की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र जेवायला बसा, एकत्र मिष्टान्न बनवा, किती आनंद असतो अगं त्यात.
0: हो ना अगं, तेच तर सांगतेय ना. हे बघ, श्रावण शुक्रवारच्या निमित्तानं मैत्रिणी, शेजारी, नातलग ही सवाष्ण म्हणून बोलवायचे, चार सुखदुःखाच्या गोष्टी करायच्या. अगं हीच तर खरी आपली संस्कृती आहे, आणि त्यामुळंच तर नात्यांचे बंध कसे अगदी एकदम घट्ट होतात.
1: बरोबर.
0: आणि हीच संस्कारांची शिदोरी आपण आपल्या मुलांना द्यायची. यामुळंच तर मुलांना घराबद्दलची ओढ निर्माण होते ना. आता बघ, हं, सगळ्यांची मुलं सध्या परदेशामध्ये शिक्षणासाठी गेलेली आहेत. काही वेळा ती तिथंच स्थायिक पण होतात. हो, पण भारताची, आपल्या घराची ओढ त्यांच्या मनात कायम राहते ती याच संस्कारांमुळे, नाही का ग?
1: अगदी खरंय. घरात नुसता ज्योतीचा फोटो जरी लावला ना आपण तरी किती छान वाटत ग.
0: हो ग.
1: आघाडा दुर्वाची माळ, गुळ फुटाण्याचा दुधाचा नैवेद्य,
0: वा
1: काय साजरं दिसतं ते ज्योतीचं रूप.
0: अगदी.
1: ज्योतीचा मुलाबाळांसहित असणारा फोटो, बुध बृहस्पतीचा आणि कालिया मर्दनाचा श्रीकृष्णाचा फोटो, यांच्या देखील कहाण्यात बर का.
0: हो,
1: त्या शास्त्रीय दृष्ट्या जर समजून घेतल्या ना तर खूप आनंद मिळतो. माझ्या घरातली मुलं बाळं आनंदात राहू दे, त्यांना बृहस्पती सारखी बुद्धी मिळू दे असं म्हणत फोटो पुढे हात जोडले तर त्यात कसला आलाय ग ऑर्थोडॉक्सपणा.
0: बघ की,
1: हेच कळत नाहीये ग मला. अगं द्यावेत की एखाद वेळेला गुळ फुटाणे मुलांना खायला.
0: हो.
1: अगं मी म्हणते या प्रोटीन बार पेक्षा झक मारतील तुझे ते फ्रायम स्वेफस या गुळ फुटाण्यांपुढे. मला सांग, मुलाबाळांची काळजी घेणं कोणत्या पिढीला चुकली आहेत ग?
0: बरोबर ग, तेच तर ना. अगं श्रावण शुक्रवारच नाही तर हळदी कुंकवाचे किती तरी प्रकार आहेत ब आपल्याकडं.
1: ए हो ग.
0: म्हणजे बघ, हं, शुक्रवारचा हळदी कुंकू झालंच तर संक्रांत, चैत्र गौर, नवरात्र, लक्ष्मीपूजन, गौरी आगमन, अरे बाप रे बाप, किती प्रकारची हळदी कुंकू, सगळी कशी दणक्यात साजरी होतात. प्रत्येकाचं महत्व जरी वेगळं असलं ना तरी हळद आणि कुंकू म्हणजे चंद्र आणि सूर्य माझ्या कपाळी डोलू देत हा त्यामागचा भाव.
1: वा.
0: कुंकू म्हणजे सूर्य यानं मानसिक आरोग्य किती छान राहतं अगं, असं सिद्ध झालंय बर का शास्त्रानं.
1: बर.
0: एकंदरीतच काय, साधेपणात सुद्धा देखणे पण मिरवणार असं हे हळदी कुंकू.
1: बरोबर. पण एक सांगू का?
0: काय?
1: एक गोष्ट मला नेहमी खटकते बर का, म्हणजे हळदी कुंकू हे केवळ सद्वा स्त्रियांसाठी असतं ही प्रथा कुठेतरी बदलली पाहिजे ग.
0: हो ग.
1: म्हणजे बघ की, एखादी विधवा, घटस्फोटीचा अथवा परितक्त्या स्त्री या कार्यक्रमाला आली की मग आपल्याच बायका लगेच नाकं उरडतात. हे बदलायला पाहिजे ग. बरोबर नाही हे? एका स्त्रीनंच दुसऱ्या स्त्रीचा सन्मान नको का ग करायला.
0: हो.
1: मला सांग, देशाच्या रक्षणार्थ प्राण गमवणाऱ्या जवानाची बायको ही विधवा स्त्री कशी म्हणायची आपण?
0: अगदी खरं.
1: अगं आहेपणाचं लेणं कुणाला नको असतं का? पण बऱ्याचदा परिस्थिती कारणीभूत होते आणि मग.
0: खरंय ग, पण ही परिस्थिती बदलणं शेवटी आपल्या बायकांच्याच हातात आहे ना. अगं हळदी कुंकवावरून आठवलं एक सांगते. ह्या सणावारांची खरी गंमत असते ना ती आमच्या ग्रामीण भागात बर का.
1: हो बाई.
0: अगं माझं सगळं बालपण तिकडच गेलंय ना, त्यामुळं तिथल्या सणावारांची अगदी हटकून आठवण येते बा अशा वेळी.
1: अरे हो, तू नुकतीच गेली होती ना ग गावाला काहीतरी वहिनीच्या मंगळागौरीसाठी.
0: हो हो.
1: हे जरा सांग की तिकडच्या गमती जमती.
0: अगं सांगणारच आहे, पायस निघत नव्हता तुला सांगते तिथून. खरं सांगू का, आमच्या

0: गावाला बायकांसाठी नागपंचमी, रक्षाबंधन, गौरी गणपती म्हणजे माहेरी जाण्याची एक मस्तपैकी प्रोव्हिजन असते बघ.
1: खरंय गं बाई.
0: त्यातून मग जात्यावरच्या ओव्यांमधून, मंगळागौरीच्या गाण्यांमधून आपली ही इच्छा त्या वारंवार व्यक्त करत असतात. आणि काही कारणास्तव जर त्यांना नाही जाता आलं माहेरी तर तीच मनं अगदी खट्टू होतात बायकांची. आणि मग अंगणातल्या जाई जुईला किंवा तुळशीला किंवा चाफ्याच्या झाडालाच ती बाई आपली व्यथा सांगते आणि म्हणते, जीवाला माझ्या जड, जीवाला माझ्या जड, कस कळलं माझ्या बापा, जीवाला माझ्या

0: ठाई। हे खरंच ग, आपल्या बहिणाबाईंनी किती सुंदर व्यथा मांडली आहे ना
1: हो ना।
0: स्त्रियांची। तू काही म्हण, बहिणाबाई असो किंवा आपल्या साहित्यकार सरोजिनी अक्का म्हणजे सरोजिनी बाबर,
1: हो
0: शांता शेळके, अगो काय सुंदर एक से एक लोकगीतं लिहिली आहेत त्यांनी।
1: हो ग,
0: अगं त्यांच्या जात्यावरच्या ओव्या सुद्धा किती सुंदर आहेत। माझ्या काकूच्या माहेरी मी गावाकडे जायचे ना तेव्हा इतकं छान वाटायचं अगं श्रावण मासात। म्हणजे बघ, पहाटेच्या वेळी जात्याची घरघर, बाहेर पडणाऱ्या श्रावण सरी, देवळातला तो मंत्रघोष, प्राजक्ताचा सडा,
1: हा,
0: देवळातला तो घंटानाद, श्रावण मास। श्रावण मास म्हणजे अक्षरशः सृजनाचा आविष्कार, सृष्टी देवतेला पडलेलं एक सुंदर स्वप्नच।
1: आणि मग या सुंदर ओव्यांसारखेच सुंदर उखाणे ही ग्रामीण भागातली खास संस्कृती आहे बरं का।
0: बरोबर आहे बाई।
1: उगाच काहीतरी र ला र आणि ट ला ट असं नसतं बरं का इथं। चांगला एक असा लांब लचक उखाणा मंगळागौरीच्या निमित्तानं घेतला जातो बरं का। अगं खेडेगावात 18 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षाच्या म्हातारीपर्यंत सगळ्या जणी उखाणे घेतात आणि तेही तितक्याच लाजत मुरडत आणि एकदम ठसक्यात।
0: गो बाई असं का? जरा आम्हालाही दाखवा की एखादे झलक
1: दाखवते ना। अगं हे उखाणे म्हणजे नुसतं नवऱ्याचं नाव घेणं नसतं बरं का, तर सासर माहेर आपल्या नवऱ्याचा हुद्दा हे सगळं त्या उखाण्यात गुंफलं जातं।
0: बर
1: म्हणजे बघ, हं, शाळेतल्या मास्तरांची बायको, सरपंचाची बायको, पाटलाची बायको आपल्या घरधन्याचं वर्णन या उखाण्यामध्ये सांगत असतात।
0: हो का?
1: आता बघ, हं, सरपंचाची बायको उखाणा काय घेईल बरं?
0: काय ग?
1: ऐक हं, ऐक, केशराचा पेढा घेतला पुण्याच्या बाजारी।
0: भैया
1: केशराचा पेढा घेतला पुण्याच्या बाजारी, अंशू बांधरावाची खुर्ची नेहमी साहेबांच्या शेजारी। अगं ऐक ऐक पुढचं ऐक। आता पाटील म्हणजे कशी, गावातली एकदम जबरदस्त वजनदार कडक व्यक्ती बरोबर ना। मग त्यांच्या पाटलींबाई त्याही काय उखाणा घेतात? ऐक हं, राणीच्या बागत आणला नवा गेंडा।
0: अगो बाई,
1: राणीच्या बागत आणला नवा गेंडा आणि हनुमंतराव मिरवत्यात सतत आपला झेंडा।
0: बाई ग कमाले ग बाई खरच। पण काही म्हण, हा उखाणा ऐकायला लागलं ना की किती छान वाटत ग।
1: हो ग,
0: अगं एक तर मला इतका आवडला की पाठच करून घेतला बघ।
1: म्हण ना म्हण।
0: सांगते हा तुला, अगं या मुलींना माहेरी जायची इतकी ओढ असते ना की ती ओढ त्या आपल्या उखाण्यातून मांडतात बरं का। थांब, काय बरं होता
1: ग, हा
0: छुन छुन छुन्यात बसले होते मिळण्यात, खण चोळी अंगात, सिंदूर भांगात, लवंगा मुठीत, जायफळ वाटीत, सोन्याची किल्ली रुपयाचं कुलूप, हाती दिली किल्ली, उघडली खोली, होलीत होत

हंडे सात, त्यावर होती परात, परातीत भात, भातावरती तूप, आणि तुपासारख माझ रूप, रूपासारखा रुपेरी वाढा, आणि चंद्र वाघला पडला याडा. आणि गणेशराव बघतायसा काय, हातातली संधी काम सोडा, आणि अगोदर मला मायरला थाडा.

0: अगं बोलत काय बसली आहे मी इथं. आधी आले होते कशासाठी आणि ते विसरून नुसत्या गप्पा मारत बसली आहे.
1: असू दे.
0: बर हे बघ, रविवारी सत्यनारायणाची पूजा आहे माझ्याकडं,
1: बर
0: त्याचं आमंत्रण द्यायला आले होते मी.
1: बर
0: जोडीनं यायचं मेहून म्हणून,
1: अगदी
0: लक्षात ठेव.
1: नक्की नक्की येऊ. अगं नुसतं तू आमंत्रण दिलंस आणि तुझ्या हातच्या प्रसादाच्या शिऱ्याचा वास आत्ता इथे दरवळायला लागला बघ. हे खरंच हा श्रावण रंग आहे ना, तो हा आनंद घेऊनच येतो बघ. सगळे सण काही काळ का होईना आपल्या जीवनात रंग भरतात बघ. मरगळ आलेल्या मनाला हे सणवार नवसंजीवनी देतात बघ.
0: अगदी.
1: चला या निमित्ताने का होईना आपली शुभ पावलं आमच्या घराला लागली. चल आता आज तुझं काही एक ऐकणार नाही अनुपमा. आता जेवूनच जायचं. चल मदत कर मला.
0: चला चला ओढणी बांधते. चला
2: श्रावण आला गवनी हा श्रावणानिमित्त विशेष कार्यक्रम मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकला. लेखन होतं भाग्यश्री देशपांडे यांचं, सहभाग होता अनुपमा.

कुलकर्णी आणि भाग्यश्री देशपांडे यांचा. बरं तर मैत्रिणींनो, याबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. हे आपण ट्यून केलं आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: श्रोतेहो, दुपारचे 12:55 झाली आहेत.
1: श्रोतेहो, आपल्या मृत्यूनंतरही एखाद्याला हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळू शकते. एखाद्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये पुन्हा प्रकाश येऊ शकतो. हे शक्य होतं नेत्रदानामुळे. नेत्रदान नेमकं कधी आणि कसं करायचं? कॉर्नियल अंधत्वावर नेत्रदान कशी मात करू शकतं? नेत्रदानाबाबतचे गैरसमज कोणते? वय, चष्मा किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली असल्यास आपण नेत्रदान करू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. पुण्यातील नेत्रतज्ञ डॉक्टर आदित्य केळकर आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. मृत्यूनंतरही जिवंत ठेवणारं दान नेत्रदान, याविषयी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की जाणून घ्या 0202553705 किंवा 6 या क्रमांकावर. नक्की सहभागी होऊया तुमच्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
0: मैत्रिणींनो नमस्कार. श्रावण सुरू झाला, पंचमीचा सण आला आणि राखी पौर्णिमा पण जवळ आली आहे. मंगळागौरीचे खेळ सुद्धा एकदम जोरदार सुरू झाले आणि बहर आलाय काव्याला, गाण्यांना. तर यावेळी सखी संदेश कार्यक्रमात सांगायची आहे तुमची आवडती कविता. मग ती पाठ्यपुस्तकातली असेल, आत्ताची असेल, किंवा एखाद्या गाण्यातली कविता असेल, किंवा देशभक्तीपर कविता असेल. वाट बघते आहे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी 11:30 ते 11:30 या वेळेत सखी संदेशच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान. आपली आवडणारी कविता हाताशी ठेवा आणि कॉल करा 2553705 आणि 2553706 यावर. या कार्यक्रमाचं प्रसारण होईल रविवारी 23 ऑगस्ट रोजी पुणे केंद्रावरून आणि सोमवारी 24 ऑगस्ट रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. चला चला ठरवून ठेवा आपापली आवडती कविता, नक्की कॉल करा.
3: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
6: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते.

0: तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण येऊ शकतं.
1: आवाजाचा दणदणाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

स्वदेश या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांनी लिहिलेलं गीत गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं AR रहमान यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया वीर झारा या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर, उदित नारायण, गुरदास मान आणि प्रिथा मजुमदार यांच्या स्वरात मदन मोहन यांचं संगीत असलेलं हे गीत लिहिलंय जावेद अख्तर यांनी.

0: फना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात. श्रोतेहो, द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम असाच सुरू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान, BSNL देश के साथ, देश की तरक्की के साथ.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
6: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
5: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
6: आता मी पण घेते.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतरही एखाद्याला हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळू शकते. एखाद्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये पुन्हा प्रकाश येऊ शकतो. हे शक्य होतं नेत्रदानामुळे. नेत्रदान नेमकं कधी आणि कसं करायचं? कॉर्नियल अंधत्वावर नेत्रदान कशी मात करू शकतं? नेत्रदानाबाबतचे गैरसमज कोणते? वय, चष्मा किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली असल्यास आपण नेत्रदान करू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. पुण्यातील नेत्रतज्ञ डॉक्टर आदित्य केळकर आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. मृत्यूनंतरही जिवंत ठेवणारं दान नेत्रदान, याविषयी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की जाणून घ्या 0202553705 किंवा 6 या क्रमांकावर. नक्की सहभागी होऊया तुमच्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: श्रद्धेहो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया पीपली लाईव्ह या चित्रपटातलं गीत.

0: सोनू निगम आणि मनमोहन वारिस यांच्या स्वरात द लेजंड ऑफ भगतसिंग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
3: वाचन म्हणजे समृद्धी.
4: वाचन संस्कृतीची वृद्धी.
3: वाचन दृष्टी देतं.
4: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
3: वाचन माणूस बनवतं.
4: वाचन मनांना घडवतं.
3: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
4: वाचन चळवळ वाढवू.
3: लक्षात ठेवा वाचाल तर वाचाल.
4: लक्षात ठेवा वाचाल तरच वाचाल.

मैत्रिणींनो नमस्कार. श्रावण सुरू झाला, पंचमीचा सण आला आणि राखी पौर्णिमा पण जवळ आली आहे. मंगळागौरीचे खेळ सुद्धा एकदम जोरदार सुरू झाले आणि बहर आलाय काव्याला, गाण्यांना. तर यावेळी सखी संदेश कार्यक्रमात सांगायची आहे तुमची आवडती कविता, मग ती पाठ्यपुस्तकातली असेल, आत्ताची असेल, किंवा एखाद्या गाण्यातली कविता असेल, किंवा देशभक्तीपर कविता असेल. वाट बघते आहे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सखी संदेशच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान आपली आवडणारी कविता हाताशी ठेवा आणि कॉल करा 2553-1705 आणि 2553-1706 यावर. या कार्यक्रमाचं प्रसारण होईल रविवारी 23 ऑगस्ट रोजी पुणे केंद्रावरून आणि सोमवारी 24 ऑगस्ट रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. चला चला ठरवून ठेवा आपापली आवडती कविता, नक्की कॉल करा.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून, म्हणजेच पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण यांच्या स्वरात फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटातून.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

श्रोतेहो, आपण देऊन केलंय पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. यावर आपण ऐकतोय कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम आणि अनुराधा श्रीराम यांच्या स्वरात बोस द अनफरगॉटन हिरो या चित्रपटातलं गीत.

0: लक्ष या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं शंकर महादेवन, सोनू निगम, हरिहरन आणि रूपकुमार राठोड यांच्या स्वरात.
1: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
2: पुणे पीपल्स बैंक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बैंक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: श्रोते हो या गीता बरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

श्रद्धेह दुपारचे 2:40 झाले आहेत. आता ऐकणार आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

लता मंगेशकर यांच्या आस्वरात परख या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शैलेंद्र यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सलील चौधरी यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया कोहिनूर या चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी यांच्या आस्वरात. गीतकार आहेत शकील बदायुनी, संगीतकार नौशाद.

श्रोते हो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून, म्हणजेच पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. कार्यक्रमात आता ऐकूया बहाना या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. राजेंद्र कृष्ण यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे मदन मोहन यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवर.

म्हणजेच पुणे विविध भारती 101 FM वरून. काही क्षणातच म्हणजे 2:15 वाजता हिंदी समाचार मुंबई केंद्रावरून आम्ही

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण हे ट्यून केलं आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, दुपारचे 2:30 झाले आहेत. आता ऐकणार आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा. यामध्ये सिनेलेखक, गीतकार, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: श्रोतेहो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत आज TV सिने जगतातील लेखक, गीतकार, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि सोबतच त्यांच्या आवडीची गाणी आणि त्या गाण्यांविषयीच्या आठवणीही ते आपल्याला सांगणार आहेत. ऐकूया त्यांच्याशी झालेल्या गप्पांचा भाग दुसरा, विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: सर आठवणी रेडिओच्या असतील किंवा इतर माध्यमांच्या असतील, कारण संगीत हे अगदी निसर्गापासून आपल्याला मिळालेलं, लोकगीतांपासून पुढे अध्यात्मामधून मंदिर असतील, दरबार असतील, नाटक असेल, सिनेमा असेल, अगदी आत्ताच्या सिरीज असतील, इथपर्यंत वेगवेगळ्या रूपात आपल्याला मिळालं, ते कधी एवढं सूक्ष्म वाटलं आणि कधी आभाळा एवढं वाटलं? आपला या संगीताकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन आहे? कसं कसं कसं भेटत गेलं संगीत आपल्याला?
1: मी ज्या काळात पुण्यामध्ये वाढलो त्या काळामध्ये रेडिओ होता, त्या काळामध्ये थोडंसं संगीत नाटक होतं, त्या काळामध्ये मी जिथे राहायचो तिथे भिकारदास मारुती नावाचं एक मंदिर होतं, तिथे कीर्तनं चालायची, एक गोविंदस्वामी आफळे म्हणून होते, मी त्यांची कीर्तनं ऐकली, मी नाट्यसंगीत ऐकलं, मी लोकसंगीत ऐकलं, आणि मला असं वाटतं की रेडिओ हा या सगळ्यांचं एक लॉजिकल एक्सटेन्शन म्हणूया, किंवा एक फक्त तो मीडियामधला चेंज झाला, जे गाणं आम्हाला आधी कानावरती पडत होतं ते गाणं या निमित्ताने आम्हाला रेडिओच्या माध्यमातून कानावर पडायला लागलं, मग लोकसंगीत असेल किंवा भक्तिसंगीत असेल. आणि गाण्यांचे कार्यक्रम त्या काळामध्ये पुण्यामध्ये खूप व्हायचे, आणि आमच्या इथे जवळ रेणुका स्वरूप शाळेमध्ये सवाई गंधर्वाचा कार्यक्रम त्या काळामध्ये व्हायचा, माझे आई वडील मला आवर्जून त्या कार्यक्रमाला
0: अगदी आतापर्यंत
1: होत होता, आणि त्यामुळे लहानपणीच थोडेसे शास्त्रीय संगीत म्हणा, उपशास्त्रीय म्हणा, नाट्यसंगीत म्हणा, भक्तिसंगीत म्हणा, संगीताचे जे वेगवेगळे बाज आहेत त्या सगळ्या बाजांकडे मी आकृष्ट झालो, मी सगळी ऐकली गाणी पहिल्यापासून, आणि त्यामुळे आणि मोठे मोठे गायक त्या निमित्ताने कानावर, आम्हाला कळायचं पण नाही हा किती मोठा गायक आहे. मी तेव्हा सवाई गंधर्वमध्ये भीमसेन तर आम्हाला वाटायचे की आपले
0: शेजारीच
1: आहेत, आणि मी आपले खरंच आणि आमचे शेजारीच राहायचे ते नव्या पेठेमध्ये, तर आम्हाला काही असं दूरस्थ काही वाटलं नाही, आम्हाला असं वाटलं की आम्ही जिथे आहोत तिथलंच सगळं हे आहे, त्यामुळे त्या काळात संतवाणी असेल किंवा ही सगळी गाणी जी होती ती गाणी आम्ही अगदी नैसर्गिकरित्या ऐकली, म्हणजे काही खूप जाऊन कुठे कष्ट करून वगैरे अशी नाही, कानावर पडायची, जायचो पटकन ऐकायला मिळायची, मी तर एकटा जायचो मंदिरात. या आमच्या इथल्या जे भिकारदास मारुतीचं मंदिर होतं घरापासून अगदी जवळ होतं,
0: अगदी
1: घरी वासुदेव यायचा आमच्या, माझ्या लहानपणी आतापर्यंत होता, म्हणजे मी जोपर्यंत तिकडे सदाशिव पेठेत राहायचो तिथपर्यंत वासुदेव होता, आणखीन त्या वासुदेवाला मी थांबून त्याच्याकडनं गाणी म्हणून घ्यायचो.
0: वा,
1: त्यामुळे मला असं वाटतं की हा ओव्हरलॅप सगळ्या प्रकारच्या गाण्यांचा हा लहानपणापासून कानावर पडल्यामुळे आपली एक बैठक जी असते संगीताची, म्हणजे शास्त्रीय संगीतापासून लोकसंगीतापर्यंत
0: होय,
1: आणि स्फूर्तिगीतापासून भावगीतापर्यंत, यात रेडिओ हा सगळ्यात महत्वाचा आहे, पण प्रत्यक्ष ऐकलेली गाणी हा या सगळ्याचा मेळ मिळून माझी ही झाली असावी, बैठक बसली असावी. आणि मला लहानपणीच गोपाळ गायन समाज म्हणून आमचे ते क्लास होता, तिथे मी गाणं शिकायला पण जायचो, त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा एक संगम म्हणा किंवा या सगळ्याचं मिळून एक मिश्रण जे झालं

0: त्या मिश्रणात सगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मी सुरुवात केली.
1: अगदी.
0: आणि त्यातलं भीमसेन जोशी हा आवाज तेव्हापासून जो कानात गुंजत राहिला तो अगदी आता आतापर्यंत, म्हणजे गेली 14-15 वर्ष सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचं आयोजन माझ्याकडे आहे.
1: हो.
0: त्यामुळे आणि त्यानिमित्ताने भीमसेन जोशींबरोबर प्रत्यक्ष मी बोलायला, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला पण मला मिळाला. पण तेव्हापासून भीमसेन नावाच्या एका भारतरत्नाचा जो काही परिचय झाला लहानपणीच आवाजाच्या माध्यमातून, तो मी कधी विसरू शकत नाही. आणि जसं तुम्ही आकाशा एवढा असं जे मगाशी म्हणाला,
1: होय,
0: तर त्या गाण्यामध्ये ते स्केल आहे. म्हणजे अरुण या तुकडा तुका आकाशा एवढा, तुकाराम महाराज हे तर खरंच आकाशा एवढे आहेत. आणखीन तुकाराम महाराज, आणखीन भीमसेन जोशी वगैरे सगळे म्हणजे आबाळ एवढी व्यक्तिमत्व आहेत सगळे. त्यामुळे हे गाणं
1: अगदी फार मोठं, म्हणजे लहानपणी घरात बसून शाळेतलं गाणं पंडितजींचं ऐकण्यापासून त्यांच्याच कार्यक्रमाचं संयोजन करण्यापर्यंत मला वाटतं इथंही रेणू ते आकाश अणुरेणू ते आकाश एवढा मोठा प्रवास आहे.
0: आपण खूप ठेंगणे आहोत, ते फार मोठे होते. आपण थोडेसे जमिनीपासून 10 फुटापर्यंत पोहोचले असं आपण म्हणू. आकाश फार वर आहे अजून
1: अर्थात, पण त्या 10 फुटाहून आपल्याला नक्कीच आकाश बघता येतं, त्यांचा स्पर्श घेता आला आपल्याला. हा खरोखर आनंदाचा भाग आहे. आपण नक्की ऐकूया सर.
0: जरूर.

0: सर, आपण कवी आहात, लेखक आहात. एकदा गाणं लिहून झालं की ते आधी संगीतकाराकडे सोपवलं जातं आणि मग जर चित्रपट असेल तर त्याचे संस्कार त्या गाण्यावर होत राहतात आणि खूपदा त्याचं स्वरूपच पालटून जातं. हे आपलंच गाणं आहे का इथपर्यंतचा त्याच्यात बदल झालेला अनेक कवींनी इथं बोलून दाखवलंय. आपला कसा अनुभव एखाद्या गाण्याबद्दलचा म्हणा किंवा एखाद्या गाण्याचं आस्वादन लहानपणचं आपलं वेगळं होतं आणि संदर्भ जुळला गेला की त्याचा अर्थच बदलून जातो. जसं समईच्या शुभ्रकळ्यात हे गाणं आहे, अनेकांनी या गाण्याविषयी इथं बोलले आणि सगळ्यांचं एक म्हणणं आहे की आरती प्रभू आणि ग्रेस यांच्या कवितांचा गाण्यांचा अर्थ लावायला जाऊच नाही. त्यांची स्वतःची एक काहीतरी अनुभूती त्या गाण्यांमध्ये असते आणि हे शब्द इतके प्रतिकात्मक असतात की त्याला हजार अर्थ असतात. तर मला तुमच्या यादीत पण हे समईच्या शुभ्रकळ्या गाणं दिसलं म्हणून आवर्जून मला हा मुद्दा विचारावासा वाटला.
1: मला असं वाटतं की याच्यामध्ये कवी आणि संगीतकार या दोघांचे खूप मोठा वाटा आहे. मग तुम्ही जी सगळी नावं जी ग्रेस असतील किंवा आरती प्रभू असतील, तर यांच्या कविता गाण्यामध्ये त्यांचं रूपांतर करताना एक फार मोठा त्याच्यातला भाग जातो हृदयनाथ मंगेशकरांकडे.
0: होय,
1: मग ते संत वाङ्मय असेल, संतांच्या रचना असतील किंवा ग्रेस असतील किंवा खांदोलकर असतील, मला असं वाटतं की मंगेशकरांना त्यातनं जे गाणं दिसलं ते गाणं आणखीन ती कविता या दोन्हीला जोडणारा धागा अमूर्त आहे.
0: नक्कीच
1: मंगेशकरांनी पण त्या शब्दांचा अर्थ लावायला ते गेले नाहीत, ती चालही त्या अर्थाची करायला ते गेले नाहीत. त्यामुळे ते जे काही तयार झालं रसायन, ते रसायन हे तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये काही आणून देत नाही की हा ही घ्या सुरणाची भाजी किंवा ही घ्या करंजी, असं नाही येते. ते काय आहे ते तुम्हाला
0: हे ताट आहे
1: माहीत नाही. हे तुमच्यासमोर मी एक ओंजळ ठेवलेली आहे,
0: वा
1: त्याच्यामध्ये काही फुलं आहेत,
0: खूप छान.
1: आता या फुलांचा गंध कसा घ्यायचा ते तुम्ही ठरवा. त्याला गंध कसा येतो, तो तुम्हाला येतो का नाही येत, हा सगळा तुमचा वैयक्तिक मामला आहे. त्याने तुम्हाला त्याची माळ करून ही गळ्यात घाला म्हणून सांगितलेलं नाही.
0: वा
1: मला असं वाटतं की हृदयनाथ या माणसाचं फार

0: श्रेय त्याच्यामध्ये आहे. याचं कारण त्यातला जो अमूर्त भाग आहे गाण्याचा तो त्याने अमूर्तच ठेवला.
1: वा,
0: त्यांनी कुठे त्याला अर्थ लावून देण्याचा प्रयत्न केला नाही. मी आता अनेकदा पेंटिंगला नाव नसतं पण ते पेंटिंग तुम्हाला खूप काही
1: सांगून जातं.
0: पण त्याच्या खाली लिहिलं ना की पावसाळ्यातील एक दिवस की बोंबललं, तसं आहे हे. मी आता आरती प्रभू हे माझे अत्यंत आवडते कवी, म्हणजे आपल्या काय म्हणूया जडणघडणीच्या काळामध्ये तुम्ही जे चांगले कवी वाचता त्या कवींमधला आरती प्रभू हा माझा सगळ्यात आवडता कवी. मग आरती प्रभू असतील, नारायण सुर्वे असतील, ग्रेस असतील, विंदा करंदीकर असतील, कुसुमाग्रज असतील, सगळेच फार मोठे कवी आहेत. पण मला आरती प्रभूंची व्यक्ती म्हणून सुद्धा खूप आकर्षण होतं त्यांच्याबद्दल. याचं कारण ते आकाशवाणीवर नोकरीला होते, तुम्हाला माहिती आहे. आणि सामान्यपणे जर का त्यांना कोणी बघितलं असतं तर हा माणूस इतका प्रतिभावान कवी आहे हे कोणाला कळलं नसतं. आणखीन ते आलेल्या लोकांना चहा पाणी करायचे. आता हे पु ल देशपांडेंनी ओळखलं, आणखीन कोणी ओळखलं, तर मला असं वाटतं की त्या कलंदर माणसाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा त्यामुळे खूप वेगळा झाला. म्हणजे कसं आहे ना की काही कवी पण मी असे बघितले की ते त्यांच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं असतं की मी कवी आहे, किंवा ते डोक्यावरती टोपी घालतात की मी कवी आहे, शब्द बॅग असेल, मला कवी म्हणा असं ते दे आर शाउटिंग. पण हा माणूस इतका कलंदर, हा माणूस इतक्या अंधारात राहून कविता करून किती फार म्हणजे त्यांच्या सगळी जी प्रतिमा होती, शब्द प्रतिमा, त्याला काही हेच नव्हता, म्हणजे कुठे अटकावच नव्हता. फार ते मोठ्या मोठ्या प्रतिमा शब्दांना निर्माण करत होते.
1: बरोबर.
0: आणि चिंतरिम खानोलकर मला लेखक म्हणून पण खूप आवडायचे. म्हणजे त्यांची अनेक पुस्तकं मी वाचली, त्यांच्या नाटकात मी कामं केली, त्यांची कविता मी ऐकली वाचली, तर मला असं वाटलं की जगावेगळा माणूस आहे. आणखीन हे सगळं असताना त्यांच्या आयुष्याचा जो एक दुसरा दुखरा भाग होता, गरिबी होती, अवहेलना होती, त्यामुळे मला तो वाटायचा की हा खरा कवी आहे. ह्या दर्द आहे या माणसाला. हा म्हणजे रोज थाळी खाऊन कविता लिहित नाही, त्याच्या कदाचित त्याच्या पोटाला चिमटे बसत असेल, पण त्यातनं जे दुःख आहे त्या दुःखातनं जी निर्माण होणारी कविता आहे ती खरी कविता आहे.
1: बरोबर.
0: याचं कारण चार ठाव व्यवस्थित भोजन जेवून दुपारी झोपून एखादा मनुष्य आयुष्यातल्या दुःखांबद्दल बोलत असेल ना, तर मला असं वाटतं की त्यातला माणूस आणखी कवी हे अलग अलग आहेत.
1: हो,
0: पण त्या माणूस ते दुःखाचं आयुष्य जगत होता, त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप जेन्युइन, खूप खरे होते ते. तसं म्हटलं तर ग्रेसचं पण तसंच आहे. म्हणजे ग्रेस दुर्बोध आहे. ग्रेस, मी स्वतः ग्रेसनं अनेकदा भेटलेलो आहे. मला म्हणजे थोडंसं धाडसानीच मी विधान करतो, पण मला माझ्या ग्रेसच्या दुर्बोधतेपेक्षा मला आरती प्रभूंची कविता जास्ती आवडायची.
1: हो,
0: याचं कारण ग्रेस स्वतःच्या कवितेच्या प्रेमात होते. आरती प्रभू लिहून दुःख मोकळं करून टाकायचं असं मला कायम वाटतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे आरती प्रभूंच्या मी तेव्हा सगळ्या कविता पाठ केल्या होत्या. म्हणजे हे गाणं हृदयनाथांनी केलं, पण त्याच्या आधी मला सगळी गाणी पाठ होती. आणखीन एक तुम्हाला याच्यात मी आठवण सांगतो की भास्कर चंदावरकर नावाचे जे हे होते संगीत दिग्दर्शक आपले मोठे, त्यांनी नक्षत्रांचे देणे नावाचा कार्यक्रम थिएटर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून केला होता, आणि त्यात त्यांनी या सगळ्या गाण्यांना कवितांना चाली लावल्या होत्या. मी लवलव करी पात असेल जे नंतर यांनी चाल लावली, पण ते तेव्हा यांनी चाल लावलेली होती त्याला. मी अनेक गाणी अशी आहेत की ज्यांना नंतर हृदयनाथांनी चाली लावल्या, त्याला भास्कर चंद्रकरांनी आधीच चाली लावल्या होत्या, आणि त्या आम्हाला पाठ होत्या. बरं, त्यात कविता वाचन करण्याकरता सुद्धा मी खूप लहान असताना तो कार्यक्रम बघितलाय. त्याच्यामध्ये अमोल पालेकर कविता वाचायचे, त्याच्यामध्ये मोहन गोखले कविता वाचायचे, तर अत्यंत सुंदर पद्धतीने कविता सादर केली जायची खानोलकरांची किंवा आरती प्रभूंची, आणि मग त्यानंतर त्याचं स्वरामधलं रूपांतर भास्कर चंदावरकरांचं ऐकायला मिळायचं, आणि त्यात माधुरी पुरंदरे, रवींद्र साठे वगैरे असे गायक होते. तर माझ्यावरती तो पगडा पहिल्यापासून होता.
1: वा,
0: आरती प्रभूंचा. आणि मी एक मालिका केली होती पिंपळ पान नावाची, तेव्हाच्या अल्फा मराठीवर, आणि त्यात माझे दैवत असलेले खानोलकर यांची पहिली कादंबरी मी केली दुष्टचक्र नावाची. तर त्या पिंपळपानचं दुष्टचक्रची आम्ही जेव्हा सुरुवात करणार होतो टेलिव्हिजनवरती, तेव्हा आम्ही असं म्हटलं की आपण काहीतरी याच्यात वेगळं करूया. मालिका अनेक येतात जातात, तेव्हा आणि जरा थोडे दिवस वेगळे होते, त्याच्या मालिका पण वेगळ्या होत्या. तर दुष्टचक्र मालिकेच्या वेळेला त्याच्या पहिल्या एपिसोडच्या टेलिकास्टच्या आधी मी म्हटलं की

0: आपण एक नक्षत्रांचा देणे कार्यक्रम करूया, त्यात आपण आरती प्रभू, चिंतरेम खानोलकर एकच व्यक्ती म्हणजे यांच्या संपूर्ण साहित्यावरती आधारित काहीतरी कार्यक्रम करूया. त्यानंतर सुभाष आवचट नावाचे माझे मित्र आहेत पेंटर, त्यांना म्हटलं की मला तुम्ही एक याच्यावरती एक पोस्टर करून द्या दुष्टचक्रवरती. म्हणून डॉक्टर लाकूंच्या हस्ते आम्ही त्या पोस्टरचं विमोचन केलं, हा दुष्टचक्र कार्यक्रम सिरियल लॉन्च केली, आणखीन तेव्हा आम्ही हा नक्षत्र देणे कार्यक्रम केला. आणखीन तो एवढा आवडला लोकांना की नंतर त्याचे पुढे अनेक भाग झाले. त्यामुळे आरती प्रभू किंवा चिंतरेम खानोलकर ही माझ्याकरता एक माझ्या आयुष्याला लाभलेलं एका बाजूला आशीर्वाद पण आहे आणि एका बाजूला कोडं पण आहे. मला शेवटपर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या कळल्या नाहीत, परंतु ज्या कळल्या त्या जाणीवेपेक्षा नेणिवेत जास्ती कळल्या असं मी म्हणेन.
1: अगदी, आणि प्रत्येकाच्या अनुभूती त्या शब्दांच्या वेगवेगळ्या होत्या. अगदी एका लेखात माझ्या वाचनात आलं की गायत्री नातू यांचा तो लेख होता, आणि जर फुलांचाच आपण उल्लेख केला की फुलं त्यांनी समोर ठेवली आणि तुम्हाला कसा त्याचा वास घ्यायचा तर घ्या, तर यांनी त्या शब्दांचं जे विश्लेषण केलं किंवा त्यांना डोळ्यासमोर जे चित्र दिसलं की थोडी फुले माळू नये, हे जे ह्या ज्या दोन ओळी आहेत त्यांनी इतकं छान त्यात त्या लेखामध्ये त्यांच्या कल्पना मांडल्या की कोणी एक स्त्री आहे आणि तिनं एक वेणी माळली आहे पण ती नीट बांधली गेली नाही आहे, एका झटक्यांशी वेणी पुढे येते आणि फुलं सगळी गळून पडतायत, असं एक चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं या तीन शब्दांमुळे. अशा या शब्दांची भरणा असलेली ही रचना किती कल्पना करू आणि किती नाही असं प्रत्येकाला होत असणार. आपण मात्र गाणं ऐकत आपली कल्पना रंगवूया.
0: जरूर.

0: तर श्रोतो हो, आपण ऐकत होता टीव्ही सिने जगताचे लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांविषयीच्या आठवणी. आज या गप्पांचा आपण ऐकला भाग दुसरा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
1: तुमच्यात सामील होऊन

विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. यामध्ये आज आपण ऐकलं सिने लेखक गीतकार दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग दुसरा. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून मन चाहे गीत कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजतात आणि आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांची स्नेहा अवसरीकर आणि प्रिया जमदाडे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध सादर करते सुमित श्रीबाद.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांच्या स्नेहा अवसरीकर आणि प्रिया जामकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: कमल देसाई, मराठी साहित्यातल्या सुरुवातीच्या काळातल्या स्त्रीवादी लेखिका. रंग एक, रंग दोन हे कथासंग्रह आणि काळा सूर्य, हॅड घालणारी बाई, रात्रंदिन आम्हा, युद्धाचा प्रसंग या लघु कादंबऱ्या, इतकंच लिखाण. पण साहित्यप्रेमी आणि जाणकारांच्या दृष्टीनं याचं मोल वेगळंच. फेमिनिझम, स्त्री स्वातंत्र्य या कल्पना समाजात, साहित्यात न रुजलेल्या काळात कमलताईंनी जे लेखन केलं ते स्त्रियांचं असलं तरी ते केवळ स्त्री स्वातंत्र्याविषयी नव्हतं. ते स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार करणारं, आदर करणारं होतं, आहे. स्त्री व्यक्ती स्वातंत्र्याचं वेगळं भान सतत आपल्या लिखाणातून व्यक्त करणाऱ्या कमलताई आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं स्वागत करते. मी स्नेहा अवसरीकर आणि माझ्याबरोबर आहे प्रिया जामकर. आम्ही दोघी जणी आपल्याशी गप्पा मारणार आहोत आज. आता आपण असं सुरुवात करूया की आज आयुष्याच्या किंवा जगण्याच्या या टप्प्यावरून मागं वळून बघताना तुम्हाला नेमकं काय वाटतं?
2: आजच्या काळामध्ये मी दोन भागात माझं जीवन गेलं. कसं होतं की एक ब्रिटिश आमदानी होती, त्या काळामध्ये

0: હવે સંભળથી ભારતા તો હોતી પણ સુખ હે જાણવત હોતો असं वाटत होतं की शांतता आहे. हिंसा फार कमी आहे त्या मानानं आणि रस्ते माणसाकरता आहेत असं वाटत होतं. घरं माणसाकरता असतात, अजून तरी त्याच्यावर आक्रमण झालं नाही. पण आजच्या काळात म्हणायचं झालं तर जगाशी माझा संबंध तुटलाय की काय, जग आणि मी याच्यात अंतर पडलंय की काय, म्हणजे आपण आता इथं उपरे आहोत, परके आहोत असं वाटायला लागले.
1: तुमचं आत्तापर्यंतच्या एकूण आयुष्य पाहता आत्ताच्या या टप्प्यावर तुम्ही खूप मोकळेपणाने लोकांसमोर येत आहेत, बोलता आहात. तर आजवर खरं म्हणजे तुम्ही एका बेटावर कुठेतरी राहत होतात आणि अगदी आत्ममग्न होऊन लिखाण करत होतात, पण बहिर्मुख जी आहे तुमच्या व्यक्तिमत्वात खरं म्हणजे ती नाहीये. पण या टप्प्यावर मी असं पाहते की तुम्ही खूप लोकांशी बोलता, मुलाखती देता, वेगवेगळ्या ठिकाणी जाता आणि तुम्हाला मानसन्मान सुद्धा मिळालेले आहेत. मालतीबाई बेडेकर पुरस्कार मिळाला आणि मुलाखती तुमच्या मोठ्या मोठ्या होत आहेत. आणि या टप्प्यावरून मग मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं आहे?
0: तर आत्ताचं जग परक वाटतं, याचं कारण आलेली ही नवी टेक्नॉलॉजी, जागतिकीकरणाचं हे संबंध युग आणि व्यापारीकरण, आणि ह्या व्यापारीकरणात कुठलाही माणूस हा वस्तू झालेला आहे, त्यात बै तर काय चिरडूनच निघते. असं जे चाललेलं आहे हे सगळं पाहिलं आणि टेक्नॉलॉजी घेतली तर फार परक वाटतं. आणि त्यातून रस्ते आपले राहिले नाहीत, घर सुद्धा आपली राहतील का नाही याच्याविषयी शंकाच आहे आणि हिंसा फार वाढली आहे. पण आता हिनं एक तो प्रश्न विचारलाय, जे मानसन्मान मला मिळाले, जे प्रेम मला लोकांच्याकडून मिळालेलं आहे, त्याबद्दल कृतार्थता आणि समाधान वाटतं, साफल्य वाटतं. तो जो एक आनंद असतो तो वेगळाच असतो. पण एक गोष्ट खरी की या मानसन्मानानं मी योग्य आहे का नाही याच्याविषयी मला साशंकता असते, मी नाही आहे त्याची योग्य. आणि दुसरी गोष्ट अशी की मला जरा या मानसन्मानापासून दूर राहिलं तर किती बरं होईल आणि त्याच्यापासून पळून जावं, ही भावना फार होते माझी. वास्तविकता अशी होऊ नये.
1: पण असं का बरं, म्हणजे समूह नको वाटतो का तुम्हाला?
0: समूह नको वाटतो असं नाही, मानसन्मान नको वाटतो. काय होतं, मानसन्मान मिळाला ना की उगीच आपण वर उभे आहोत असं वाटतं आणि ही बाकी सगळी मंडळी खाली आहेत, तसं नको वाटतं मला. खालच्याच पातळीवर असावं आणि दोघांची लेव्हल सारखी असावी, मानसन्मान करणाऱ्याची आणि करून घेणाऱ्याचीही, असं मला वाटतं. तशी नसली आणि उगीच स्तुती व्हायला लागली की मला फार गोंधळल्यासारखं होतं, कुचंबल्यासारखं होतं आणि पळून जावं.
1: पण तुम्हाला तर स्तुतीची सवय असणार ना लहानपणापासून?
0: स्तुतीची सवय नाही मला, अजिबातच नाही.
1: का तुम्ही घरामध्ये एक आवडत्या लाडक्या अशा होताच ना?
0: ते लाडके पण मिळणं वेगळं आणि स्तुती वेगळी. ते काय असतं, तो स्पर्श असतो. स्तुती ही बाहेरची असते आणि ती अंगावर आली की चिमटे काढल्यासारखं वाटतं. तर मला नेहमी वाटतं स्पर्शानं जी माया मिळते ती स्तुतीनं मिळत नाही. आणि आता आपण बालपणाकडे वळूया. माझं बालपण फार सुरेख गेलं असं मला वाटतं, इतरांतही तसं वाटणार नाही कारण ते एकलकोंड आहे आणि एकलकोंडी मला कोणी ठेवत नव्हतं. आमचं घर प्रचंड मोठं, घरात 40-50 माणसं असायची, त्याशिवाय गरीब माणसं असायची. माझे वडील पोस्टमास्टर होते त्यामुळं घर मोठं असायचं, हे सगळं होतं. तरी सुद्धा मला एखादा कोपरा मिळाला की माझं त्यात राज्य सुरू व्हायचं.
1: पण म्हणजे कसं, म्हणजे कोपऱ्यात तुम्ही काय करायचं?
0: अगदी खरं सांगायचं तर पुस्तकं वाचणं आणि सगळ्या वस्तूंशी बोलणं, काय जे तिथं दिसेल, एखादं फुल दिसलं, फुलपाखरू दिसलं, काय जे दिसेल त्याच्याशी बोलत बसणं, असं माझं स्वप्न असायचं.
1: हे थोडस खूपच गमतशीर आहे तुमचं की घरामध्ये एवढी 50-60 लोक असतानाही तुम्हाला वस्तूंशी बोलावंसं वाटत होतं. तर हे काय होतं म्हणजे?
0: नाही, मग मी माणसांशी बोलत नव्हते असं नाही. तू म्हणालीस ना की आज तुम्ही एक्स्ट्रोवर्ट झालात,

0: तसं आज नाही मी झाले. मी लहानपणापासून फार बोलकी आहे. मला घरचे लोक म्हणायचे की ही दगड झोंडायला सुद्धा बोलवेल इतकी बडबडी होते मी. आणि धावपळ करण्यात पटाईत, म्हणजे पळत सुटायचं सर्व रस्त्यावरनं. रस्ते आपले असायचे ना, आपले रस्ते असणं आणि झाडे शेजारी असणं ह्याच्या इतकं सुख काही नाहीये. आणि सभोवताली अगदी निर्मनुष्य असं असणं आणि खाली पायाखाली गवत असणं आणि त्या गवतावरून चालत सूर्याशी स्नेह साधणं हे करता आलं. बालपणी हे मला मिळालं. खूप प्रचंड मोठं मैदान होतं आमच्या पोस्टा होती आणि गवतावरून चालत चालत चिमण्या यायच्या हे यायचं. त्या गवतात मला भीती वाटत नसे. आता मोठेपणी वाटतं की गवतात साप असेल का, पण त्या काळात तसं नव्हतं. आज ही भीती आहे पण त्या काळात ती भीती नव्हती. भीतीच कसली नव्हती. आकाश आपला आहे, जमीन आपली आहे आणि जमिनीवरचं गवत हे मला अतिशय आकर्षक वाटायचं. आणि मग मी त्याच्यावर लोळायची सुद्धा. तो जो स्पर्श गवताचा होता ना तो अजून माझ्या अंगावर आहे. आणि हे जे बालपणाचं सुख होतं ना ते मला रम्य स्वप्नासारखं एखादे वाटतं. त्यामुळं मला नेहमी वाटतं मी एकलकोंडी एका बाजूनं होते, एका बाजूनं सगळ्या लोकांची बडबड करण्याची सवय होती मला. या दोन्ही गोष्टी माझ्यात सामावलेल्या होत्या. पण मला जास्त एकलकोंड राहणं अजूनही आवडतं.
1: पण गोष्टींचं वेड कसं काय लागलं, म्हणजे तुम्हाला कोणी गोष्ट सांगत होतं का लहानपणी, का तुम्ही काही ऐकत होतात?
0: लहानपणी मला आमचे थोरले काका मांडीवर घेऊन भागवत रामायण असं वाचत असत आणि त्याचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. अगदी पूर्ण खोलवर गेलेले संस्कार झालेले आहेत. आणि मी लहान म्हणजे अगदी 3 वर्षाची असेल असं म्हटलं जातं की 3 वर्षापासून होणारे जे संस्कार असतात ते दृढच राहतात आणि फार मोठ्या प्रमाणावर ते तुमच्या आयुष्यात उपयोगी पडतात. तसं माझं झालं. आणि माझे काका सुरेल वाचायचे. त्या सुरेल वाचण्यामुळं आणि त्यांच्या आरत्या म्हणण्यामुळं मला एक कानाला सवय झाली होती सुरेल ऐकायची.
2: तुम्ही म्हणलात की सुरुवातीला तुम्ही वाचायचात, तर त्या काळातलं तुमचं वाचन काय होतं, नेमकं काय वाचायचं तुम्ही?
0: मी खरं सांगायचं म्हणजे हाताला येईल ते वाचायचं. अंकलपी पासून काय वाटतं ते वाचायचं. म्हणजे आई सुद्धा मला चालायचं. तसं मला डिटेक्टिव्ह कथा सुद्धा चालायची. खरं सांगायचं म्हणजे डिटेक्टिव्ह कथा हे माझं बाबतीत अजूनही आवडती गोष्ट आहे.
2: जेव्हा तुम्ही ते वाचलं सगळं, तुम्हाला असं वाटतं का की पुढे लिहिताना आपल्या त्या वाचनाचा आपल्या लिखाणावर काही परिणाम होतो म्हणून?
0: होतो थोडासा परिणाम. पण तुम्हीच असता. फार परिणाम लोक तुमच्यावर करत नाहीत. म्हणजे असं म्हणतात की गुरु असतो, त्या गुरुवर आपलं प्रेम असतं आणि त्या गुरुवर सगळी श्रद्धा भक्ती हे सगळं आपण त्याच्या पायावर ओततो. माझं प्रत्येक वेळी असं व्हायचं की संघर्ष व्हायचा विचारांचा आणि विचारांचा संघर्ष होऊन मी प्रश्न विचारायची कोण ते आपल्याशी बोलेल त्याला.
1: तुमच्या मनात हा जो काही संघर्ष यायचा आणि त्यातून जे तुम्ही प्रश्न विचारायचा त्याचं निराकरण घरामध्ये होऊ शकत होतं का?
0: पण ते त्यावेळी कळायचं नाही. पण प्रश्न मनात राहिले की माझा मी विचार करत राहायची.
1: पण मग यातूनच तुम्हाला लेखनाची उर्मी आली?
0: नाही तसं म्हणता येणार नाही मात्र. कारण मी लेखक होईन हे मला जन्मात कधी वाटलं नव्हतं. मला असं वाटलं होतं की गडबडीनं BA व्हायचं भराभरा आणि एका त्या खेड्यात आपण शाळेमध्ये मास्तरीण व्हायचं असलंच ध्येय होतं माझं. माझं काय फार मोठं ध्येय नव्हतं. मला काय कोणी मानसन्मान देणार याचं माहीत नव्हतं. किंवा कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हावं असं एक स्वप्न होतं. ते माझं पूर्ण झालं.
1: पण कमलताई, तुमची पहिलीच कथा बाई सर्व्या घंट्या झाल्या ही कथा जी आहे ती अतिशय परिपक्व आहे. त्याच्यावर नवशिकेपणाच्या काहीही खुणा नाहीत. ही कथा लिहायला काही निमित्त झालं होतं का? म्हणजे
0: नाही मला काही निमित्त लागत नाही. सगळीकडे पाहताना मला जरा विनोद आहे असं वाटतं. सगळीकडे उपरोध सुद्धा भरलेला आहे असं वाटतं आणि सर्व मजेत चाललेलं आहे. आणि मलाही गंमत वाटते या गोष्टीची. ह्या गमतीतून झालेली गोष्ट आहे ती. बाकी काही नाही मला वाटत त्याच्यात.
1: आणि ती
0: परिपक्व आहे का नाही हे तुम्ही ठरवायचं.
1: पण ती कथा लिहून झाल्यानंतर तुम्ही ती कोणाला दाखवली होती?
0: नाही माझ्या भावाला मी दाखवली होती. ठेवली ती.

0: पडली होती आपली ती कथा घेऊन झाल्यानंतर.
1: सहसा असं होतं की लिहिल्यानंतर जे लोक नव्याने लिहितात त्यांना लिहून झाल्यानंतर कुठेतरी कोणाला तरी वाचायला द्यावी, प्रसिद्धीला द्यावी असं एक मनात येतं, असं काही सुद्धा तुमच्या मनात
0: माहित नाही आलं? मी कधीही कुणाला काही दाखवलं नाही. किंबहुना मी अहमदाबादला असताना पाटणकरांना सुद्धा मी कधी म्हटलं नाही की मी आज एक कथा लिहिली, माझी कथा सत्यकथेत आली, तुम्ही वाचलीत का असं कधी विचारलं नाही.
2: पाटणकर म्हणजे राभा पाटणकर ज्यांनी पुढे तुमच्या कथांवर मोठी समीक्षात्मक पुस्तक लिहिलंय ते राभा पाटणकर.
1: कमलजी, तुमच्या लेखनाकडे बघितलं की जाणवतं की स्वतःचं विश्व बनवणं हे तुमच्या नायिकांचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे स्त्रीवादी विचार प्रवाह येण्याच्या ही आधीच्या काळात तुम्ही हे सगळं लिखाण केलेलं आहे, तर हे जे लिखाण आपण करतो आहोत ते त्या काळात काहीतरी वेगळं करतो आहोत याची काही जाणीव तुम्हाला होती का?
0: काय नाही बे, ते लोकांनी मला सांगितलं. मला स्त्रीवादी मी आहे किंवा
1: मी असं म्हणाले की स्त्रीवादी विचार प्रवाह येण्याच्याही आधीच्या काळात तुम्ही ते सगळं लिहून ठेवलेलं आहेत.
0: ते इथं तिकडे तर ते आलेच होते म्हणे पाश्चात्य देशात म्हणे. मला काही माहिती नाहीये. मला स्वतःला मी स्त्रीवादी आहे असंही वाटत नाहीये. मी माणूसवादी आहे, मानवतावादी आहे. मला माणूस, बाई माणूस म्हणूया आपण, असं जगायचं आहे. मला बाईचे हक्क बिक्क असं काही जे असताना ते सगळं आपल्यात असतं.
2: आता तुम्ही हक्कांबद्दल म्हणतायत, तुमच्या लिखाणातून सतत स्त्रीच्या निर्भर किंवा स्वतंत्र अशा जगण्याबद्दल तुम्ही बोललाय किंवा तुम्ही तसं लिहिलंय, तर हे स्वतंत्र जगणं स्त्रीचं किंवा निर्भर असणं हे जे बळ आहे हे स्त्रीमध्ये कशातून येतं?
0: हा प्रश्न जो आहे ना हा स्वतःला स्वतःच विचारला पाहिजे कशातून येतं,
2: तुमच्यामध्ये कशातून आलं असं बळ.
0: मला असं वाटतं की प्रश्न पडला, संघर्ष करावा लागला की दोन अंग असतात, त्या संघर्षाच्या पुढं दुबळं होणं किंवा मी नाही जुमानणार तुला असं म्हणणं. मी त्या पंथाची आहे की मी
2: जुमानणार नाही
0: आणि मला हवं तसंच जगणार. संघर्ष आपल्या अंगावरच येतात, आपल्याला निवडायचा स्वातंत्र्य देत नाही.
2: असा संघर्ष तुम्ही केलाय खूप, म्हणजे तो अस्तित्वाचा आहे किंवा आता तुम्ही मगाशी म्हणलात तसा तो माणूसपणाचा आहे, स्त्री माणूसपणाचा. तर अशा संघर्षाच्या वेळी आपल्याला खूप एक असं आत्मबळ लागतं, तर ते आत्मबळ माणसामध्ये कुठून येतं?
0: कुठून येतं हे खरं सांगायचं तर मला सांगता येईल का नाही मला माहित नाही. त्याच्या व्यक्तित्वाचा प्रश्न असावा. प्रश्न समोर दिसला की त्याच्यापुढे वाकायचं नाही असं ठरवलं आणि त्याला सामोरे जायचं की आत्मबळ आहे.
3: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
4: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
5: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: संपर्क 89 29 30 41 42.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: तुम्ही आजवर वेगवेगळ्या कारणांनी खूप संघर्ष केलाय, तर आजच्या स्त्रीला करावा लागणारा संघर्ष आणि त्या काळातल्या स्त्रीचा संघर्ष याच्यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतोय का?
0: हो, हा मात्र खूप आहे. आज स्त्री जो संघर्ष करते ना तो फार मोठा आहे. आम्हाला इतका संघर्ष करावा लागला नाही. मी असं म्हणेन की इतर प्रांतातल्या मानानं महाराष्ट्रामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य फार होतं, म्हणजे लवकर मिळालं, फार मोठ्या प्रमाणावर मिळालं आणि त्यामुळं आत्मनिर्भर अशा आम्ही जगू शकलो त्या काळात.
2: त्या काळात
0: आणि आमच्या काळात तशी निर्भयता होती, असुरक्षितता नव्हती वाटत इतकी. सगळं असुरक्षित आहे आणि आपण जगायचं कसं हा प्रश्न आमच्या पुढे येत नव्हता. आज हा आपण जगायचं कसं आणि असुरक्षित आहे आणि स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत टिकून राहण्याकरता कोणतीही किंमत द्यावी लागावी हे तिच्या पुढं फार मोठं आहे. आणि द्यायची कशी आणि कशा प्रकारानं आपल्याला पुढं जावं लागेल, तर या ह्याच्यामध्ये नीतिमत्ता कुठं टाकायची हे तिला समजत नाही आहे. आज या बाबतीमध्ये तिला चॉईस राहिलेली नाहीये. एवढा संघर्ष

0: असं जबरदस्त झालेलं आहे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की आपण वस्तू केव्हा होतो आहोत आणि माणूस पण आपलं केव्हा हरवतो आहे आणि आपलं व्यापारीकरण कसं केलं जातं आहे, आपल्याला कशा रीतीनं वापरलं जातं आहे हे स्त्रीला आता कळेनासारखं झालेलं आहे. हे कळायला हवं आणि स्त्रीनं त्याला तोंड द्यायला हवं हा आता पुढचा टप्पा आहे आणि हा तिनं जाणीवपूर्वक घेतला पाहिजे. जाहिराती पाहिल्या म्हणजे हे लक्षात येतं की तिला स्पर्धेत भाग घेताना जीवन मरणाचा प्रश्न वाटतो येतो.
1: स्वतःशी खरं बोलणं हीच नीतिमत्ता असं तुम्ही म्हणलंय, तर आता ही नीतिमत्ता संघर्षाच्या काळात आपल्याला कितपत टिकवता येते?
0: टिकवता येते. एक आहे की स्वतःशी खरं बोलणं हे जर धरलं तर खरोखर संघर्षात असताना स्वतःशी खरं बोलत पावलं टाकणं आणि त्या संघर्षाला तोंड देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हेच आपलं खरं जीवन असतं आणि हीच आपली नीतिमत्ता असते हे लक्षात ठेवलं पाहिजे. कुठल्याही माणसानं म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो स्वतःशी आधी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि स्वतःशी प्रामाणिक राहून संघर्षाला तोंड दिलं पाहिजे. तोंड देताना तडजोड होता कामा नाही, ही तडजोड मी करणार नाही आणि मी लाच घेणार नाही, एवढं जरी झालं ना तरी पुष्कळ झालं. आज आपल्याकडे हे फार दिसतं की सर्व प्रकारानं आपला भोंगळपणा दिसतो आणि लाचखाऊपणा दिसतो. आपण फार लवकर फितूर होतो आणि आपलं स्वत्व सोडतो आणि दुसऱ्याला आपलं स्वातंत्र्य देऊन टाकतो. हे जे आहे ना हे करता कामा नाही, इथं कुठंतरी स्वत्व पाहिजे आणि हे स्वत्व घेऊन स्वबळावर संघर्षाला सामोरी जाणं हे पहिलं काम आहे आपलं.
2: कमलताई, तुमच्या लेखनामध्ये भंगलेल्या कुटुंबाची प्रतिमा सतत येत असते, तर व्यक्तिजीवन आणि कुटुंब यांच्यात नेहमी संघर्षच होत असतो का? म्हणजे कुटुंब हे व्यक्तिजीवनाला पूरक असतं किंवा असू शकेल असं काही तुम्हाला वाटतं का?
0: खरं सांगायचं म्हणजे का नाही, आमच्या घरात असं काही नव्हतं, असा संघर्ष कुटुंबामध्ये नव्हता. एकमेकाबद्दल प्रेम होतं आणि एकमेकाबद्दल मायाही होती, पण माझ्या ह्याच्यात हे आलं आहे कसं हे मलाही सांगता येत नाही, खरंच सांगते. आणि हे मला लोकांनी सांगितलं, म्हणजे जे वाचक आहेत त्यांनी मला पुष्कळ दिलं, त्यांनी मला सांगितलं हे लेखनात तुमच्या असं आहेत, पण मला माहीत नाही आहे इतकं. पण एक खरं मात्र की इतरत्र पाहिलं तर कुटुंब दुभंगलेली दिसतात. पूर्वीच्यापेक्षा एकत्र कुटुंब पद्धती आता राहिली नाही असं जाणवतं खरं. त्याचा तो परिणाम असावा आणि त्याचं कारण आपल्याला आपलं हवं तसं जीवन जगता यावं माणसाला ही इच्छा असते आणि प्रत्येकाला ही इच्छा असणं आणि प्रत्येकाला त्याच्या हवं तसंपणाची निवड करता येणं हे मिळायला पाहिजे हा त्याचा हक्क आहे असं मला वाटतं. पण त्यातून हा दुभंगलेपणा येतो असं मला स्वतःला वाटतं. मी कुटुंबापासून एकटी राहिले त्यावेळी माझं स्वातंत्र्य आणि मला हवं तसं जगायला मिळणं हे पाहिजे आहे मला आणि हा माझा हक्क आहे असं मला वाटलं.
2: तुमच्या लेखनावर चित्रपट, संगीत आणि नाट्य या माध्यमांचा ही अतिशय प्रभाव जाणवतो, तर तुम्ही या माध्यमांकडे कसं पाहता?
0: मला एक सांगावं असं वाटतं, मी सिनेमा, चित्रपट किंवा अनेक कला याकडे आकर्षित झालेली आहे. कला पाहतेही मी, ऐकतेही आणि माझा त्याचा सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास पण आहे. परंतु खरं सांगायचं तर मला त्या कला कळल्या आहेत असं मी म्हणू शकत नाही. नाट्यसुद्धा मला कळलं आहे अभिनय कसा करतात, वाचिक अभिनय मला कळतो, पण अंगिक अनुभव ज्याला म्हणतो आपण किंवा रंगभूमीवर जो चालतो तो कसा चालतो ह्याच्याविषयी मला फार माहिती आहे असं मला वाटत नाही. आणि हा अभिनय चांगला आहे.

0: हे चांगलं आहे असं सगळं मला कळतं असं मला वाटत नाही. परंतु गोष्टींचा परिणाम होणं हे माझं वैभवच आहे म्हटलं तरी चालेल.
1: पण यावर जरा बोलाल का, म्हणजे तुम्ही अनेकदा असंही म्हटलंय की कथा हा तुमचा श्वास आहे, तर कथेची ताकद तुम्हाला काय वाटते?
0: कथेची ताकद ही अगदी आरंभापासून आहे. शब्द निर्माण झाल्याबरोबर कथा आणि काव्य निर्माण झालेलं आहे, आणि कथा आणि काव्य याच्यामध्ये माणसानं मांत्रिक सामर्थ्य ओतलेलं आहे, इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणजे शब्दात मांत्रिक सामर्थ्य ओतणं आणि शब्दाला असा एक जिवंतपणा देणं, किंबहुना शब्दामध्ये एक विशिष्ट शक्ती ओतणं हे काम त्यानं केलेलं आहे, आणि शब्दाला ही शक्ती दिलेली आहे. आणि शब्दाला ही शक्ती असल्यामुळंच शब्द स्वतंत्रपणानं आपल्या पुढे उभं राहतो, आणि श्रोता काय आणि वक्ता काय याला तो सामोरी जातो, आणि त्याच्यातली शक्ती फुलली जाते. हे जे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य कथेत आहे, आणि हे सामर्थ्य कथेत असल्यामुळं कथा आपोआपच मला आकर्षित करते.
1: तुमच्या माणसाची गोष्ट या कथेतला जो निसर्ग आहे तो अतिशय सजीव असा आहे, आणि त्या कथेतूनही तुमचं निसर्गाशी असलेलं सख्य अतिशय प्रकर्षाने जाणवतं. तुमच्या कथांमध्ये बऱ्याचदा रंग आणि गंध संवेदनाही दिसतात, तर हे जे निसर्गाशी तुमचं सख्यत्व आहे त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का आम्हाला?
0: मला असं वाटतं ती एक स्वाभाविक गोष्ट असावी माझ्यात तरी. भोवताली निसर्ग ओळखीचा आहे आपल्या, आणि तो आपल्याला काही करणार नाही, दगा देणार नाही, अविश्वास दाखवणार नाही, तो आपला आहे आपण त्याचे आहोत असं काहीतरी एक सख्यत्व होतं
1: म्हणताय तुम्ही?
0: हां होतं, आता नाही आहे. मला मुद्दामच होतं असं घालायचं आहे, तेच सांगायचं आहे मला. मी लहानपणी जी गवतावर वावरले आणि पाय ठेवून त्याच्यावर हळूवारपणानं त्या गवताला स्पर्श केला, गवतातली फुलं तोडली, त्या गवताशी माझं जे सख्य झालं, सख्यच होतं ते, त्याला दुसरा शब्दच नाही. मी आणि गवत ह्याच्यामध्ये फरक आहे का? तर एवढाच, तो त्याच्याशी मला बोलता येतं, नाही तर मी तो एकच आहे असं मला वाटायचं. हे जे निसर्गाशी माझं नातं होतं ते राहिलेलंच नाही आहे आता, आणि निसर्गसुद्धा मला परका झाला आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण आपल्यासमोरची झाडं सगळी ही परकीच आहेत असं मला वाटतं. कदाचित ती आपली असतील, अजून माझी झाली नसतील, उद्याला ती होण्याची शक्यता आहे. आज मात्र बाहेर जाऊन झाडांना हात लावावा असं मला वाटत नाही. याचं कारण आमच्या वेळी जी झाडं होती आणि आमच्या वेळी ज्या बागा होत्या त्या बागेत सुगंधाची झाडं होती सगळी, आता सुगंधच नाही झालेलं आहे. आणि घराघरात मी बघावं तर कॅक्टसच दिसतं, आणि ते कॅक्टस मला ओळखीचं वाटतच नाही. आणि तिकडं तिकडं बघावं तिकडं दिसतात फुलं, पण ती कधी कधी गंधहीन असतात, कधी कधी काय गंधहीनच असतात. सगळीकडं गंधहीन फुलं झालेली आहेत. आणि आमच्यावेळी किती चाफा असायचा, भुईचाफा असायचा, नंतर हिरवा चाफा असायचा, कृष्णकमळ असायचं. हे जरा वेगळे म्हणून सांगितलं. मोगरा, जाई, जुई कुठं गेले हे सगळे? नाहीसे कुठं झाले आणि का गेले ते? आता बघितली झाडं, कुणाच्याही घरी जा तुम्ही लावलेली झाडं बघितली तर तुळस दिसत नाही तुम्हाला तितकी. ही तुळस कुठं गेली? ही इतकी परकी का झाली आपल्याला? मरवा दिसतच नाही. हा मरवा कुठे गेला असं मला सारखं वाटतं. कुठं गेलं ते? आपला निसर्ग कुठंतरी हरवला आहे आणि आता नवा निसर्ग येतो तोही परका झालेला आहे. जसं रस्ते गेलेत हरवलेत माझे, माझे रस्ते हरवलेत आणि कोणी मला रस्ता देईल का असं वाटतं. चिमुटभर रस्ता आपल्याला मिळावा आणि त्याच्यावर आपण अगदी सुरक्षितपणानं पाऊल टाकावं असं काही राहिलंच नाही का? आणि फक्त मोटारी चालण्याकरता आणि त्या आपल्या अंगावर

0: घालण्याकरता बेलगामपणानं असा करता रस्ता आहे का? हा रस्ता हरवला आहे, ती झाडं हरवलीत, असा हा निसर्ग गेला कुठं? आणि हा निसर्ग गेला कुठं असं मला वाटून मी त्याच्यापासून गेले आणि आपल्याला हरवलं आहे काहीतरी, नाहीसं झालं आहे काहीतरी असं वाटतं.
1: मराठी भाषेबद्दल हल्ली खूप बोललं जातं की भाषा टिकेल का वगैरे अशी चर्चा होते, तुमचं काय मत आहे ह्याच्यावर, तुम्हाला काय वाटतं?
0: नाही नाही, असं होत नाही. कुठली भाषा कोणी मारून टाकू शकत नाही, म्हणजे कुठल्या माध्यमाने आक्रमण केलं आणि कुठल्या भाषेने दुसऱ्या भाषेवर आक्रमण केलं तरी ती भाषा आपलं जोपर्यंत लोकभाषा म्हणून वापरली जाते आणि लोकभाषेत काही ना काही प्रकारचं साहित्य उमलत राहतं तोपर्यंत अजिबात आपली भाषा नष्ट होणार नाही, त्याची काळजी आपण करू नये आणि त्याच्याविषयी बोलू पण नाही. त्याच्यामध्ये आज इंग्रजी खूप येत असेल, इतरही भाषा पुष्कळ येत असतील, पण त्याला काही बिघडत नाही, येऊ द्याव्यात त्यांना पण आणि त्या भाषांचंही स्वागत करावं. किंबहुना मराठी भाषेनं जितकं आपल्या ह्याच्याशी स्वागत केलेलं आहे इतकं स्वागत मला वाटतं कशानंच केलेलं नाही आहे, कुठल्याच भाषेनं कुठल्याच प्रांतानं केलेलं नाही आहे.
2: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांच्या स्नेहा अवसरीकर आणि प्रिया जामकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. याच मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत आपल्या उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीवाद.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: नमस्कार श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 होतात आणि आता प्रसारित करत आहोत
2: पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुणे आय केअर मधून. पुणे आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, कार्यक्रमात काही भावगीतांचा आस्वाद आपण घेणार आहात. आजचा आपला भाव आहे देशभक्ती. आज आपण सगळेच जण अत्यंत अभिमानानं आपल्या भारत

त्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत, तेव्हा सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि मधुकर गोवलकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत समूह स्वरात.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: यानंतरचं गीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांच्या स्वरात. योगेश्वर अभ्यंकर यांच्या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले। पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात। तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत। आपले शतशः धन्यवाद। आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा।
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: यानंतर कार्यक्रमात ऐकणार आहात पुढचं गीत समूह स्वरात। वसंत बापट यांच्या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं।

आपला भारत देश स्वतंत्र आहे आणि त्याचं स्वातंत्र्य, त्याची शांती अबाधित आहे, कारण सीमेवर आपल्यासाठी अहोरात्र आपले सैनिक बांधव झटतात. आजच्या या स्वातंत्र्यदिनी त्या सगळ्या सैनिक बांधवांना आपण सलाम करूयात. त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या कार्याला मनापासून नमस्कार करूयात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात रवींद्र साठे यांच्या स्वरातलं पुढचं गीत. हे गीत आहे अश्लेषा महाजन यांचं, तर संगीत आहे अरविंद काडगावकर यांचं.

कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं समूह स्वरात साने गुरुजी यांनी शब्दबद्ध केलेलं हे गीत. बलसागर भारत हो असं म्हणत आपण सगळेजण आपल्या देशाला यशस्वी करण्यासाठी, यशशिखरावर पोहोचण्यासाठी कटिबद्ध आहोत आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी. आता आपण ऐकणार आहात समूह स्वरात कुसुमाग्रज यांचं गीत.

0: भारताचे हे स्वातंत्र्य असेच अबाधित राहो याच भावनेसह कार्यक्रमात आता इथेच थांबूया.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजतात. आता प्रसारित करत आहोत पुणे वृत्तांत.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
3: संपर्क 9689911240.
2: 9689911240.
4: विविध भारती पुणे, पराग चिंचोळकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरासह उपनगरांमध्ये देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी ध्वजवंदन, राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधानभवन परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस दलातील जवानांनी राष्ट्रगीत सादर केलं. आमदार डॉ नीलम गोरे, बापूसाहेब पठारे, महापौर मंजुषा नागपुरे, पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध अधिकारी तसंच सैन्य दलातील अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी, नागरिक तसंच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. पुणे शहर आणि परिसरातील सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, राजकीय पक्ष आणि विविध संघटनांतर्फेही ध्वजवंदन करण्यात आलं. स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना यावेळी नमन करण्यात आलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथंही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुणे शहरातील मान्यवरांचा स्वातंत्र्यदिनानिमित्त सत्कार समारंभ पुणे महानगरपालिकेत महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पार पडला. स्वातंत्र्यदिनानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृह इथं राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक तसंच कारागृह आणि सुधारसेवेचे महानिरीक्षक डॉ सुहास वारके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी कारागृहाचे अधीक्षक, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र कारागृह विभागातील उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त यशस्वी संस्थेच्या वतीनं चिंचवड इथं

0: क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यशस्वी संस्थेच्या शिका आणि कमवा योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील तसंच पिंपरी चिंचवड विभागातील विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये कार्यरत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. पुण्यात कोथरूड पश्चिम विभाग नामदेव शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराजांचा 676वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात पार पडला. संत नामदेव महाराजांचं कार्य न्याय, समता, बंधुता आणि सहिष्णुतेचा संदेश देणार असल्याचं आनंद पिंपळकर यांनी यावेळी सांगितलं. नामदेव महाराजांनी देशभर भ्रमण करून वारकरी संप्रदायाची परंपरा सर्वदूर पोहोचवली, तसंच गुरुग्रंथ साहेबातील त्यांच्या पदांनी बंधुतेचा संदेश दिला असं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादानं सोहळ्याची सांगता करण्यात आली. पुण्यात पारसी नववर्ष अर्थात नवरोज आज अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं शहरातील पारसी समुदायानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. पुण्यातील कॅम्प आणि कल्याणीनगर भागातील पारसी प्रार्थनास्थळं फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवली गेली होती. समुदायातील नागरिकांनी सकाळी एकत्र येऊन प्रार्थना केली. यंदा पारसी नववर्ष स्वातंत्र्य दिनासोबतच आल्यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पुणे महापालिकेच्या उरळी देवाची इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याला विरोध करण्यात आला, तर भाजपकडून बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेण्यात आला. खासगी कंपनीला 772 रुपये प्रति मेट्रिक टन दरानं हे काम देण्यात येणार असून दरवर्षी 7% दरवाढ लागू होईल. काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी या निर्णयावर टीका केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खडकी हेडक्वार्टर्स इथं झालेल्या बैठकीत महापौर रवी लांडगे यांनी कर्नल रविकुमार गरगोत्रा यांच्यासोबत चर्चा केली. शहरातील रेड झोनची हद्द कमी करणं, मॅगझिन चौक इथला अॅम्युनिशन डेपो स्थलांतरित झाल्यानं निर्बंध हटवणं, कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हॉटेल कलासागरजवळील जागा उपलब्ध करून देणं आणि पिंपरी सौदागर इथं अग्निशमन केंद्रासाठी जागा देणं या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनेतील मृतांच्या 9 कुटुंबियांना महापौर रवी लांडगे यांनी प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. वाढदिवसाचा जल्लोष टाळून अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबियांना एकंदर 9 लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं, तसंच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. उद्या देखील आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: श्रोतेहो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:05 आणि 51 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
3: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1973 मध्ये प्रदर्शित झालेला हा एक संगीत प्रधान चित्रपट जो दिग्दर्शित केला होता ऋषिकेश मुखर्जी यांनी. नाव अभिमान. जे गाणं आपण ऐकलं ते गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. संगीत होतं एस डी बर्मन यांचं, तर गीतकार होते मजरू सुलतानपुरी. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित अभिमान या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, असरानी, बिंदू आणि डेव्हिड यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा एक संगीत प्रधान चित्रपट असल्यामुळे त्यातल्या गाण्यांमुळे बॉक्स ऑफिसवर हा प्रचंड यशस्वी ठरला. अमिताभ यांच्या सुरुवातीच्या यशस्वी चित्रपटांपैकी हाही एक चित्रपट. या चित्रपटातली अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे अभिनेत्री बिंदू यांनी या चित्रपटात पहिल्यांदाच एक सहानुभूतीपूर्व पात्र साकारलं होतं. एरवी इतर चित्रपटांमध्ये त्यांनी कॅबरे डान्सरच्या भूमिका केल्या होत्या, किंवा रादर तशीच त्यांची ओळख झाली होती. पण ऋषिकेश मुखर्जी यांनी अभिमान या चित्रपटात मात्र अमिताभची मैत्रीण म्हणून एका सकारात्मक भूमिकेत बिंदू यांना निवडलं, आणि ते नातं अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळलं देखील. खरी मैत्री दाखवण्याचा त्यांनी या चित्रपटात प्रयत्न केला. असंही म्हणतात की या चित्रपटाचं आधीचं नाव हे राग रागिणी असं होतं, नंतर ते बदलून अभिमान असं ठेवण्यात आलं. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिमान या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. संगीत होतं एस डी बर्मन यांचं, तर बोल होते मजरूह सुलतानपुरी यांचे. या चित्रपटामध्ये काम करताना जया भादुरी या आघाडीच्या नायिका होत्या, पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अमिताभ तिच्यापेक्षा मोठे स्टार बनले होते. आणि चित्रपटात जे दाखवलं होतं ते वास्तविक जीवनात मात्र अगदी उलट होतं, बरं का? या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल

चल असंही म्हणतात की हा चित्रपट अ स्टार इज बॉर्न या हॉलिवूड चित्रपटाच्या कथानकावरून प्रेरित होता, ज्याच्या विविध आवृत्ती 1937 मध्ये, 1954 मध्ये आणि 1976 मध्ये प्रदर्शित झाल्या होत्या. शिवाय 2013 मध्ये प्रदर्शित झालेला आशिकी 2 हा चित्रपट देखील याच मालिकेचा रिमेक होता. मंडळी, बिना का गीतमालाच्या 1973 वार्षिक यादीत या चित्रपटातली गाणी खूप लोकप्रिय ठरली होती. खर तर ही गाणी ऐकण्याचीच ही वेळ, तेव्हा चला गाणं ऐकूयात आणि चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, मजरू सुलतानपुरी यांचं अभिमान मधलं हे गाजलेलं गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पहिलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचे हे शब्द होते, तर संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं हे गीत. शब्द होते ग. दि. माडगुळकर यांचे, तर संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात यानंतरही आपण गीतं असेच ऐकत राहणार आहोत, पण काही क्षणातच.

0: श्रोते हो अपन ऐकता आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकणार आहात महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं यानंतरचं गीत. गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलेलं गीत होतं महेंद्र कपूर यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांचे हे शब्द होते. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात आदिल अहमद यांचं गीत स्वप्न तेच लोचने या चित्रपटातलं. कार्यक्रमात आता ऐकणार आहात स्नेहल भाटकर यांच्या स्वरातलं यानंतरचं गीत.
1: भारत आमचा देश, भारत आमचा देव, भारत आमचा सत्य धर्म हा मंत्र जप

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. या कार्यक्रमात आपण यानंतरही अशाच गीतांचा आस्वाद घेणार आहात.

होते हो कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात. शांता शेळके यांचं गीत आहे, संगीत आहे आनंद घन यांचं, तर स्वर आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे.

0: आत्ताचं पण ऐकलं. पंडित रिधानाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत, संगीत होतं आनंद घन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
0: भारत देश स्वतंत्र आहे, त्याचं स्वातंत्र्य अबाधित आहे, ते अर्थातच अनेक क्रांतीवीरांमुळे. आणि आज भारतात शांतता नांदतीय ती भारताच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे. आणि म्हणूनच आजच्या या स्वातंत्र्यदिनी त्या सैनिकांना सुद्धा एक सुंदर संदेश आपण पुढील गीतातनं देणार आहोत. ऐकणार आहोत किती पाहुरे वाट या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातलं दत्ता जयेकर यांचं हे गीत.

0: या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
4: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजिलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातला हा 14वा श्लोक चराचरातल्या सर्वांबाबत समत्व बुद्धी बाळगून कुशलतेने कर्म करण्यासाठी ज्या योगाची महती

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तो योग साधण्यासाठी इंद्रिय निग्रह आणि मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे, आणि या गोष्टी मिळवण्यासाठी कसा अभ्यास करावा, ध्यानयोग कसा साधावा, याचं वर्णन भगवान श्रीकृष्ण या 6व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासूनच करतायत. प्रथम योगाभ्यासासाठी पवित्र ठिकाण निवडून तिथे बसण्याची कशी व्यवस्था करावी, आसनावर योग्य प्रकारे बसून एकाग्र चित्ताने चित्तशुद्धीसाठी नासाग्रावर स्थिर दृष्टी ठेवून योगाभ्यास करावा, असं 3 श्लोकातून बाह्य गोष्टींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता या 14व्या श्लोकात चित्त स्थिर करण्यासाठी सांगितलेलं आहे. या श्लोकाचा अर्थ असा, योगाभ्यासकाने ब्रह्मचर्य व्रतात राहून शांतपणे आणि निर्भय बनून मनाचं संयमन करावं, चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावं. आचार्य विनोबा भावे समश्लोकी मधून म्हणतात, शांत निर्भय मच्चित्त ब्रह्मचर्य व्रती स्थिर मन रोधुनी युक्तीने राहावे मत्परायण. गीतेच्या 5व्या अध्यायातल्या 27व्या आणि 28व्या श्लोकात ज्या ध्यान योगाचं थोडक्यात वर्णन आलेलं आहे, त्याचंच वर्णन 6व्या अध्यायातल्या 10व्या श्लोकापासून विस्ताराने केलेलं आहे. 5व्या अध्यायात प्राणापानौ समौ कृत्वा यतेंद्रिय मनोबुद्धी विगतेच्छा भय क्रोधाः, असं जे योगाचं वर्णन केलेलं आहे त्याचा विस्तार इथे. याची सुरुवातच योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थितः अशा पदांनी भगवान श्रीकृष्ण करतात. योग्यांनी एकटं राहून एकांतात मन स्थित करून सतत योगाभ्यास करावा. मन स्थिर करण्यासाठी पवित्र स्थळी योग्य आसन घेऊन त्यावर स्थिर सुखासनात राहावं, दृष्टी स्थिर करावी. याद्वारे शरीर स्वस्थ होऊन चित्तवृत्ती स्थिरावते आणि त्याच्या मदतीने इंद्रियांवरही ताबा मिळवता येतो. अशा प्रकारे मन आणि इंद्रिय सततच्या ध्यानाने हळूहळू शांत बनतात. म्हणून या श्लोकात प्रशांतात्मा हे विशेषण आलेलं आहे. मन राग द्वेष रहित बनल्याने चंचल असं मन प्रकर्षाने म्हणजे विशेषत्वाने शांत बनतं आणि तो योगी प्रशांतात्मा होतो. मन शांत बनल्याने ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी समर्थ होतं. शरीर आणि आत्मा यांच्या स्वरूपाचं ज्ञान चिंतनाने प्राप्त होतं. देहाचं नश्वरत्व आणि आत्म्याचं अमरत्व याचं योग्य ज्ञान झाल्याने योग्याला भय राहत नाही, तो निर्भय बनतो. तेच इथे विगत भी या विशेषणाने सांगितलेलं आहे. योगी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत असल्याने तो संयमी बनतो, त्यामुळे त्याचं आत्मसामर्थ्य बळावतं. ब्रह्मचर्य व्रत म्हणजे संयमी वृत्तीत शरीर निर्वाहापुरतं विषयांचं सेवन करणं, कोणत्याही प्रकारची भोगवृत्ती न ठेवता कर्तव्य बुद्धीने वागणं, गुणागुणेषु वर्तन्ते अशी वृत्ती ठेवून म्हणजे इंद्रिय आपली कामं करत आहेत पण चित्तवृत्ती त्यात गुंतवायची नाही या भावनेने आचरण करणं, मात्र कोणत्याही भोगात रस घ्यायचा नाही, संयत वृत्ती ठेवणारा योगी म्हणून त्याला इथे ब्रह्मचारी व्रते स्थितः असं म्हटलेलं आहे. अशा योग्यांनी नेहमी मनाला संयमित करून त्याला माझ्या चिंतनात गुंतवावं असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. त्यासाठी भगवान श्रीकृष्ण ते युक्त आसित मत्पराहा असंही सांगतात. मनाला सतत माझ्यामध्येच गुंतव असं भगवान सांगतायत, कारण तुमचा त्राता मीच आहे असं त्यांना इथे सुचवायचंय. शिवाय यापूर्वी अर्जुनानी चंचलम ही मन कृष्ण असं सांगितलेलंच आहे. ते स्मरून आता इथे भगवान सांगतात, त्या मनाला भरकटू न देता सरळ माझ्यामध्ये गुंतव, सतत तू माझं चिंतन कर, म्हणजे तुला निर्वाण परम शांती लाभेल, निर्वाण परम शांती लाभेल असं आश्वासन श्रीकृष्णांनी पुढच्या 15व्या श्लोकात दिलेलं आहे. या श्लोकातल्या दुसऱ्या चरणात मन संयम्य आणि मच्चित्तः अशी शब्द योजना केलेली आहे. मन आणि चित्त हे दोन्ही शब्द सध्या आपण समानार्थी वापरत असलो तरीही दोन्ही तत्व योगशास्त्रात वेगळी मानली जातात. संकल्प विकल्पात्मकम मनः असं मनाचं लक्षण सांगितलेलं आहे, त्यामुळेच मनाला चंचल असं म्हटलं जातं. यासाठीच भगवान श्रीकृष्ण मन संयम्य मनाला नियंत्रित करून असं म्हणतात. चित्त हे ज्ञानस्वरूप असतं, यासाठीच भगवान मच्चित्तः असं म्हणतात. वेदांत शास्त्रात अंतःकरण चतुष्टय सांगितली जातात, ते म्हणजे मन बुद्धी अहंकार आणि चित्त. श्रीमद शंकराचार्यांच्या आत्मषटक स्तोत्रात याचा निर्देश येतो, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. म्हणजेच शास्त्रात ही 4 वेगळी तत्व मानली आहेत, आपण मात्र बऱ्याचदा मन चित्त अंतःकरण हे समानार्थी शब्द म्हणून भाषेत सर्रास वापरतो, पण मुळात मन आणि चित्त ही 2 शरीरातली

ज्ञानाची साधन म्हणून, अंत म्हणजे आतली आणि करण म्हणजे साधन अशी ही अंतःकरण आहे. मच्चित्त हा आणि मत्परहा या शब्दांद्वारे भगवान श्रीकृष्णांनी इथे सगुण ध्यान सांगितलेलं आहे असं गीता भाष्यकार सांगतात. निर्गुण ध्यानापेक्षा सगुणोपासना ही सुलभ आणि श्रेष्ठ असं 12व्या अध्यायातही भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेलं आहे अशी पुष्टीही इथे काही अभ्यासक देतात. पण अशा कोणत्याही तर्कवादात न गुंता सरळ अर्थ घेणं हेच जास्त श्रेयस्कर. गोंधळलेल्या आणि अनन्य भावानी शरण आलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण निश्चयात्मकच सल्ला देणार. त्यामुळेच ते सतत माम शरणम व्रज मन मना भव मद भक्तः माम नमस्कुरु असं सांगतात. तसंच त्यांनी याही श्लोकात म्हटलेलंय, यत् श्रेयः तत् निश्चितं ब्रूहि असं अर्जुनाने आधीच पूर्वाध्यायांमध्ये सांगितलं असल्याने श्रीकृष्णांनीही त्याच्या समोर कोणत्याच देवतेचा विकल्प ठेवलेला नाही. हे सर्वच श्लोक योग शब्दांनी मंडित असल्याने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ओव्यांद्वारे योगाचं सविस्तर विश्लेषण करतात. एकूण 82 ओव्यांद्वारे माऊलींनी हा श्लोक स्पष्ट केलाय. त्यापैकी काही ओव्या आपण पाहू. प्रशांत आत्मा विगत भीही याचं स्पष्टीकरण करताना माऊली म्हणतात, ऐसी शरीरा बाहिरिलीकडे अभ्यासाची पाखर पडे तव आंतु त्राये मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगे मन विरमे साव्ही याची क्षुधा काय जाहाली निद्रा केवती गेली हे आठवणही हारपली न दिसे वेगा. योगामध्ये प्रथम ध्यानाने प्रवृत्ती शांत होते, नंतर भूक निद्रा नष्ट होते. अशा प्रकारे कुंडलिनी पर्यंतच्या प्रवासाचं सविस्तर वर्णन माऊली करतात. अखेरीला मच्चित्त मत्पराहा याचं विश्लेषण ते नाथपंथाच्या तत्वज्ञानानुसार करतात. आजच्या संदर्भात हा श्लोक, जर मन शांत असेल तर अगदी परमोच्च शांतताही अनुभवता येते असं सांगतो. मग हीच मनाची शांतता रोजच्या जीवनात कोणतंही ध्येय साध्य करण्याची ताकदही होईल. हो, शांतता म्हणजे मनाचं रिचार्जिंग, मनाची ताकद परत मिळवणं. भगवान श्रीकृष्ण या श्लोकात योगी होऊन परमानंद मिळवण्यासाठी मनाची एकाग्रता कशी मिळवायची ते सांगतायत. तीच युक्ती तीच प्रक्रिया आपण सामान्यजन आधी रोजच्या जगण्यासाठी वापरू शकतो. बाहेरच्या गोंगाटातून मनाच्या अस्वस्थतेतून स्वतःला बाहेर काढायचं असेल तर, दिवसाकाठी एकदा स्वतःला शांत करायचं असेल तर, शांत संगीत आवडीच्या पुस्तकांचं वाचन गायन चित्रकला अशा छंदांमधून ती शांतता आपण मिळवू शकतो. रोजचा दिवस प्रसन्नतेने उगवावा आणि शांत झोपेनी मावळावा हाच सध्यासाठी तरी आपला परमानंद असेल. कदाचित योगाभ्यासाच्या पुढच्या पायऱ्यांमध्ये या आनंदाचा आपल्याला ऊर्जा म्हणून वापर करता येईल.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: असणं रडणं बोबड बोबड बोलणं
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7 वाजतात आणि आता विशेष जयमाला हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.
5: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: आप सुन रहे हैं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी द्वारा प्रस्तुत विशेष जयमाला कार्यक्रम। ये कार्यक्रम जारी रहेगा इस अंतराल के बाद।
1: श्रोते हो आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: गजर हरिनामाचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत केशवदास यांची रचना शाहीर साबळे यांच्या स्वरात।

शाहीर साबळे आणि सहकारी यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकली संत केशवदास यांची ही भक्तिरचना. आता आपण ऐकणार आहात संत ज्ञानेश्वर यांची भक्तिरचना कविता खारवंडीकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम यांची भक्तीरचना.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात आता ऐकूया संत सावतामाळी यांची रचना श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात.

0: या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: थोड्याच वेळात हवामहल हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: चित्रलोक कार्यक्रम का शेष भाग आप सुनेंगे ब्रेक के बाद।
1: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

आत्ताच आपके लिए हा कार्यक्रम आपण ऐकत आहात राष्ट्रीय वाहिनीवरून. आता संध्याकाळचे आता रात्रीचे 9:30 वाजतात आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आपण ऐकणार आहात अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा AI माध्यमातून मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत.
1: माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपण सर्वजण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आज प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचे ठोके वंदे मातरमच्या जय घोषाने निनादत आहेत आणि आज प्रत्येक घराघरात तिरंगा आहे, प्रत्येक मनात तिरंगा आहे आणि आज देश नव्या उत्साहाने आणि जोमाने नवीन संकल्पांसह प्रगतीपथावर पुढे जात आहे. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज देश त्या महान सुपुत्रांचं पुण्यस्मरण करत आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदानाची पराकाष्ठा केली. आपल्या तप, त्याग आणि बलिदानानं स्वातंत्र्याचं एकमेव ध्येय उराशी बाळगून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. पूज्य बापू यांच्यासह सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि बलिदानाची महान परंपरा जागृत करणाऱ्या महान क्रांतिकारकांना आज मी श्रद्धापूर्वक नमन करतो. आज जे या समारंभाला उपस्थित आहेत त्या सर्वांसाठी आजचा हा क्षण एक ऐतिहासिक क्षण देखील आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरमचे स्वर निनादत आहेत. आज जेव्हा आपण देशवासी वंदे मातरमची 150 वर्षे साजरी करत आहोत तेव्हा यापेक्षा मोठा आणि उत्तम प्रसंग दुसरा कोणता असू शकतो? माझ्या प्रिय देशबांधवांनो, गेल्या काही दिवसात देशाच्या काही भागात पुराचा प्रकोप झाला तर कुठे दरडी कोसळण्याचं संकट आलं त्यामुळे अनेक कुटुंब बाधित झाली आहेत. त्यांच्या दुःखाची आणि वेदनांची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. मी या सर्व पीडित कुटुंबांना विश्वास देतो की संपूर्ण देश या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोणतंही राष्ट्र तेव्हाच महान बनतं जेव्हा ते आपल्या सिद्धी प्राप्त करतं, जेव्हा ते आपल्या स्वप्नांना, आपल्या संकल्पांच्या आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे नेतं. माझ्या देशबांधवांनो, आता छोट्या स्वप्नांनी काम चालणार नाही, आपल्याला मोठी स्वप्न पाहावी लागतील कारण मोठी स्वप्न आपल्या विचारांचाही विस्तार करतात आणि आपल्या विचारांचा

नातं क्षितिज विस्तृत करतात. आपले संकल्प दृढ असायला हवेत. जेव्हा संकल्प दृढ असतो तेव्हा अडचणी

उच्च असतात तेव्हा आपल्या सामर्थ्याची उंची देखील वाढते आणि आपल्या प्रयत्नांची उंची सुद्धा वाढते. तेव्हाच आपण आपली स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करू शकतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज भारताने देखील एक खूप मोठं स्वप्न पाहिलं आहे आणि ते अत्यंत दृढ संकल्पासोबत पाहिलं आहे. नवी शिखरं सर करण्यासाठी आपण हे स्वप्न पाहिलं आहे आणि हे स्वप्न 2047 साठी जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील आपण विकसित भारत घडवूनच राहू. 140 कोटी देशबांधवांच्या पुरुषार्थाने आपल्याला हे ध्येय साध्य करायचं आहे. आणि जेव्हा जगातला सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प करतो तेव्हा ते जगाच्या नजरेत देखील आपल्या धैर्याचं वैशिष्ट्य बनून जातं. आपल्याकडे पाण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जगाला भाग पाडलाय. माझ्या प्रिय देशवासियांनो, आणि मी हे उगीचच म्हणत नाहीये, गेल्या 12 वर्षांत देशातील कोटी कोटी नागरिकांनी, मग ते दलित असोत, पीडित असोत, वंचित असोत, आदिवासी असोत, गावात राहणारे असोत की शहरांत राहणारे असोत, गरीब असोत, मध्यमवर्गीय असोत, युवक असोत, वृद्ध असोत, महिला असोत, पुरुष असोत, किंवा मग ते उत्तर, दक्षिण, पूर्व वा पश्चिम अशा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील असोत, गेल्या 12 वर्षांत प्रत्येकानं एका संकल्पासह आणि समर्पणाच्या भावनेने देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मी त्यांच्या या प्रयत्नांचा आदरपूर्वक स्वीकार करतो आणि इतक्या कमी वेळात 25 कोटी देशबांधव गरिबीवर मात करून गरिबीतून बाहेर आले आहेत हे त्याचंच फळ आहे. याच देशबांधवांच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे की आपण सर्व जे कधी काळी फ्रजाईल 5 देशांच्या श्रेणीत गणले जात होतो ते केवळ 12 वर्षांच्या आत जगातल्या एका मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रूपात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलो आहोत. मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, खूप मोठी स्वप्ने उराशी बाळगून देश स्वतंत्र झाला होता, परंतु आपण अपेक्षित गती पकडू शकलो नाही, आपला वेग वाढवू शकलो नाही आणि एक प्रकारे होतंय चालतंय अशा मानसिकतेत अडकून पडलो होतो. अरे होऊन जाईल, बघू काय होतंय, याच विचारात आपण हरवून गेलो होतो. 2014 पर्यंत येता येता तर संपूर्ण जगानं आपली गणना फ्रेजाईल 5 देशांच्या यादीत केली होती. अशा काळात गेल्या 12 वर्षांत भारतानं एक नवी गती प्राप्त केली आहे. आपण आता वेगाने पुढे जात आहोत आणि आपल्या सर्व देशबांधवांचा हा दृढ संकल्प आहे की आता 140 कोटी देशबांधवांच्या संकल्पाला, त्यांच्या सामर्थ्याला रोखणं अशक्य आहे. माझ्या देशबांधवांनो, गेल्या 12 वर्षात संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन म्हणजे डिफेन्स प्रोडक्शन सुमारे 4 पटींनी वाढलं आहे. खादी आणि ग्रामोद्योगाचं उत्पादन जवळजवळ 5 पटींनी वाढलं आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये सुमारे 7 पटींनी वाढ झाली तर आधुनिक रेल्वे कोचच्या निर्मितीत 21 पटींनी वाढ झाली आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनात 37 पटींनी वाढ झाली आहे. इतकंच नाही तर आधुनिक काळाकडे पाहता डिजिटल आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातही आपण आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. इंटरनेट वापरणारे आणि इंटरनेट ग्राहक जवळजवळ 4 पटींनी वाढले आहेत. पेटंट मंजूर होण्याच्या संख्येतही 4 पटींनी वाढ झाली असून डिजिटल व्यवहार तर 100 पटीने वाढले आहेत. सामान्य माणसाच्या सुविधांच्या बाबतीतही आम्ही तितक्याच गांभीर्यानं काम केलं. दरवर्षी सरासरी 15 पट अधिक वेगानं आम्ही नळाद्वारे पाणी जोडणी दिली. दरवर्षी सरासरी 6 पटींनी अधिक वेगानं लोकांना गॅस कनेक्शन दिलं. दरवर्षी 4 पटींनी अधिक वेगाने गरिबांसाठी शौचालय बांधण्याचं काम केलं आणि दरवर्षी 3 पटीने अधिक वेगाने गरीब

लोकांना घर देण्याचं काम केलं. देशानं प्रशासकीय कारभारात खूप मोठे बदल घडवून आणले आहेत. आम्ही हजारो अनावश्यक नियम आणि कायदे रद्द केले, शेकडो जुने कायदे मोडीत काढले. गेल्या शतकातल्या कायद्यांच्या आधारे आपण 21व्या शतकातल्या प्रगतीचं पाऊल टाकू शकत नाही. आम्ही आधुनिक पायाभूत सुविधांसाठी मेट्रोचा विस्तार केला, सार्वजनिक वाहतुकीला बळ दिलं. ज्या गतीने काम झालं, ज्या स्तरावर काम झालं, हा वेग, हा विस्तार आणि हे यश स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या एका दशकात आपण हे पहिल्यांदाच अनुभवत आहोत. आणि जेव्हा एवढी मोठी यशाची शिखर आपल्या समोर असतात, जेव्हा प्रगतीचा वायुवेग दिसून येतो, तेव्हा देश बांधवांचं सामर्थ्य क्षणाक्षणाला प्रकट होत असतं. अशा वेळी 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा आपला संकल्प कधीही अपूर्ण राहू शकत नाही. ही सर्व आकडेवारी या गोष्टीची साक्ष देत आहे की आपण वेगाने पुढे वाटचाल करणार आहोत. माझ्या प्रिय देश बांधवांनो, पण त्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते, आत्मगौरवाची गरज असते, आणि त्यासोबतच भारत आत्मनिर्भर होणंही अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये आमची ही ठाम धारणा राहिली आहे की भारताला आता इतर देशांवर अवलंबून राहता कामा नये. आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. जगात एखादी गोष्ट मिळते, स्वस्त मिळते, लवकरही मिळू शकते, परंतु त्यामुळे आपलं सामर्थ्य निर्माण होत नाही किंवा आपल्या सामर्थ्याची कसोटीही लागत नाही. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत, आपल्या हिताचं रक्षण आपल्याला स्वतःलाच करायचं आहे. आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारताचा संकल्प अत्यंत ठामपणे घेऊन आपण पुढे जात आहोत. मेक इन इंडिया, स्वदेशी आणि व्होकल फॉर लोकल यासारख्या क्षेत्रांशी आज प्रत्येक भारतीयांचं मन जोडलं जात आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला सेमीकंडक्टरचं एक उदाहरण देतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर जगात सेमीकंडक्टरची चर्चा तर सुरू झाली होती. आपल्याकडे सुद्धा यावर चर्चा व्हायच्या, मात्र सेमीकंडक्टरची कोणतीही मोठी योजना आपण पुढे नेऊ शकलो नाही. आणि आजची परिस्थिती काय आहे? आजच्या या डिजिटल जगात, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात चिपचं महत्व आपल्याला नीट समजलं आहे. कोणतंही इलेक्ट्रॉनिक साहित्य असो किंवा आपली वैद्यकीय उपकरणं, नाहीतर आपले वाहतुकीचे मार्ग असोत, प्रत्येक गोष्टीमध्ये चिपची भूमिका अनिवार्य झाली आहे. आणि आज या चिप विना जगाची गती थांबेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच भारतानं आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं पाऊल उचललं असून 3 मोठे सेमीकंडक्टर प्लांट्स आता सुरू झाले आहेत. आणि मला असं सांगण्यात आलं आहे की तिथे जे उत्पादन होत आहे त्याची निर्यात सुद्धा सुरू झाली आहे. आणि मी देशबांधवांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 7-8 वर्षात आणखी 5-7 किंवा 8 सेमीकंडक्टर प्लांट्स लवकरच सुरू होणार आहेत. हा आत्मनिर्भर भारत आपल्याला विकसित भारताच्या दिशेनं नेणारा एक महामार्गच खुला करत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या दुर्मिळ खनिजांबाबत अशीच एक महत्वाची चर्चा होत आहे. आजचं संपूर्ण तंत्रज्ञान या दुर्मिळ खनिजांवरच अवलंबून आहे. भारत आता या क्षेत्रातही स्वतःला सुरक्षित करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागला आहे. या दुर्मिळ खनिजांचं ध्येय आता सर्वांसोबत सामायिक केलं जावं. आपण राष्ट्रीय दुर्मिळ खनिज धोरण सुरू केलं आहे,
तसंच आपण दुर्मिळ खनिज कॉरिडॉरची घोषणाही केली आहे।

अनेक देशांसोबत करार होत आहेत आणि जगातले अनेक देश आता या क्रिटिकल मिनरलच्या विषयाबाबत भारतावर विश्वास ठेवू लागले आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, ज्याप्रमाणे सेमीकंडक्टर किंवा दुर्मिळ खनिजांची चर्चा होत आहे, अगदी त्याचप्रमाणे ज्या तंत्रज्ञानाच्या दिशेने आपण जात आहोत, संपूर्ण जग जात आहे, त्यामध्ये ऊर्जेचं महत्व आणखी वाढत चाललं आहे. आता ऊर्जेविना हे नवीन जग चालवणं कठीण झालं आहे. आणि म्हणूनच चिप असो, एआय असो किंवा डेटा सेंटर असो, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासणार आहे. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आम्ही आधीपासूनच त्या दिशेनं एका पाठोपाठ एक भक्कम पावलं उचलली आहे. ऊर्जा सुरक्षेचं एक मोठं माध्यम म्हणजे अणुऊर्जा, न्यूक्लिअर एनर्जी. आम्ही संसदेमध्ये शांती कायदा संमत करून एका नवीन ध्येयाच्या दिशेनं जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे. आणि सन 2047 पर्यंत आपण 100 गिगावॉट अणुऊर्जा निर्माण करण्याचं ध्येय समोर ठेवून पुढे जात आहोत. केवळ याच दशकात आपण 5 नवीन अणुभट्ट्या सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत आहोत. या वर्षी भारताने फास्ट ब्रीडर अणुतंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य मिळवून एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. आणि त्यामुळे अणुइंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं आपण यशाचं एक मोठं पाऊल टाकलं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, अनेकदा संसाधनांच्या कमतरतेमुळे देश थांबत नाही, परंतु प्रगती थांबण्याचं खरं कारण आपल्या विचारांच्या मर्यादा हेच असतं. जेव्हा विचार संकुचित होतात, ते सीमांमध्ये अडकून पडतात, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्यालाही ओळखू शकत नाही. आज देशाला कच्च्या तेलासाठी परकीयांवर अवलंबून राहावं लागत आहे आणि हे आपल्या चुकीच्या विचारसरणीमुळेच घडत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपण आपल्या समुद्र किनाऱ्याचा 99% भाग केवळ एका संकुचित विचारसरणीमुळे नो गो एरिया म्हणून घोषित करून ठेवला होता. आपणच समुद्राच्या आत जाऊन संशोधन किंवा एक्सप्लोरेशन न करण्याचा निर्णय घेतला होता. हे विचारांचं दारिद्र्य होतं आणि आम्ही निश्चय केला की आता हे असंच पुढे चालू शकणार नाही. एकेकाळी प्रतिबंधित क्षेत्र असलेला तो 99% भाग आता आम्ही गो अहेड एरिया म्हणून खुला केला आहे. आणि आम्ही समुद्राच्या तळाशी देखील संशोधन करण्याच्या आणि नवनवीन साठे शोधण्याच्या दिशेनं प्रवृत्त झालो आहोत. आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. आम्ही गेल्या वर्षी याच दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचलत समुद्र मंथनची घोषणा केली होती. आणि गेल्या काही दिवसांत आम्ही या कामासाठी 50,000 कोटी रुपये राखून ठेवून कामाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, ऊर्जा सुरक्षा याबद्दल मी म्हणालो की आपल्याला पर्यायी स्रोतांच्या दिशेनं देखील पूर्ण शक्तीनिशी कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच ऊर्जेचा योग्य वापर वाढवत भारत आज या दिशेनं वेगानं पावलं उचलत आहे. 2014 आधी म्हणजे आजपासून 12 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये फक्त 70 शहरांमध्ये पाईपद्वारे गॅसचं वितरण होत असे. अवघ्या 12 वर्षांत या 70 शहरांची संख्या आम्ही 700 शहरांपर्यंत पोहोचवली आहे. याला म्हणतात कामाचा वेग आणि यालाच म्हणतात विस्तार. 2014 आधी जेमतेम 20-22 लाख

किचनमध्ये पाईपद्वारे गॅसचा पुरवठा होत असे, आज 2.25 कोटी घरांना गॅस जोडण्या देण्याचं काम सुरू आहे. 12 वर्षांपूर्वी आपल्या देशात सौर ऊर्जेची क्षमता ही फक्त 2 गिगावॉट इतकीच होती. फक्त 2 गिगावॉट. आज आपण 160 गिगावॉटचं उद्दिष्ट गाठलं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला आणखी एक माहिती देतो. आम्ही याचा लाभ देशातल्या मध्यमवर्गीयांना आणि सामान्य कुटुंबांना मिळावा याकडेही तितकंच लक्ष केंद्रित केलं आहे. आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आणि आज मला या गोष्टीचं समाधान आहे की इतक्या कमी वेळात 50 लाख घरांच्या नोंदणीचं काम पूर्ण झालं आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातल्या कामाचा एक मोठा टप्पा आपण पार केला आहे. हे काम सध्या वेगानं सुरू आहे आणि यामुळे हजारो घरांचं वीज बिल आता शून्य झालं आहे. हजारो कुटुंब स्वतःच्या विजेचा वापर करून उरलेली अतिरिक्त वीज विकून कमाई करत आहेत. प्रत्येक कुटुंबाला या कामासाठी सरकारच्या वतीनं 80,000 रुपयांची मदत दिली जात आहे. तेव्हा कुठे आपण हे काम पूर्ण करत आहोत? माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या देशात रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशनचं म्हणजेच विद्युतीकरणाचं काम 1925 मध्ये सुरू झालं होतं. 1925 मध्ये विद्युतीकरणाचं काम सुरू झालं. मात्र त्यानंतरच्या तब्बल 90 वर्षांच्या काळात केवळ 30% रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. म्हणजे 90 वर्षांत फक्त 30% आमचा वेग पहा. ध्येय गाठण्यासाठीची आमची ही धाव बघा. आम्ही या 1 दशकाच्या आत 100% काम पूर्ण केलं आहे. 90 वर्षांत 30% आणि 10 वर्षांत 70% याला म्हणतात काम. आणि यामुळे जे डिझेल आपल्याला बाहेरून आणावं लागत होतं त्याची मोठी बचत झाली आहे. विजेमुळे आपल्या रेल्वे गाड्या धावू लागल्या, पर्यावरणालाही फायदा होऊ लागला. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आम्ही केवळ इतक्यावरच थांबलेलो नाही. आम्हाला जगाच्या स्पर्धेत मागे राहायचं नाही. मागील काही दिवसांत तुम्ही एक बातमी ऐकली असेल की भारतानं इंधनाचं हे नवे क्षेत्र देखील पादाक्रांत केलं आहे. देशाने हायड्रोजनवर चालणारी आपली पहिली ट्रेन सुरू केली आहे आणि मला आनंद आहे की ही जगातली सर्वात लांब ट्रेन आहे. ही जगातली सर्वात शक्तिशाली ट्रेन आहे आणि हायड्रोजन ट्रेनच्या क्षेत्रातही भारतानं आता आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. माझ्या देशबांधवांनो, गेल्या 10-12 वर्षांपासून आपण सतत 2047 आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मार्गक्रमण करत आहोत आणि एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहोत. यातही आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागेल असा आपण विचारही केला नव्हता. पण गेल्या 10-12 वर्षांच्या काळात आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. कोरोना सारख्या जागतिक महामारीनं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं होतं. सर्व व्यवस्था विस्कळीत झाल्या होत्या. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असतानाच युद्धाच्या भीषणतेच्या बातम्या येऊ लागल्या. कुठे युक्रेन तर कुठे पश्चिम आशिया, सर्वत्र तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि माहीत नाही भविष्यवेत्यांनी तर काय काय घोषणा केल्या होत्या. देशाला भयभीत करणं, दडपणाखाली ठेवणं, चिंतेत ठेवणं, यातच काही लोकांना आनंद मिळतो. लस मिळणार नाही, कोविडच्या काळात लोक वाचणार नाहीत, काही शिल्लक राहणार नाही, अशा वावड्या उठवल्या गेल्या. पश्चिम आशियामध्ये संकट ओढवलं की पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळणार नाही, गॅस मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, इतकंच काय तर शेतीसाठी लागणारी खतं देखील मिळणार नाहीत. अशा प्रकारच्या जगभरातल्या अनेक अफवा पसरवून भारताच्या लोकांना भयभीत करण्याचे, त्यांना घाबरवण्याचे आणि चिंतेच्या गर्तेत बुडून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये काही लोकांना खूप आनंद मिळत होता. गेल्या 10 वर्षांच्या सुनियोजित योजना यशस्वी

यशस्वी झाले आहेत हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. इतक्या मोठ्या संकटाच्या काळातही नागरिक देवो भव या मंत्राला उराशी बाळगून भारताने जी तयारी केली होती आणि जी पावले उचलली होती ती आता कामी येत आहेत. संकट येईल असा आपण विचारही केला नव्हता, पण त्या कठीण प्रसंगात या सर्व गोष्टी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. आज देशात गॅसची मुबलकता, पेट्रोलची उपलब्धता आणि युरियाचा पुरेसा साठा आहे. आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर सक्षमपणे उभे राहत आहोत आणि प्रगती करत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जगातल्या या विविध संकटांचा प्रभाव हा प्रत्येकावर झाला आहे आणि आपणही त्यापासून अलिप्त नाही. आज जगात युरियाच्या केवळ एका पोत्याची किंमत 3000 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आजही आम्ही माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना तो वाढीव बोजा सहन करण्यासाठी हतबल करत नाही, तर सरकार स्वतःच्या खांद्यावर तो भार उचलत आहे. आणि जगाकडून जे युरियाचं पोतं आपल्याला 3000 रुपयांना मिळतं ते आपण आपल्या शेतकऱ्यांना केवळ 300 रुपयांत उपलब्ध करून देऊ शकत आहोत. इतकंच नाही तर आज जगात डीएपी खताची किंमत 5000 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. मात्र माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणूनच आजही आपण त्यांना केवळ 1350 रुपयांत डीएपी देत आहोत. माझ्या प्रिय देश बांधवांनो, एक काळ असा होता जेव्हा मी आत्मनिर्भरतेबद्दल बोलत होतो तेव्हा वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून विचार करणारे काही लोक आम्हाला विचारत होते की मग जागतिकीकरणाचं काय होईल. आज जग पाहत आहे की गेल्या दशकात जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन या संकल्पनेचा आवाज कमी झाला आहे. जिथून जागतिकीकरणाचा आवाज येत असे तो आता बंद झाला आहे. प्रत्येक देश आपल्या स्वतःच्या प्रश्नांकडे वळला आहे. दुर्दैवानं या संकट काळात काही लोक संसाधनांचा वापर शस्त्रांसारखा करत आहेत. जगातली संसाधनं आणि नैसर्गिक स्रोत ते शस्त्र म्हणून वापरत आहेत. पेट्रोल, डिझेल, खतं, औषधं, तंत्रज्ञानाच्या चिप्स इतकंच नाही तर भूभागाचा वापर देखील आता शस्त्रांसारखा केला जात आहे. अशा वेळी जर आपण आत्मनिर्भरतेचा मंत्र घेऊन गेल्या 10 वर्षांत योग्य दिशेनं चाललो नसतो तर आपण कल्पना करू शकतो की अशा आव्हानांचा आपण इतक्या खंबीरपणे सामना कसा केला असता. आणि आपली ही सज्जता आता सातत्यानं वाढतच चालली आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तर दुसरीकडे आज भारताची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावत आहे. आज जग भारताकडे एक सर्वमान्य आणि सन्माननीय देश म्हणून पाहत आहे. भारताकडे स्थिर राजकीय कौल आहे, स्थिर सरकार आहे. भारताची लोकशाही चैतन्यदायी म्हणजेच व्हायब्रंट आहे आणि भारताकडे एक मजबूत न्यायव्यवस्था आहे. आणि भारताचं संविधान आपल्या सर्वांना दिशा देणारा आहे. आता संपूर्ण जग आपल्या या सामर्थ्याला ओळखू लागला आहे आणि म्हणूनच 2014 नंतर जगातल्या जवळपास 40 देशांसोबत आपले एफटीए करार होत आहेत. आता पहा ही किती मोठी संधी चालून आली आहे. हे जे व्यापारी करार झाले आहेत ही एक अत्यंत मोठी संधी आहे. आणि म्हणूनच विशेषतः मी माझ्या एमएसएमई क्षेत्राला सांगू इच्छितो की आपल्याला ही संधी अजिबात सोडता कामा नये. आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचा आहे. भारताची उत्पादनं इथली प्रत्येक गोष्ट जागतिक बाजारपेठेत पोहोचली पाहिजे. मग ते आपलं वस्त्र असो, आपली यंत्रसामग्री असो किंवा आपली औषधं असोत, आपल्याला ही संधी अजिबात सोडायची नाही. परंतु जे जागतिक निकष आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतील. जगाकडून आपल्याला जे मिळतं त्यापेक्षा अधिक दर्जेदार उत्पादन आपल्याला द्यावं लागेल आणि जगाला जे मिळतं त्यापेक्षा स्वस्त दरात ते उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि पंजाब मधल्या लुधियाना पासून ते तामिळनाडू तिरुपूर पर्यंत आपलं वस्त्रोद्योग क्षेत्र संपूर्ण जगात आपलं स्थान निर्माण करू शकत. इतकंच नाही तर केरळ पासून गुजरात पर्यंत आणि तामिळनाडू पासून बंगाल पर्यंत पसरलेला आमचा हा समुद्र किनारा आणि आमचे कोळी बांधव आणि भगिनींना या एफपीए करारांमुळे आपल्या कोळंबीच्या म्हणजेच झिंगा निर्यातीची आणि आपल्या सी फूडची मोठी संधी निर्माण झाली आहे. जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच निर्माण होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
आपण या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन आणि याच मार्गाने

ने निरंतर पुढे वाटचाल करत राहावी अशी माझी इच्छा आहे. आपण या कामांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी जी भूमिका तुमच्या समोर मांडली आहे ती 2047 साठीच्या ध्येयाच्या मजबूत पायावर उभी आहे. 2047 विकसित भारताचं हे ध्येय गेल्या 10-12 वर्षात आपण देशवासियांनी दाखवलेल्या सामर्थ्याचाच एक भाग आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या शतकाचा एक चतुर्थांश काळ आता उलटून गेला आहे आणि पुढील 25 वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आता आपण थांबू शकत नाही, माझ्या कामाचा वेग मंदावू शकत नाही, कारण आपली दिशा आता निश्चित झाली आहे. आपल्याला आपलं ध्येय गाठायचंच आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली कार्यपद्धती बदलावी लागेल. आपली कार्यसंस्कृती बदलतानाच आपल्याला आपला दृष्टिकोनही बदलावा लागेल आणि आपल्या कामाचा वेग देखील वाढवावा लागेल. जी कामं गेल्या 5-7 दशकात झाली नाहीत ती आपल्याला येणाऱ्या 5-7 वर्षात पूर्ण करायची आहेत. आणि माझ्या देशातल्या युवा शक्तीवर, माझ्या देशातल्या तरुणांवर, देशातल्या माता भगिनींवर, माझ्या देशातल्या शेतकऱ्यांवर आणि माझ्या देशातल्या कष्टकरी मजुरांवर पूर्ण विश्वास आहे. आपण सर्व मिळून हे स्वप्न नक्कीच साकार करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला सुधारणांचा वेग देखील पुढे न्यायचा आहे. आणि जेव्हा मी सुधारणांबद्दल बोलतो तेव्हा सुधारणा हे केवळ आमचं ध्येय नाही तर ती आमच्यासाठी एक आवश्यकता आहे. रिफॉर्म आमच्यासाठी केवळ एक शब्द नाही तर रिफॉर्म हा आमचा दृढ विश्वास आहे. याच दृढ विश्वासामुळे आम्ही सुधारणांच्या एक्सप्रेसवर स्वार झालो आहोत आणि आगामी काळातही आम्ही पुढच्या स्तरावरच्या सुधारणांच्या दिशेनं वाटचाल करणार आहोत. म्हणूनच सरकार, समाज, उद्योग, उत्पादक आणि शेतकरी अशा प्रत्येकालाच आपल्या पारंपरिक व्यवस्थांमध्ये सुधारणा करावी लागेल. आपल्याला आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल आणि आपल्या उद्दिष्टांमध्येही सुधारणा कराव्या लागतील. आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला एका निश्चित दिशेनं वाटचाल करावी लागेल. मी आज त्या युगाचीही आठवण करून देऊ इच्छितो जेव्हा भारताचं सामर्थ्य सप्त सिंधूच्या रूपानं ओळखलं जात असे, जे आपण जाणत होतो, समजत होतो आणि ऐकत आलो आहोत. आता विकसित भारत घडवण्यासाठी आपल्याला नवीन विचारांच्या प्रवाहाची गरज आहे. आज लाल किल्ल्याच्या तटावरून मी देशासमोर शक्तीच्या सप्त धारांचं आवाहन करत आहे. येणाऱ्या 5-7 वर्षांत जे गेल्या 5-7 दशकात घडलं नाही ते आता या सप्त धारेच्या सामर्थ्यानं आणि शक्तीनं आपण करून दाखवू. आम्ही देशाला नवी उंची आणि नवा वेग देऊ, तसंच नवीन उद्दिष्ट पूर्ण करण्याचं सामर्थ्य प्रदान करू आणि यासोबतच देशाच्या युवा शक्तीच्या सामर्थ्याचा राष्ट्र उभारणीत पुरेपूर उपयोग केला जाईल, त्यांची शक्ती राष्ट्र कार्याशी जोडली जाईल. येणाऱ्या काळात जेव्हा मी या सप्त धारेबद्दल बोलतो तेव्हा त्यातली सप्त धारेची पहिली शक्ती आहे उत्पादन क्षमता. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला उत्पादन क्षेत्राला खूप पुढे न्यायचं आहे आणि उत्पादन वाढवण्यासोबतच आपल्याला छोटे छोटे सुटे भागही तयार करायचे आहेत आणि मोठी उत्पादनही बनवायची आहेत. संपूर्ण मूल्य साखळी आपली असायला हवी आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक घटकही हवे आहेत आणि आपल्याला पूर्ण उत्पादन देखील करायचं आहे. आपल्याला पूर्ण उत्पादन सुद्धा हवं आहे. डिझाईन पासून उत्पादनापर्यंत भारताला जागतिक मूल्य साखळीचं एक विश्वासार्ह केंद्र बनावं लागेल. यासाठी मी 3 गोष्टींवर विशेष भर देऊ इच्छितो. उत्पादनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, ही काळाची एक मोठी संधी आहे. ही संधी हातातून जाऊ देऊ नका आणि यासाठी आपल्याला खर्च, गुणवत्ता आणि व्याप्ती या बाबतीत वैश्विक मानदंडांची कसोटी पार करावी लागेल. आपले कारखाने स्पर्धात्मक असावेत, आपली उत्पादने वापरण्यास सोपी असावीत, आपले पॅकेजिंग जगभरातल्या लोकांना आकर्षित करणारं असावं, आपली त्रुटी विरहित निर्णय निर्मिती ही आपली खरी ओळख बनली पाहिजे. प्रत्येक उत्पादक
प्रत्येक

उद्योजक प्रत्येक एमएसएमईला मला हेच सांगायचं आहे की जागतिक बाजारपेठेत आपली ओळख विश्वासार्हता आणि गुणवत्तेच्या आधारावरच निर्माण व्हायला हवी. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको आणि म्हणूनच आपला मंत्र गुणवत्ता गुणवत्ता आणि गुणवत्ता असाच असायला हवा. हेच आपलं जागतिक ब्रँड मूल्य ठरेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, या सप्तधारेची दुसरी शक्ती आहे कृषी आणि अन्न उत्पादन आणि अन्न प्रक्रिया. आपल्याला या दिशेनं पुढे जावं लागेल. आपल्या शेतकऱ्यांसाठी आता जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. शेतकरी उत्पादक संस्थांमुळे आपल्याला एक खूप मोठी बाजारपेठ मिळत आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला त्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्याला शेतापासून ते थेट निर्यात बाजारपेठेपर्यंत प्रवास करावा लागेल. मग ते आपलं पारंपरिक खानपान असो, आपलं श्रीअन्न असो, आपले मसाले असोत, आपली फळं असोत की फुलं असोत, आपल्याकडे कशाची कमतरता आहे ती उत्पादने जागतिक ब्रँड्स बनली पाहिजे. आपले शेतकरी आता रसायनमुक्त शेतीवर भर देतील कारण जगात याची मागणी आणखी वाढणार आहे. आणि जेव्हा आमची कृषी उत्पादनं जागतिक निकषांवर प्रत्येक बाबतीत सिद्ध होतील तेव्हा आपण जागतिक बाजारपेठेत अगदी सहजपणे पोहोचू शकू. माझ्या सप्तधारेची तिसरी शक्ती आहे तंत्रज्ञान आणि नवोपक्रम. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आजचं युग हे एआयचं आहे, क्वांटमचं आहे, अंतराळाचं आहे, रोबोटिक्सचं आहे आणि डेटा सेंटर्सचं आहे. आज एक पूर्णपणे नवीन क्षेत्र आपल्या समोर खुलं झालं असून उद्योन्मुख तंत्रज्ञान देखील पावलोपावली आपल्याला नवनवीन आव्हानं देत आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देशाला जगासाठी केवळ एक बाजारपेठ बनू द्यायचं नाही तर आपल्याला नवोन्मेषाचं केंद्र बनायचं आहे. आम्ही यूपीआय आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जगात आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून साऱ्या जगाला आपल्या ताकदीची ओळख करून दिली. आता भारताला आपलं डिजिटल सार्वजनिक तंत्रज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे. भारताला पुढील पिढीच्या दळणवळण तंत्रज्ञानामध्ये जगाचं नेतृत्व करायचं आहे. मेड इन इंडिया 6G देशाच्या प्रत्येक कोनाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे हे आपलं ध्येय असायला हवं आणि आपल्याला त्या कामात वेग आणला पाहिजे. आणि यासाठी आपले प्रयत्न अजिबात कमी पडता कामा नये. सप्तधारेची चौथी शक्ती आहे गतिशक्ती. या गतिशक्तीद्वारे देशांतर्गत अखंड आणि जलद संपर्क व्यवस्थेवर आपल्याला विशेष भर द्यावा लागेल. आपल्याला शहरांना जलदगती रेल्वेनं जोडावं लागेल. आधुनिक महामार्ग हवे आहेत, अंतर्गत जलमार्ग हवे आहेत, विमानतळ हवे आहेत, तसेच बहुविध लॉजिस्टिक्सची प्रणाली देखील हवी आहे. आपल्याला आपल्या बंदरांना केवळ सामान उतरवण्याची आणि चढवण्याची जागा म्हणून बघायचं नाही. जगातली जहाजं केवळ इथे येऊन नांगर टाकतील एवढ्या पुरतेच ते मर्यादित राहू नये तर आपल्याला बंदरांच्या बाबतीत बंदर आधारित विकासाच्या दिशेनं अधिक वेगानं वाटचाल करावी लागेल. आपली पुढची शक्ती आहे म्हणजेच सप्तधारेची पाचवी शक्ती आहे संरक्षण शक्ती. संरक्षण शक्तीचं महत्व हे प्रत्येक बाबतीत आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचं महत्व आता भारतानं आणि जगानंही अनुभवलं आहे. याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाही. जग जेव्हा केवळ स्वतःचाच विचार करतं तेव्हा भारत जगासाठी फक्त एक बाजारपेठ बनून राहू शकत नाही. आपल्याला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावंच लागेल. पुढील पिढीचं संरक्षण तंत्रज्ञान विकसित करून आपल्याला जागतिक पुरवठादार बनण्याच्या दिशेनं आपलं लक्ष निर्धारित करून पुढे चालायचं आहे. आपल्याला ड्रोन आणि ड्रोन विरोधी प्रणाली विकसित करावी लागेल. तसंच हायपरसॉनिक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आपल्याला जागतिक नेतृत्व स्वीकारावं लागेल. त्यासोबतच आज प्रत्येक घरासाठी चिंतेचा विषय बनत चाललेली सायबर सुरक्षा देखील संरक्षणाचाच एक भाग आहे. या क्षेत्रात आपल्या तरुणांमध्ये जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा उपयोग आपण देश आणि जगाच्या कल्याणासाठी करू शकतो. आपल्या सप्तधारेची सहावी शक्ती आहे हरित अर्थव्यवस्था आणि नील अर्थव्यवस्था. आपल्याला हरित हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, हरित गतिशीलता आणि जागतिक स्तरावरील हरित उत्पादन ही क्षेत्र काबीज करायची आहे. जेव्हा संपूर्ण जग जागतिक तापमान वाढीच्या प्रश्नावर केवळ चर्चा करत असतं तेव्हा आपण त्यावर मार्ग शोधण्याचं काम करत असतो. आम्ही समस्यांवर उपाय देत आहोत आणि भारत एका हरित चळवळीचं खूप मोठं सामर्थ्य घेऊन पुढे चालला आहे. त्याचबरोबर भारताकडे नील अर्थव्यवस्थेसाठी देखील खूप मोठी संधी उपलब्ध आहे. आपल्याला खूप मोठी आणि विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभली आहे. नील अर्थव्यवस्थेसाठी आपल्याकडे खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
मत्स्य व्यवसाय

असो, सागरी तंत्रज्ञान किंवा किनारी पर्यटन असो, अशा कितीतरी क्षेत्रांत आपण प्रगती करू शकलो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारत जेव्हा सप्तधारा या संकल्पनेवर काम करत आहे तेव्हा त्यातली आमची सातवी धारा अत्यंत महत्वाची आहे. जगाच्या दृष्टीनेही तिचं एक वेगळं महत्व आहे आणि ती म्हणजे भारताची सॉफ्ट पॉवर, भारताच्या सॉफ्ट पॉवरचं सामर्थ्य आहे. आज योगानं संपूर्ण जगाला भारताशी जोडून ठेवलं आहे. योग हे जगासाठी ऊर्जेचा एक स्रोत बनत चाललं आहे, तर भारतासाठी विश्वासाचं एक मोठं कारण ठरत आहे. ज्या भारताकडे श्रद्धेची केंद्र आहेत, ज्या भारताकडे आयुर्वेदाचा वारसा आहे आणि ज्या प्रकारे भारताकडे सर्वसमावेशक आरोग्य सेवेची प्रणाली आहे, तसंच हील इन इंडिया सारखी चळवळ आहे, त्याद्वारे आपण आपलं सामर्थ्य जगासमोर नेऊ शकतो. मग ते हस्तशिल्प असो, आपली संस्कृती असो, आपले चित्रपट असोत, आपलं सर्जनशील जग असो, VFX असो, आपलं अॅनिमेशन असो, गेमिंग असो किंवा डिजिटल कंटेंट असो, या सर्व माध्यमांतून आपण जगावर प्रभाव पाडू शकतो. भारत सर्जनशील विश्वात आपला प्रभाव दाखवू शकतो. आपल्याला त्या क्षेत्राला एका जागतिक सामर्थ्याच्या रूपात विकसित करावं लागेल. आज भारतानं व्यवस्थित परिषदेला एक मोठी ताकद दिली आहे. जग हळूहळू भारताच्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची वाट पाहू लागला आहे आणि ही परिषद संपूर्ण जगाला भारताच्या सॉफ्ट पॉवरचा तसंच भारताच्या सर्जनशील जगाचा परिचय करून देईल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारताकडे अफाट अशी वनसंपदा देखील आहे. आपल्याकडे 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत. आपल्याकडे मोठी क्षमता आहे. मात्र परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात आपण कुठेतरी मागे पडलो आहोत. आज सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून जगातल्या पर्यटकांना भारताकडे आकर्षित करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे आणि आपलं हे सामर्थ्य जगाला दाखवून देणं आवश्यक आहे. आपण हे कार्य लवकरात लवकर करू शकतो. जगामध्ये आज क्रीडा क्षेत्र देखील पर्यटनाचं एक खूप मोठं कारण बनू शकतं. मग जगातल्या मोठ्या क्रीडा स्पर्धा भारतामध्ये का होऊ नयेत? आज कॉन्सर्ट अर्थव्यवस्था खूप वेगानं वाढत आहे आणि आपल्या देशातल्या तरुणांमध्ये याचं मोठं आकर्षण निर्माण होत आहे. जगातल्या प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की आपण कधी ना कधी भारताच्या भूमीवर आपली संगीत साधना सादर करावी. ही एक खूप मोठी संधी आहे. आपल्याला ती उपयोगात आणण्यासाठी योग्य व्यवस्था उभी करावी लागेल. मित्रांनो, सप्तधाराच्या या 7 शक्तींचा उद्देश केवळ एकाच क्षेत्रात प्रगती करणं असा नसून आपल्याला एका सर्वांगीण दृष्टिकोनासह प्रगती करायची आहे. राष्ट्रासाठी जे ध्येय आणि जे उद्दिष्ट घेऊन आपण पुढे चाललो आहोत त्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आपल्याला एका मोठ्या स्तरावर काम करावं लागेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी काही गोष्टी सांगितल्या आहेत पण मी यापेक्षाही पुढे जाऊन विचार करतो. मला जेव्हा देशाला जागृत करायचं असतं तेव्हा मला देशाच्या शक्तीलाही जागृत करायचं असतं. केवळ सरकार म्हणजे देश नसतो. प्रत्येक नागरिक जेव्हा जोडला जातो तेव्हा तो देश बनतो. आपण असा विचार का करू शकत नाही की आपण Fortune 500 बद्दल तर नेहमीच खूप चर्चा ऐकतो, पण येणाऱ्या एका दशकात याच Fortune 500 कंपन्यांच्या यादीत यापैकी 50 कंपन्या आपल्या भारताच्या का असू नयेत? हे आपले ध्येय का असू नये? आज आपलं बँकिंग क्षेत्र खूप भरभराटीला येत आहे. मग जगातल्या अव्वल बँकांच्या यादीत भारताच्या बँकेचा ध्वज का फडकू नये? जगातल्या पहिल्या 5 बँकांमध्ये भारताची एक बँक असायला हवी. भारताच्या औषध निर्माण क्षेत्राच्या बाबतीत आपण खूप मोठं काम केलं आहे. मात्र आता ही काळाची गरज आहे की जगातल्या सर्वात मोठ्या औषध निर्माण कंपन्यांमध्ये भारताच्या देखील 1-2 औषध निर्माण कंपन्यांचं नाव गाजलं पाहिजे आणि भारतानं त्या क्षेत्रात आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलं पाहिजे. मग त्या विधी संस्था असोत किंवा मानांकन संस्था असोत, आता ही काळाची मागणी आहे की जागतिक नेतृत्व आपल्या हातात असावं. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि सामर्थ्य देखील आहे. आपल्याला एक मोठा इतिहास लाभलेला आहे आणि विविध भाषांवर आपलं प्रभुत्व देखील आहे. आपल्याला आता जागतिक स्तरावर पोहोचलं पाहिजे. आपली कोणतीही सल्लागार कंपनी किंवा लेखा परीक्षण फर्म जगातल्या अव्वल कंपन्यांच्या यादीत का असू नये? भारताच्या तंत्रज्ञान कंपन्या जगामध्ये शिरोमणी ठराव्यात, हे आपले ध्येय असायला हवं. आपले ब्रँड्स असे असावेत ज्यामुळे संपूर्ण जग त्यांच्याकडे आकर्षित होईल. आपले ब्रँड्स आपल्या देशाची खरी ओळख बनावेत आणि जगासाठी एक महत्वाचं स्थान ठरावेत, या दिशेनं आपल्याला काम करायचं आहे. आणि यासाठीच मला राज्य सरकारांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही हे सांगायचे आहे. भारत सरकारची देखील ही जबाबदारी आहे की आपल्याला आपल्या सुधारणांचा वेग अधिक वाढवावा लागेल. आपल्याला 2047 च्या उद्दिष्ट

साजेसं असं आपल्या व्यवस्थांचं स्वरूप विकसित करावं लागेल. आपण जुन्या काळातल्या नीती नियमांच्या आधारे पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला भविष्यातल्या स्वप्नांच्या गरजांनुसार नवीन नीती नियम तयार करावे लागतील. आणि जर आपण हे केले तर मला पूर्ण विश्वास आहे आणि मी देश बांधवांना देखील ही हमी देतो की याच मार्गावरून चालत मेहनतीमध्ये कोणतीही कसर न ठेवता आपण विकसित भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू. आपल्याला सर्वांना मिळून चालायचं आहे, मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा उद्योग, आपल्या सर्वांना मिळूनच पुढे जायचं आहे. आपल्याला सातत्यानं सुधारणा करायच्या आहेत, सुधारणांची ही प्रक्रिया आपल्याला सतत पुढे न्यायची आहे. आणि मी आधीही म्हटलं होतं की आपण या सुधारणा कोणत्याही सक्तीनं नव्हे तर आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी एका दृढ निश्चयानं करत आहोत. माझ्या प्रिय देश बांधवांनो, जेव्हा मी विकसित भारताविषयी बोलत असतो तेव्हा मी देशाला वेगवान गतीनं पुढे नेण्याबद्दल बोलत असतो. या सर्वाचा सर्वात मोठा लाभार्थी कोण आहे आणि हे साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारा असा कोण असेल तर तो माझ्या देशाचा युवक आहे, माझ्या देशाची युवा शक्ती आहे. विकसित भारताच्या या प्रवासात तरुणांची खूप मोठी भूमिका आहे. इतकंच नाही तर विकसित भारताचा सर्वात मोठा लाभार्थी सुद्धा माझ्या देशाचा तरुणच आहे. आणि म्हणूनच आपल्याला विकसित भारताचं हे ध्येय तरुणांशी जोडूनच पुढे न्यायचं आहे. तरुणांनो, आपल्या सर्वोच्च प्राधान्याचा आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, गेल्या 10-12 वर्षांत त्या दिशेनं खूप काम झालं आहे. स्टार्टअप इंडिया अभियानामुळे आज देशात 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप तयार झाले आहेत. देशातले तरुण आज केवळ स्वतःसाठीच काम करत नाहीत तर ते अनेकांना रोजगारही उपलब्ध करून देत आहेत. भारत सरकारने 1 लाख कोटी रुपयांचा नवोन्मेष निधी देखील जाहीर केला आहे. मला देशातल्या तरुणांना हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमची स्वप्न घेऊन पुढे या. संसाधनांची कमतरता भासू दिली जाणार नाही. तुमच्या बुद्धिमत्तेला आणि प्रतिभेला सामर्थ्य देण्यासाठी आम्ही 1 लाख कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. संशोधनाच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या स्वस्त डेटानं तरुणांना सशक्त केलं आहे. जगात जर सर्वात स्वस्त डेटा कुठे उपलब्ध असेल तर तो भारताच्या भूमीवर आहे. आणि या गोष्टींनी देशातल्या तरुणांना एक नवी शक्ती दिली आहे. आम्ही कौशल्य भारत सारखा राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला आहे आणि अंतराळ क्षेत्र देखील आम्ही पूर्णपणे खुलं केलं आहे. आम्ही राष्ट्रीय ड्रोन महाविद्यालयाची निर्मिती केली आहे. आम्ही खेलो इंडिया धोरण बनवलं आहे. देशात 35 वर्षांपर्यंत कोणतंही शैक्षणिक धोरण नव्हतं, आम्ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घेऊन आलो आहोत आणि याचा मोठा फायदा मध्यमवर्गीय कुटुंबांना झाला आहे. मित्रांनो, मला तुम्हाला 2004 ते 2014 या कालखंडातली आकडेवारी द्यायला हवी, कारण 2004 ते 2014 दरम्यान आपल्या देशात 350 पेक्षाही कमी विद्यापीठे होती आणि आज अवघ्या 10-12 वर्षांच्या कालावधीत त्यात सुमारे 650 नवीन विद्यापीठांची भर पडली आहे. आता आपण जवळपास 1000 आकड्यापर्यंत पोहोचत आहोत. 2014 पूर्वी वैद्यकीय शाखेच्या केवळ 400 जागा असायच्या. आज वैद्यकीय क्षेत्रासाठी जवळपास 850 जागा आहेत. इतकंच नाही तर परदेशी विद्यापीठ देखील भारताच्या भूमीत येत आहेत. माझ्या तरुणांना भारतामध्येच परदेशी विद्यापीठांची पदवी मिळावी अशी व्यवस्था देखील झाली आहे. आपल्या देशातली तरुण पिढी लहानपणापासूनच तंत्रज्ञानाकडे आकर्षित व्हावी या दिशेनं आम्ही काम करत आहोत. आणि म्हणूनच आम्ही नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये मुलांची रुची वाढावी याकरता आम्ही जवळपास 10,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब्स लहान मुलांच्या स्वाधीन केल्या आहेत. आम्ही गेल्या 10-12 वर्षांत युवकांसाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. आम्ही स्टार्टअप सुरू केले आहेत आणि हे तुम्ही पाहिलेच असेल. भारतातल्या खासगी स्टार्टअप्स मधल्या सरासरी 28 वर्ष वयोगटातल्या तरुणांनी जगामध्ये पहिल्याच प्रयत्नात स्वतःचे उपग्रह आणि रॉकेट प्रक्षेपित केले आहेत. मित्रांनो, त्यांनी खरोखरच खूप मोठं कार्य केलं आहे. आज जवळपास 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत. आम्ही नुकतंच AI इम्पॅक्ट समिट आयोजित केलं होतं. AIचा विस्तार अतिशय वेगानं होत आहे आणि म्हणूनच आज लाल किल्ल्यावरून मला देशातल्या तरुणांसाठी एक घोषणा करायची आहे आणि ती म्हणजे येत्या 1 वर्षात 1 कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करणार आहोत.
आपल्या देशातल्या तरुणांमध्ये

एआयच्या जगातही नेतृत्व करण्याचं सामर्थ्य निर्माण व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. माझ्या मित्रांनो, जैव अर्थव्यवस्था हे एक नवीन क्षेत्र आहे. 2014 पूर्वी एक वेळ अशी होती जेव्हा जैव अर्थव्यवस्थेमध्ये केवळ 60,000 कोटी रुपयांची उलाढाल होत असे. माझ्या देशातल्या तरुणांनो, तुम्ही काय कमाल केली आहे हे जरा बघा. जेव्हा धोरणं योग्य असतात आणि लक्ष्य स्पष्ट असतं तेव्हा माझ्या देशातले तरुण जैव अर्थव्यवस्थेत क्षेत्रात देशाच्या युवा शक्तीनं आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. 2014 आधी जैव अर्थव्यवस्थेची उलाढाल 60,000 कोटी रुपये होती, ती आज 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मित्रांनो, 2009 तो कालखंड होता जेव्हा आपल्या देशात केवळ 25 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. 2009-10 मध्ये केवळ 1.5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. केवळ 1.5 लाख इलेक्ट्रिक वाहन, तर वर्ष 25-26 मध्ये 25 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, विमान वाहतूक क्षेत्र देखील माझ्या तरुणांसाठी खूप वेगानं प्रगती करत आहे. नवीन विमानतळ, नवीन मार्ग रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करत आहेत. देखभाल आणि दुरुस्ती यांसारख्या क्षेत्रांमुळे देखील देशात खूप मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाला काम मिळत आहे. मेड इन इंडिया विमानं बनवण्याच्या दिशेनं आपण मोठं यश संपादन केलं आहे. मेड इन इंडिया संरक्षण वाहतूक विमान C-295 आधीच आपलं यशस्वी उड्डाण पूर्ण केलं आहे. माझ्या मित्रांनो, देशातल्या तरुणांसाठी ड्रोन तंत्रज्ञानानं देखील खूप मोठी कामगिरी केली आहे. गावागावात ड्रोनच्या मदतीनं राबवली जाणारी स्वामित्व योजना आता यशस्वी होत असून जवळपास 3.25 कोटी कुटुंबांना या स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला आहे. आणि यामुळे सुमारे 140 लाख कोटी रुपयांची संपत्ती खुली झाली आहे, ज्यामुळे आता बँकांकडून कर्ज मिळू शकतं आणि लोक स्वतःचा व्यवसाय करू शकतात. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज आपल्या मध्यम वर्गीय कुटुंबांसमोर कोचिंग क्लासेसची स्पर्धा हे खूप मोठं ओझं बनलं आहे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की जर मुलाला कोचिंग क्लासला पाठवलं नाही तर आपण एक प्रतिष्ठित कुटुंब ठरणार नाही. या गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांची काळजी करत असतानाच त्यांचा 1,000 कोटी रुपयांचा खर्च सुद्धा वाचला पाहिजे. मुलंही आपल्या जवळ राहू शकतील, त्यांची देखभाल होऊ शकेल आणि कुटुंबावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. म्हणूनच आम्ही तरुणांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत, उत्तम गुणवत्ता आहे आणि शिक्षक आहेत. या सर्व संसाधनांची सांगड घालून आपण देशातल्या तरुणांना मोफत कोचिंग देण्यासाठी एक संपूर्ण नेटवर्क उभं करणार आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी नेहमीच म्हणत आलो आहे की जो खेळेल तोच फुलेल. जेव्हा मी या खेळण्याच्या आणि फुलण्याच्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज भारत क्रीडा विश्वात आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. आता खेळाच्या व्यासपीठावर भारताचे राष्ट्रगीत दुमदुमते, भारताचे राष्ट्रगीत ऐकू येते आणि भारताचा तिरंगा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. टॉप्स योजनेला प्रचंड यश मिळालं आहे. खेलो इंडिया स्पर्धा, युनिव्हर्सिटी गेम्स, विंटर गेम्स, बीच गेम्स, क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा वैद्यक शास्त्र आणि क्रीडा पोषण या सर्व विषयांमध्ये भारत आता नैपुण्य मिळवण्याच्या दिशेनं वेगानं पुढे जात आहे. तरुणांसाठी हे एक संपूर्ण नवं क्षेत्र असून जे खेळाडू बनू शकले नाहीत त्यांच्यासाठी क्रीडा सहाय्य प्रणालीमध्ये सुद्धा खूप मोठी क्षेत्र खुली होत आहे. क्रीडा विश्वात भारताची कामगिरी सातत्यानं सुधारत आहे आणि आपण 2036 ऑलिम्पिकसाठी एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे जात आहोत. तसंच 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद सुद्धा भारत भूषवणार आहे. माझ्या मित्रांनो, जगातल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुमारे 40 प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्यात जवळपास 325 ते 350 प्रकारच्या विविध स्पर्धा ऑलिम्पिक मध्ये आयोजित केल्या जातात. आणि माझ्या देश बांधवांनो, हे जाणून तुम्हाला दुःख होईल
माझ्या

तरुण मित्रांनो, मी तुम्हाला आव्हान देतो, मी तुम्हाला आवाहन करतो आणि मला यामध्ये तुमच्या मदतीची गरज आहे. ज्या 325 हून अधिक स्पर्धा होतात त्यापैकी 2/3 खेळांमध्ये भारत कुठेच नसतो, तिथे आपला सहभाग नसतो, आपण त्यासाठी पात्रही ठरत नाही. आम्ही असा निर्धार केला आहे की 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. पण ते 2036 मध्ये ज्या क्रीडा प्रकारांमध्ये आज भारत खेळत नाही, ज्या प्रकारांसाठी भारत पात्र ठरत नाही आणि ज्या स्पर्धांकडे भारताने दुर्लक्ष केलं आहे, असा खेळांचा 3/4 भाग आपली प्रतीक्षा करत आहे. भारत आता त्यावर भर देणार आहे आणि यासाठी आम्हाला टॅलेंट हंटची एक मोहीम सुद्धा राबवायची आहे. जर आपल्याला 2036 साठी खेळाडू हवे असतील तर आज जे 5 वर्ष, 10 वर्ष आणि 15 वर्ष वयोगटातल्या मुलांकडे, तरुणांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, मुलींकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणूनच 5 ते 15 वयोगटातल्या मुलांमधलं क्रीडा कौशल्य शोधण्यासाठी प्रत्येक गावागावात, शहराशहरात आणि प्रत्येक शाळेपर्यंत ही मोहीम पोहोचवली जाईल. एक टॅलेंट हंट मोहीम राबवली जाईल. मुलांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा आणि त्यांच्या प्रतिभेचा शोध घेतला जाईल आणि त्यानंतर त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन देशासाठी खेळणारे उत्कृष्ट खेळाडू तयार केले जातील. माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, आज देशासमोर आणि देशातल्या तरुणांसमोर व्यसनाधीनता हे एक फार मोठं संकट बनत चाललं आहे. व्यसनमुक्त भारत हे आपल्या सर्वांचं सामूहिक उत्तरदायित्व असायला हवं. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली तरुण पिढी सशक्त होणं गरजेचं आहे. आपलं युवा सामर्थ्य आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कामी यावं. म्हणूनच व्यसनमुक्त भारतासाठी गेल्या काही दिवसांत माय भारतच्या स्वयंसेवकांनी, देशातल्या सेवाभावी संस्थांनी, सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी आणि आध्यात्मिक पुरुषांनी एकत्र येऊन व्यसनमुक्त भारतासाठी 100 आठवड्यांचा एक कार्यक्रम निश्चित केला आहे. ही मोहीम 100 आठवड्यांपर्यंत चालणार आहे. मी प्रत्येक कुटुंबाला सांगू इच्छितो की आपण सुद्धा या मोहिमेचा भाग बनावे, आपण या मोहिमेत सहभागी व्हा आणि नशामुक्त भारताचं, देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी पुढे यावं. माझ्या प्रिय देशबांधवांनो, 21व्या शतकात देशासमोर जी जुनी आव्हानं आहेत ती संपवणं अत्यंत अनिवार्य आहे. नक्षलवाद आणि माओवादानं लाखो तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अनेक मातांच्या कर्तबगार मुलांना हिरावून घेतलं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, प्रत्येक आई वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. या नक्षलवादानं 4 दशकांपर्यंत हिंदुस्थानच्या एका मोठ्या भागाला, एका मोठ्या लोकसंख्येला आपल्या जाळ्यात जखडून ठेवलं होतं. त्यांना बंदुकीच्या टोकावर धाकात ठेवलं होतं, संविधानाच्या चिंधड्या उडवल्या होत्या आणि देशाच्या सामान्य नागरिकांच्या रक्षणात आपल्या पोलीस आणि सुरक्षा दलातले 3,500 हून अधिक जवान शहीद झाले आहेत. देशातला सामान्य माणूस सुरक्षित असावा यासाठी एखाद्या युद्धाच्या प्रसंगी जितके सैनिक धारातीर्थी पडतात त्यापेक्षा जास्त पोलीस जवानांना आपल्या प्राणांची बाजी लावावी लागली आहे. या नक्षलवादानं आपल्या धरतीला रक्तान मागलं होतं. 2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिली त्याच दिवशी आम्ही हा संकल्प केला होता की आम्ही देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करू. आणि आज मला आनंद होत आहे की नक्षलवादी आणि माओवादी हिंसेत आता शेवटचा श्वास घेण्याची सुद्धा कदाचित ताकद उरलेली नाही. नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच्या दिशेनं टाकलेल्या पावलांमुळे जिथे एकेकाळी नक्षलवाद्यांच्या गोळ्या चालायच्या, जिथे कधीही धरणी रक्तानं माखलेली असायची, आज तोच नक्षलग्रस्त भाग आणि परिसर नक्षलमुक्त झाल्यामुळे तिथं विका विश्वास आणि प्रयत्नांचा तिरंगा डौलानं फडकत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, या आव्हानाला आपण मुळीच कमी लेखता कामा नये, कारण या आव्हानाबाबत आपल्याला आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. अनेक वर्षांपर्यंत देशाच्या सत्ता कारणात माओवादी विचारसरणीची माणसं सत्तेच्या गल्लीबोळात आपलं स्थान निर्माण करून बसली होती, अगदी सरकारी समित्यांमध्ये सल्लागार म्हणून देखील. या माओवादी विचारसरणीनं आपल्या धोरणांना पूर्णपणे प्रभावित केलं होतं. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जंगलांमधून सशस्त्र नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आणि देशाला त्या मोठ्या संकटातून मुक्त करण्यात आज आपल्याला यश मिळालं आहे. शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले नक्षलवादी गेले असले तरी वैचारिक नक्षलवादी मात्र संधीच्या शोधात आहेत.

हिंसा आणि अराजकतेचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. समाजाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी ते नानाविध प्रकारचे डावपेच आखत आहेत. या वैचारिक नक्षलवाद्यांना आता आपल्याला ओळखावं लागेल. या वैचारिक नक्षलवाद्यांना आपल्याला समाजापासून विलग करावं लागेल आणि राष्ट्राला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करावी लागेल. आपल्याला देशाच्या तरुण पिढीला एकत्र जोडावं लागेल. माझ्या प्रिय देश बांधवांनो, सुरक्षित भारत घडवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आव्हान मग सीमेच्या आत असो किंवा सीमेबाहेर, भारत प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. आज युद्धाचं स्वरूप बदलत चाललं आहे. आता युद्ध फक्त सीमेवरच होईल याची कोणतीही खात्री देता येत नाही. युद्ध हे देशाच्या आत कुठेतरी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये जाऊन तर कधी बँकिंग क्षेत्राला लक्ष्य करून होऊ शकते. इतकेच नाही तर डेटा सेंटरवर हल्ला करून युद्धाचं एक नवीन रूप समोर येत आहे, ज्यात देशातल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या जात आहेत आणि कारखाने उद्ध्वस्त केले जात आहेत. आम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी मिशन सुदर्शन चक्राची घोषणा केली होती आणि आता त्या दिशेनं अतिशय वेगानं काम सुरू आहे. आज आपल्या संरक्षण क्षेत्रातली निर्यात म्हणजे संरक्षण निर्यात सुमारे 50 पटींनी वाढली असून जगातल्या सुमारे 100 देशांमध्ये आपली अस्त्र आणि शस्त्र पोहोचत आहेत. जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा हळूहळू वाढत आहे आणि या बदलत्या काळात आपल्याला शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अधिक सक्षमपणे काम करायचं आहे. आपल्याला आपल्या सैन्य दलांचं सामर्थ्य तर वाढवायचंच आहे, मात्र त्यासोबतच नागरिकांनाही तयार करावं लागेल. गेल्या शतकातल्या युद्धांच्या गरजा लक्षात घेऊन जी नागरी संरक्षण व्यवस्था आपल्या देशात विकसित झाली आहे ती आता कालबाह्य झाली आहे आणि म्हणूनच मी आज लाल किल्ल्यावरून ही घोषणा करतो की आपण आगामी काळात नागरी संरक्षणासाठी एक चैतन्यशील नेटवर्क उभं करणार आहोत. आम्ही त्यांना आधुनिक व्यवस्थांची ओळख करून देऊ. आधुनिक संकटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कोणती व्यवस्था असू शकते याचा विचार करून आधुनिक आव्हानांवर मात करणारी नागरी संरक्षणाची एक मोठी स्वयंसेवी फौज आपण तयार करणार आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, राष्ट्राच्या उभारणीत आज आपल्या माता भगिनी आणि लेकींचं योगदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत मोलाचं आहे. ते सर्वांसाठी प्रेरणेचं मोठं कारण ठरत आहे. फायटर जेट असो किंवा नागरी विमान वाहतूक क्षेत्र, आपल्या लेकी सगळ्यात आघाडीवर दिसत आहेत. मग ते खेळाचं मैदान असो, तिथेही आपल्या मुली अग्रेसर आहेत. स्टेम एज्युकेशन मध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया असो, तिथेही सर्वात जास्त आपल्याच मुली पुढे दिसत आहेत. आज सैन्यात सुद्धा एनडीए मधून ज्या मुली बाहेर पडल्या आहेत त्या मोठ्या रुबाबानं देशाच्या सैन्य दलाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य दाखवू लागल्या आहेत. माझ्या या लेकींची ताकद कशी आहे? मी गेल्या काही दिवसांत सानंद इथल्या एका सेमीकंडक्टर प्लांट मध्ये गेलो होतो. तिथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी मुली मोठ्या उत्साहानं काम करत होत्या. त्या लेकी परदेशात गेल्या, तिथं प्रशिक्षण घेऊन परतल्या आणि आज चिप निर्मितीचं काम करत आहेत. मी जेव्हा त्यांच्या कमालीचा आत्मविश्वास पाहिला तेव्हा मी खरोखरच खूप प्रभावित झालो होतो. आणि 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य आम्ही निश्चित केलं होतं ते आम्ही पार केलं आहे. आता आम्ही 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय समोर ठेवून पुढे जात आहोत. 3 कोटी नवीन लखपती दीदी तयार होणं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेत होणारं एक मोठं परिवर्तन आहे. हा बदल मातृशक्तीच्या माध्यमातून येणार आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज पंचायतींमध्ये, नगरपालिकांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये खूप मोठ्या संख्येनं आपल्या महिला लोकप्रतिनिधी बनून देशाचं मार्गदर्शन करत आहेत. त्या विविध समस्यांचं निराकरण करत आहेत आणि अतिशय सक्षम नेतृत्व प्रदान करत आहेत. आणि याच गोष्टीची दखल घेत आम्ही संसदेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम संमत केला होता. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणानं गेल्या 40 वर्षांपासून हे स्वप्न नेहमीच राजकीय आखाड्याचा बळी ठरत आला आहे. मी आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंग्याच्या सावलीत उभं राहून देशातल्या सर्व राजकीय पक्षांना ही प्रार्थना करतो, आग्रह करतो की आपण सर्वांनी या महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करावा, त्या महिलांचा सन्मान करण्यासाठी पुढे यावं आणि लवकरात लवकर आपल्या माता भगिनींना विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% प्रतिनिधित्व मिळावं, त्यांनी भारताच्या धोरण निर्मितीमध्ये आपलं योगदान द्यावं ही काळाची गरज आहे.
आणि मी सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आग्रह करतो।

या महिला आरक्षण लागू करून महिलांच्या सन्मानाच्या या कार्यात तुम्हीही सहभागी व्हा, तुम्हीही याचं श्रेय घ्या। मात्र माझ्या माता भगिनींना त्यांचा हक्क मिळवून द्या। माझ्या प्रिय देश बांधवांनो, विकसित भारताचा संकल्प तेव्हाच पूर्ण होईल जे

0: सामाजिक सुरक्षेचं कवच दिलं आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून 70 वर्षांवरच्या वयोगटातल्या ज्येष्ठांसाठी देखील आज 5 लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचारांची व्यवस्था केली जात आहे. कोटी कोटी कुटुंबांना यामुळे खूप मोठी सुविधा मिळाली आहे. आणि जे 2 लाख कोटी रुपये औषध आणि शस्त्रक्रियांवर खर्च होणार होते ते आज या आयुष्मान कार्डमुळे वाचले आहेत. हे पैसे माझ्या कुटुंबातल्या मुलांचे आहेत, त्या गरीब कुटुंबांचे आणि मध्यम वर्गीय कुटुंबांचे आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, त्यांना मिळालेली ही खूप मोठी मदत आहे. आज मला एका कामासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. मी तुम्हा सर्वांकडे एक मदत मागत आहे. मी सर्व तरुणांना आवाहन करतो की तुम्ही या मोहिमेचं नेतृत्व करावं. तुमचे 1-2 तास देशाला खूप मोठी शक्ती देणार आहेत. तुम्हाला असं वाटेल की 1-2 तासांत मी देशाला अशी काय ताकद देऊ शकतो, तर मी सांगतो तुम्ही एक मोठी शक्ती ठरणार आहात. आणि म्हणूनच प्रत्येक घरात तसं वातावरण तयार व्हावं. सध्या देशात जनगणनेचं काम होत आहे, जनगणना मोजणी सुरू आहे. ही मोजणी केवळ आकडेवारी पुरती मर्यादित नसते, तर त्यातल्या बारकाव्यातूनच देशाच्या प्रगतीची धोरणं आखली जातात आणि नवनवीन योजना तयार केल्या जातात. या जनगणनेच्या आधारेच देश आपली पुढची रूपरेषा तयार करतो आणि म्हणूनच अचूक माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी सरकारकडून जे प्रतिनिधी येतात ते इतक्या घाईत असतात की कधी शब्दांचे स्पेलिंग एक लिहितात तर कधी दुसरेच काहीतरी लिहितात. आणि यामुळेच आपल्याला जे अंतिम निकाल मिळतात त्यात अनेक अडचणी येतात. आता आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध असल्यानं असा निर्णय घेण्यात आला आहे की तुम्ही स्वतः सुद्धा जनगणनेमध्ये तुमची माहिती तुमच्या मोबाईल फोनद्वारे भरून देऊ शकता. नंतर कोणी सरकारी बाबू येतील, कोणी प्रतिनिधी येतील आणि तुमच्याशी चर्चा करतील. पण तुम्ही कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून डिजिटल पद्धतीनं आपली नोंदणी करून घ्या. सर्व बारकावे तपासा. शब्दांच्या स्पेलिंग मध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका. कोणत्याही माहितीत चूक नसावी. तुम्ही जितकी अचूक माहिती द्याल तितकी देशाला पुढे नेण्यासाठी मोठी मदत होईल. आणि म्हणूनच मी देशातल्या तरुणांना सांगतो की तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना सोबत घेऊन बसा आणि पूर्ण अर्ज नीट समजून घ्या. हा अर्ज प्रथम कागदावर भरून घ्या. काही चूक असेल तर ती दुरुस्त करा आणि मग तंत्रज्ञानाच्या मदतीनं तो डिजिटली अपलोड करा. तुम्ही पहा, देश इतकं मोठं काम पूर्ण करेल आणि यामुळे देशाचा वेळ आणि शक्ती योग्य कामासाठी वापरली जाईल. म्हणूनच माझ्या देशातल्या तरुणांना मी या जनगणनेच्या कामात सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी लाल किल्ल्यावरून ज्या पंचप्राण संकल्पनेबद्दल बोललो होतो त्या पंचप्राणांनी देशाला आपल्या आत्मगौरवाच्या दिशेनं पुढे नेण्याचं कार्य केलं आहे. या पंचप्राणांनी आपल्याला आपली ध्येय गाठण्याच्या सामर्थ्याचं पुढे जाण्यासाठी एक खूप मोठा आधार दिला. आपल्याला गुलामगिरीची मानसिकता प्रत्येक क्षणी मुळापासून नष्ट करायची आहे. ज्या भारताचं स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडित नेहरूंनी पाहिलं होतं, ज्या भारताचं स्वप्न सरदार पटेल, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी पाहिलं होतं, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाहिलं होतं, भगवान बिरसा मुंडा यांनी पाहिलं होतं आणि ज्योतिबा फुले यांनी पाहिलं होतं, त्या सर्वांकडून प्रेरणा घेऊनच आपण पुढे वाटचाल करूया. यासाठी पुढे या, आपण या संकल्पाचा पुनरुच्चार करूया. स्वतःपेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ असावं, स्वतःपेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ असावं आणि कर्तव्य हीच आपली खरी ओळख असावी. मी सर्व देशबांधवांना सांगेन की ही वेळ आपली आहे. मी सर्व देशबांधवांना सांगेन की ही वेळ आपली आहे, ही संधी आपली आहे आणि हा संकल्प आपला आहे. चला आपण आपल्या स्वप्नांना संकल्पात रूपांतरित करूया, संकल्पाचं सामर्थ्यात रूपांतर करूया आणि त्या सामर्थ्याला यशामध्ये बदलून दाखवूया. चला आपण आपलं प्रत्येक पाऊल विकासाचं पाऊल बनवूया. खांद्याला खांदा लावून, मनाशी मन जुळवून, ध्येयाशी एक निष्ठ राहून, एका दिव्याने हजारो दिवे उजळत चला. आपण सर्व मिळून एक विकसित भारत घडवूया. माझ्या सोबत म्हणा, भारत माता की, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद.
1: स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी

0: यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा एआय माध्यमातून मराठी अनुवाद आता आपण ऐकत होतात.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आताच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून. आता ढलती जाहिरात हा कार्यक्रम आपण ऐकूया आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्त.

0: होते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहात श्री 420 या चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरात.

0: 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
0: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया उपकार या चित्रपटातलं गीत महेंद्र कपूर यांच्या स्वरात. गुलशन सावरा यांच्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी या जोडीचं. ऐकूयात उपकार चित्रपटातील हे गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं नया दौर या चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी आणि बलवीर आणि सहकारी यांच्या स्वरात. साहिर लुधियानवी यांचं हे सुंदर शब्द होते, तर संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. हे गीत होतं नया दौर या चित्रपटातलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल हा कार्यक्रम.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
3: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं आजच्या या कार्यक्रमात या गीतांचा आस्वाद आपण घेत आहात. आत्ताच आपण सिकंदर ए आझम या चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी आणि सहकारी यांच्या स्वरात ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

हम हिंदुस्तानी या चित्रपटातलं गीत मुकेश आणि सहकारी यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. प्रेम धवन यांचे शब्द होते तर संगीत होतं उषा खन्ना यांचं. आता ऐकूया जागृती या चित्रपटातलं प्रदीप यांचं गीत.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्सचे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शहीद ह्या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, मुकेश, महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरात. शहीद चित्रपटातील या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 101 MHz वर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 PM. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.